घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज. रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं, रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं. आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर. विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ.

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया
1: 31 ऑगस्ट. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. ज्याच्या घरात समाधान तिथं मी आहे. मनुष्य मला भेटला की तो सुखी किती आहे हे मी पाहतो. त्याच्या इतर गोष्टी मी पाहत नाही, पण तुम्ही त्याची श्रीमंती, विद्या, मान यावरून तो सुखी आहे की नाही हे ठरवता. भगवंता वाचून मनुष्य कसा सुखी होईल? लोकांना श्रीमंत आवडतो तर मला गरीब आवडतो. लोकांना विद्वान आवडतो तर मला अडाणी आवडतो. असं माझं सगळं जगाच्या उलट आहे, पण म्हणूनच जगाच्या उलट माझ्याजवळ समाधान आहे. समाधान कशात आणि कुठं आहे याचा मी शोध लावला. मी समाधान रूप आहे. ज्याच्या घरात समाधान आहे तिथं मी आहे. जो माझा आहे पण समाधानी नाही त्याच्याजवळ राहायला मला कष्ट होतात. मी अत्यंत समाधानी आहे, तसं तुम्ही सुद्धा अत्यंत समाधानी राहा म्हणजे झालं. आजपर्यंत मी एकच साधन केलं, कुणाचं मन दुखावलं नाही. आणि एका नामा वाचून दुसऱ्या कशाचीही आठवण ठेवली नाही. माझ्याजवळ काय आहे ते सांगा. विद्या नाही, पैसा नाही किंवा कला नाही, पण सर्वांवर मी अत्यंत निष्कपट प्रेम केलं. त्यामुळं लोकांना मी हवासा वाटतो आणि त्यांना माझा आधार वाटतो. जगाचा स्वभाव मला पक्का माहिती आहे, म्हणून आजपर्यंत मला कोण काय म्हणतो हे मी कधी पाहिलं नाही. मी त्याला काय सांगायचं एवढंच पाहिलं. माझं सांगणं ऐकल्यावर पुन्हा तुम्ही ऐकायला येता. याची 3 कारणं असू शकतील. 1, मला चांगलं सांगता आलं नसेल. 2, तुम्हाला ते समजलं नसेल. किंवा 3, सांगितलेलं तुम्ही विसरला असाल. तुम्ही माझ्याशी अगदी स्वाभाविक रीतीनं बोलावं. आपण आपल्या घरातल्या माणसांशी जसं बोलतो तसं अगदी आपलेपणानं माझ्याशी बोलावं. पण माझ्याशी कुणी कसाही आणि काहीही बोलला तरी मला जे सांगायचं तेच मी त्याला सांगत असतो. मी एखाद्याला सांगत असताना यानं माझं ऐकलं तर याचं कल्याण होईल असं आपोआपच माझ्या मनात येतं. माझं जो ऐकेल त्याचं खास कल्याण होईल याची मला खात्री असते. पण कल्याण म्हणजे प्रपंचातली सुधारणा नाही, आहे त्या परिस्थितीमध्ये समाधानानं राहणं हे आहे. माझ्या माणसाच्या प्रपंचाला मी मदत करणार नाही असं नाही, पण त्याचा प्रपंच त्याच्या परमार्थाचा प्राण घेईल इतकी मदत मी करणार नाही. अशी केली नाही तर तो रडेल, त्याची माझ्यावरची श्रद्धा थोडी कमी होईल, पण तो जगेल हे मात्र निश्चित आहे.

0: आणि जगल्यावर तो आज ना उद्या नाम घेईल. रोगी मेल्यानंतर त्याला औषध देऊन काय उपयोग आहे? मी एकदा बीज पेरून ठेवतो, आज ना उद्या त्याचं झाड झाल्याशिवाय राहणार नाही. आजपर्यंत मी नामाशिवाय दुसरं काही सांगितलंच नाही. जो मला भेटायला येतो त्याच्या तोंडातून नाम घेववण्याचं माझ्याकडे लागलं. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8380016512 ह्या क्रमांकावर.
2: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
3: विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
3: भावार्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 243 दशक 19 समास 7 यत्न निरूपण नाम समास जय जय रघुवीर समर्थ कथेची बहार उडवून द्यावी निरूपणात विवरण करावं कशा बाबतीतही काहीही कमी पडू देऊ नये वक्ता वक्तृत्वामध्ये घसरला तर जे स्वतः त्या विषयाचे जाणकार असतील त्यांना ते समजून येईल न जाणणारे लोक उगाच टकमक पाहत बसतील उत्तर द्यायला विलंब झाला श्रोत्याला समजलं त्यामुळे वक्त्याचं महत्त्व कमी झालं थोडं बोलून समाधान करायचं मनात राग धरणं मनुष्याचं लक्ष दुसरीकडे वेधायचं असंही काही ठिकाणी दिसतं चिडचिड केली सोसवत नाही तिथे तामस वृत्ती दिसून आली त्यामुळे श्रोत्यांची आवड नाहीशी झाली कोणाचं मन राखलं कोणाचं मन भंगलं अशा प्रकारे क्षणोक्षणी लोकांची परीक्षा केली पाहिजे शिष्य संशय घेतो गुरु त्याच्या मागे धावतो विचार पाहिला तर सगळा संशयच आशाबद्ध क्रियाहीन असणं हे चातुर्याचं लक्षण नाही त्या महंताच्या सांगण्याला मर्यादा येतात अशा गोसावींची पत नष्ट होते विश्वासार्हता संपते ठाई ठाई कष्टी व्हावं लागतं त्यामुळे त्यांच्या संगतीचं सुख लोकांना कसं मिळेल सगळीकडे कीर्ती पसरते सर्व लोकांना आवड निर्माण होते लोक राजी राखून सगळं काही करावं परलोकी वास करावा शांत समुदाय पाहावा काहीही मागण्यांचा तगादा लावू नये जिकडे जग तिकडे जगन्नायक हा विवेक कळला पाहिजे विवेकी लोक रात्रंदिवस हा विवेक सांभाळतात जे जे लोक दृष्टीस पडतात ते चांगले नाहीत असं कळलं सगळेच वाईट आणि एकटाच चांगलं कशावरून मुलूक ओस पडला तर काय पाहायचं लोक नसतील तर कुठे राहायचं अभिमान कामाचा नाही त्यामुळे मिळतं जुळतं घ्यावं लौकिक जीवन जगता येत नाही त्याला महंत पण देखील उपयोगाचं नाही परत्र साधण्यासाठी उपाय म्हणजे श्रवण करीत राहावं आपल्याला चांगलं पोहता येत नाही आणि लोकांना बुडवायचं काम करायचं म्हणजे गोडी आवड वाया जाते सगळ्या समस्याच अभ्यास करून प्रगट व्हावं नाहीतरी झाकून असावं प्रगट होऊन न असावं हे बरं नाही मंद घोड्याला कसा बसा चालणारा आहे तो चप्पळ आबी घोड्याला कसा आवरू शकेल हे धकाधकीचं काम आहे तीक्ष्ण बुद्धीची कसोटी लागते घोड्या भावाच्या संभ्रमामुळे ते घडत नाही शेत केलं पण त्याची निगा राखता येत नाही हिऱ्यांचा व्यापार केला आणि आपण फिरत नाही लोक मिळवले परंतु त्यांच्या अंतरंगामध्ये शिरत नाही चढती वाढती आवड असली तरच परमार्थ प्रगटतो घसघस केली तर लोक विटून जातात आपण लोकांना मानत नाही लोक आपल्याला मानत नाहीत संशय आहे तर मनाला समाधान कसं मिळेल बंधूपणाची दीक्षा फसवे लोक तिथे विवेक कसा असेल असा अविवेक बाळाला तिथे राहणं खोटं खूप दिवस कष्ट केले शेवटी वाया गेले आपल्याला समजेना कुठे गोंधळ झाला व्यवस्थित चालले तर तो व्याप नाही तर सगळा संताप क्षणोक्षणी अडचणी किती म्हणून सांगायच्या मूर्ख मूर्खपणाने वागतात शहाणे लोक शहाणपणाने कलह करतात दोन्हीकडे लोकांमध्ये फजिती होते कारभार आटोपत नाही करता येत नाही आणि शांतही बसवत नाही अशा सर्व लोकांना काय म्हणायचं नासक्या उपास दिला सोडावं वय सार्थकी लावावं कुठेतरी परभ्रमण करावं दुसरीकडे जाऊन राहावं परिभ्रमण करीत नाही दुसऱ्याचं काही सहन करत नाही मग संशयामुळे उदंड यातना तुम्हाला सहन करावे लागतील आता हे आपल्यावर अवलंबून आहे स्वतःलाच विचारावं आणि अनुकूल पडेल अशी वर्तणूक करावी असं समर्थ सांगत आहेत इति श्री दासबोधे यत्न निरूपण नाम समास सप्तम समाप्त जय जय

0: नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे पाठवा कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात. विश्वास बँक, स्मार्ट बँकिंग ची स्मार्ट निवड.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित. श्रोत्यो नमस्कार. तुका झालासे कळस या चित्रपटामध्ये आजोबा नातवंडांना श्लोक शिकवत आहेत असे एक सुंदर दृश्य आहे. जय जय जी बजरंग कपिवर श्री हनुमंता, नामस्मरणे दासा होसी जय दाता. मारुतीरायांची गुणवैशिष्ट्य आणि नित्य शक्ती भक्ती साध्य केल्यावर आपल्यावर होणारी कृपादृष्टी याचं मोठं मार्मिक वर्णन ग. दि. माडगुळकरांनी आपल्या या अंजनेय स्तुतीत केलेलं आहे. स्नेहल भाटकर यांच्या स्वरसाजामध्ये हे भक्तिगीत पंडित राम मराठे, मीना जोशी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं आहे. चित्रपट तुका झाला असे कळस.

श्रीमद भागवताचा सार सांगणार ग दि माडगुळकर यांचं मोठं मार्मिक गीत आहे. मी आणि माझं, माझी माणसं, माझा जमीन जुमला, माझी कमाई आणि माझी संपत्ती, हीच मायेची झापड होय. व्यक्तीत आणि संपत्तीत मन गुंतून आशा राहिल्यानंच पुढचा जन्म घ्यावा लागतो, असा हा लक्ष 84 फेरा आहे, असं श्रीमद भागवत ग्रंथामध्ये वर्णन केलेलं आहे. यातून सुटका हवी असेल तर आपण त्या गोपाळाला शरण गेलं पाहिजे. याच आशयाचं दशरथ पुजारी आणि मीना जोशी यांनी गायलेलं हे गीत स्नेहल भाटकर यांनी संगीतबद्ध केलेलं आहे. चित्रपट तुका झाला असे कळस, फेरा मागे चाले फेरा, प्राणी जुंपला संसारा.

श्रोतेहो, गीतं वाद्यं नृत्यं च त्रयं संगीतम उच्यते. गीत, वाद्य आणि नृत्य यांच्या एकत्रित आविष्काराला संगीत असं म्हणतात. जाणकार गुरूंकडून बारकावे, खुब्या, कलाकौशल्य जाणून घेऊन नित्य स्वरसाधना, तालसाधना साधावी. गोपालन करणारा गोकुळीचा हा गोपाळ वेणुमाधव आहे, मुरलीधर आहे, स्वरेश्वर आणि लयभास्कर आहे. त्या मुरलीधराला स्मरून नित्य केलेली स्वरसाधना नक्कीच आपल्याला विजयश्री प्राप्त करून देते असं संगीतज्ञ सांगतात. चला तर आता ऐकूया प्रसाद सावकार यांनी गायलेलं पुरुषोत्तम दारव्हेकर यांचं पद, नाटक कट्यार काळजात घुसली. स्वरसाज पंडित जितेंद्र अभिषेकी बुवांचा आहे. मुरलीधर श्याम हे नंदला आलं.

श्रोते हो, टाळघोष कानी येणं, विठ्ठलाची मूर्ती ध्यानी असणं आणि ओठावर नित्य विठ्ठल नाम रंगणं हेच सत्वगुणाची वाढ करणार आहे. सत्वगुण वाढीला लागला तरच माणसाचा देव माणूस आणि देव माणसाचा संत होऊ शकतो. चला तर आता ऐकूया संत गोरा कुंभार या नाटकातलं अशोकजी परांजपे यांचं गीत. पंडित जितेंद्र अभिषेकी बुवा यांच्या संगीत नियोजनामध्ये हे गीत प्रकाश घांगरेकर यांनी गायलेलं आहे. अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर.

भवे भवे यथा भक्तिः पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश नाथस्त्वन्नो यतः प्रभो नाम संकीर्तनम यस्य सर्वपाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनस तन्नमामि हरिं परम। श्रुते हो विठ्ठल चरणी जस जस चित्त स्थिरावत तस तशी भक्तिरसाची गोडी अधिकाधिक वाढत राहते। तेव्हा चला तर आता ऐकूया संत चोखामेळा यांचा हा अभंग। गायक आणि संगीतकार पंडित जितेंद्र अभिषेकी। सुखातले सुख चंद्रभागे तटी पुंडलिका पाठी उभे ठाके।

0: ಬರೆದ್ರೆ ಶ್ರದೇಹು ಅದ್ ಇದೆಲ್ ತಂಬುಯ ಪ್ರಭು ತುಮಿ ಮೋದಭರಾವ ಸಕಳಾಂಚ ಜೀವನಿ ಶುಭಂ ಭವತು ಕಲ್ಯಾಣಮಸ್ತು. ರೇಡಿಯೋ ವಿಶ್ವಾಸ್ 90.8 ಕಮ್ಯುನಿಟಿ ರೇಡಿಯೋ ತುಮಸ ಜಗಣ ತುಮಸ ಆವಾಜ್ ಪ್ರಭಾತ ವಿಶ್ವ ಸದರ್ಕರ್ತ ಋಷಿಕೇಶ್ ಅಯಾಚಿತ್.
1: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: ट्रान्सफर ट्रान्सफर आय एम पी एस ट्रान्सफर रांगा नाहीत वाट पाहणंही नाही विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक आय एम पी एस सेवा क्षणात पैसे सुरक्षित व्यवहार विश्वास म्हणजे
1: बिल या वस्तू कानातले
2: पहिल्या पगारातून आईसाठी
1: संधीची पळी
2: बाबांना पूजेसाठी
1: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
2: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर

0: रेडिओ विश्वास टाइम चेक
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. आज सोमवार सकाळचे 7 वाजले आहेत. 7:10 आपण ऐकू शकणार आहात दिनविशेष. 7:10 भक्तिसंगीत. 7:30 इतनी शक्ती हमें देना दाता. 7:35 प्रसारित होईल कार्यक्रम कृषी संदेश, सादर करते RS डवरे. 7:45 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण सादर करते डॉक्टर देवळाणकर. सकाळी 8 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम वतन के राग. सकाळी 11 आपण ऐकू शकणार आहात गजानन महाराज यांची आरती. दुपारी 12 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम पशुधन, सादर करते DL रामटेके. दुपारी 2 आपण ऐकू शकणार आहात विश्वास स्पोर्ट्स क्लब या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादर करते नाना खैरनार. दुपारी 3 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम माझी कविता. दुपारी 4 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात नाट्यसंगीताचा. दुपारी 4:30 प्रसारित होईल कार्यक्रम न्याय संवाद, सादर करते विवेक ठाकूर. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. रूपरेषा आपण ऐकली रेडिओ विश्वास 90.8 या कम्युनिटी रेडिओ चॅनल वरून.
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
2: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
3: विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
0: रसिकहो नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आपण जाणून घेणार आहोत आजचे काही दिनविशेष. आज 31 ऑगस्ट, आजच्या दिवशी 1947 रोजी भारताची प्रमाणवेळ अधिकृतपणे निश्चित करण्यात आली होती. 1957 रोजी मलेशिया देशास युनायटेड किंगडम पासून स्वातंत्र्य मिळाले. 1970 रोजी भारताचे राष्ट्रपती व्ही गिरी यांच्या हस्ते कन्याकुमारी येथील प्रसिद्ध विवेकानंद स्मारकाचे उद्घाटन झाले होते. 1919 रोजी ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित प्रथित यश पंजाबी लेखिका आणि कवयित्री अमृता प्रीतम यांचा जन्म झाला होता. 1931 रोजी प्रसिद्ध मराठी पार्श्वगायक जयवंत कुलकर्णी यांचा जन्म झाला होता. 1940 रोजी ऐतिहासिक कादंबऱ्यांचे प्रख्यात लेखक शिवाजी सावंत यांचा जन्म झाला होता. 2020 रोजी भारताचे 13वे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन झाले होते. तर हे होते आजचे काही दिनविशेष. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओढेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
4: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
3: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
5: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी, सोन्या मारुती चौक, सराफ बाजार, नाशिक.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड. विश्वास IMPS. क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. IMPS सेवा. क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं, चांदी, हिरे, रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
3: विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर

0: शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, पीक म्हटलं की किडींचा प्रादुर्भाव त्यावर येतो. समूळ किडींचा नाश ही कल्पनाच आज मुळी चूक ठरत आहे. किडींचं व्यवस्थापन ही नवीन संकल्पना मागच्या 10-15 वर्षापासून आज शेतकऱ्यामध्ये रुजत आहे. म्हणून आपण कोणती पिकं, विशेषतः कोरडवाहू शेतकऱ्यांच्या शेतावर वाशिम जिल्ह्याचा जर विचार केला, सोयाबीन आहे, तूर आहे, उडीद मूग आहे, हरभरा आहे, करडी आहे, भुईमूग आहे, ही जी पिकं आहेत, तर या पिकांवर विचार केला तर किडींचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होतो आणि त्यामुळे नुकसानही होतं. विशेषतः मागच्या वर्षी जेव्हा आपण विचार केला तर सोयाबीनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला तंबाखूची पानं खाणारी अळी आणि हिरवे घाटाळी या दोन्ही अळींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळला होता. तर या पतंगवर्गीय किडींच्या व्यवस्थापनासाठी एकीकृत कीड व्यवस्थापनाचा घटक म्हणून कामगंध सापळ्यांचा वापर आपण प्रभावीपणे करू शकतो. म्हणून आपण ही जी कामगंध सापळे, ज्याला इंग्रजीमध्ये फेरोमोन सापळे असं सुद्धा म्हणतात, तर हे काय आहेत आणि त्याचा वापर कसा करू शकतो याविषयी जाणून घेऊया. कीटक जे असतात ते स्वजातीशी सुसंवाद साधण्यासाठी आपल्या शरीरामधून एक विशिष्ट गंध सोडतात आणि हे गंध असलेले जे रसायन आहे ते बाहेर सोडलं की त्याचा एक गंध आजूबाजूच्या वातावरणात पसरतो. ही रसायने त्यांच्यात विशिष्ट प्रक्रिया निर्माण करून संदेशवहनाचं सुद्धा कार्य करतात. सर्वच फेरोमोन जे असतात ते गंध सोडल्याच्या नंतर सध्या कृत्रिमरित्या आपण या गंधाचा वापर करण्याचं ठरवलेलं. उदाहरणार्थ कामगंध सापळ्यामध्ये किंवा फेरोमोन सापळ्यामध्ये कीटकवार, जसं हिरवी घाटी अळी आहे, तिच्या मादी पतंगाचा वास ज्याला फेरोमोन म्हणतो आपण, तो आपण वापरून कृत्रिमरित्या जे आहे सापळे विक्रीसाठी बाजारात आणलेले आहेत, तर याचा उपयोग आपण कीड व्यवस्थापनासाठी करू शकतो. तर सापळ्याद्वारे किडींचं व्यवस्थापन होते आणि मोठ्या प्रमाणात किडीची पतंग सापळ्यात पकडून त्याचा नाशसुद्धा आपल्याला करून कीटकांच्या मिलनात अडथळासुद्धा निर्माण करतो येतो. विशिष्ट क्षेत्रामध्ये कीड व्यवस्थापनाची कारवाई केव्हा करावी हे समजण्यासाठी सुद्धा कामगंध सापळ्याचा वापर होतो. सर्वेक्षणासाठी 1 हेक्टरमध्ये साधारणतः 3 ते 4 सापळे पुरेसे होतात. पीक संरक्षणाचे उपाय सुरू करण्यासाठी सापळ्यात कमीत कमी किती पतंग असायला पाहिजे याची संख्या पूर्वीच निश्चित केलेली आहे. उदाहरणार्थ घाटेळीच्या पतंगाच्या बाबतीत जर विचार केला तर ही संख्या प्रति सापळ्यात 8 ते 10 जर नर पतंग जर आपल्याला आढळले सतत 2 ते 3 दिवस तर समजून जायचं की किडींच्या व्यवस्थापनासाठी आपल्याला पीक संरक्षण उपाययोजना करणं गरजेचं आहे, ज्याला आपण सनियंत्रणासाठी सापळ्यांचा वापर असं सुद्धा म्हणतो. तर किडीच्या व्यवस्थापन सुद्धा आपण या सापळ्यामुळे काही प्रमाणात करू शकतो. अशावेळी पतंग पकडण्यासाठी आपल्याला जर फेरोमोनचा वापर करायचा असेल तर 1 एकर क्षेत्रासाठी 10 ते 12 सापळेसुद्धा आपण लावू शकतो आणि या सापळ्यामध्ये मादी पतंगाच्या वासाची गोळी लावली जाते, ज्याला ल्यूर म्हणतो. जसं उदाहरणार्थ हेली ल्यूर ही हिरव्या घाटी अळी करता किंवा स्पोडो ल्यूर तंबाखूची पानं खाणाऱ्या अळी करता आणि मग काय होतं, मादी पतंगाचा वास या ल्यूरमधून पसरतो आणि नर पतंग त्याच्याकडे आकर्षित होतात आणि नर पतंग याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अडकतात. तर हे नर पतंग अडकले म्हणजे तितकं मादीचे मिलन कमी होईल आणि तितक्या प्रमाणात अंडी आपल्याला कमी दिसतील. म्हणजे मिलनामध्ये अडथळा निर्माण करणे आणि किडींचं व्यवस्थापन करणे हे त्याच्यामध्ये तत्व आपण पाळलेलं आहे. फेरोमोन सापळा शेतात लावण्यासाठी जे आहे मजबूत काठी घेऊन ती पिकामध्ये जमिनीत घट्ट रोवायची असते आणि काठीवरील टोकाला फेरोमोन सापळा अशा रीतीने सुतीने बांधायचा की त्याच्या प्लॅस्टिकच्या पिशवीची खालील टोक जमिनीकडे राहील आणि हा सापळा पिकाच्या साधारणतः 60 ते 90 सेंटीमीटर वर राहील याची काळजी घ्यायची. आणि साधारणतः हे सापळे जे आहेत सनियंत्रणासाठी वापरायचे की आपल्याला त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात मादी पतंगाच्या वासामुळे नर पतंग अडकवायचे याकरता वापरायचे, यानुसार जी संख्या सांगितलेली आहे त्या संख्येनुसार ते वापरले तर आपल्याला चांगल्या प्रकारचे किडींचं व्यवस्थापन मिळू शकतं आणि रासायनिक कीटकनाशकाचा वापरसुद्धा कमी लागेल. एकीकृत कीड व्यवस्थापनाचा भाग म्हणून कामगंध सापळे शेतामध्ये जरूर वापरा. हरभऱ्यात, तुरीत, सोयाबीनमध्ये आणि याच्यामध्ये जर तांत्रिक मार्गदर्शनाची गरज लागली तर कृषी विज्ञान केंद्राच्या पीक संरक्षण शाखा जी आहे ती आपल्याला तांत्रिक मार्गदर्शन करेल. त्यांच्याशी संपर्क करा आणि चांगल्या प्रकारे या गोष्टीचा वापर कीड व्यवस्थापनामध्ये करून घ्या. नमस्कार.
3: कृषी संदेश।

नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। 1 वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध। DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्किन।

0: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळणकर लिखित खरीप पीक उत्पादन वाढीसाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर हा कार्यक्रम।
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपल्या या भागामध्ये आपण कपाशीतील कायिक वाढ, पाते आणि फुलगळ आणि लाल्या यावर करावयाचे उपाययोजना याबाबत उहापोह करूया। कपाशीमधील कायिक वाढ होण्याची कारण म्हणजे भारी जमिनीमध्ये रासायनिक खते आणि पाणी जास्त दिल्याने बागा

0: कपाशीमधील पाते, फुले आणि बोंडे याची जी गळ होते त्याची कारणे जी आहेत ती ही गळ प्रामुख्यानं हवामानातील बदलामुळे कपाशीला लागणाऱ्या पाते, फुले आणि बोंडे यांची कीड आणि रोगामुळे गळ होते आणि उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येते. यावर करावयाच्या उपाययोजनामध्ये नॅप्थॅलिन ॲसिटेक ॲसिड म्हणजे NAA ज्याला आपण प्लॅनोफिक्स म्हणतो, या संजीवकाची हेक्टरी 100 मिली 500 लिटर पाण्यातून पाते लागताना पहिली आणि त्यानंतर 15 ते 20 दिवसांनी दुसरी फवारणी करावी. यामुळे उत्पादनात 10% वाढ होते. लाल्या जो आहे कापसामधील हा जो होतो तो नत्राची कमतरता, मॅग्नेशियमची कमतरता आणि रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव, विशेषतः तुडतुडे या बोंड यामुळे हा लाल्या होतो. आणि बोंड वाढीच्या अवस्थेत पानातील हरितद्रव्यातील नत्राचा वापर पीक करतं, त्यामुळे झाडाची पानं लाल होतात. यावर करावयाच्या उपाययोजनामध्ये शिफारसित खते जी आहेत ती वेळेवर द्यावीत. कापसाच्या बीटी वाणांसाठी शिफारसित मात्रेपेक्षा 25% जास्त खते द्यावीत. त्यापैकी 20% नत्र लागवडीच्या वेळी, 40% नत्र 30 दिवसांनी आणि उरलेले 40% नत्र हे लागवडीनंतर 60 दिवसांनी कापूस पिकाला द्यावे. त्याचप्रमाणे मॅग्नेशियम सल्फेट प्रति हेक्टरी 20 ते 30 किलो हे जमिनीतून द्यावे आणि पिकाच्या वाढीच्या काळात 2% DAP खताच्या 15 दिवसाच्या अंतराने 2 फवारण्या कराव्यात.
1: मंडळी, आताच आपण कार्यक्रम ऐकलात. खरीप पीक उत्पादन वाढीसाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळणकर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
2: सकाळचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
3: This hour is brought to you by
5: Vishwas Cooperative Bank,
6: Sanchayat Samruddhi.
7: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
8: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
9: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
8: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
9: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
8: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
10: कार्यक्रमातलं हे गीत ऐकूयात मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या आवाजात जवान मोहब्बत या चित्रपटामधलं गीत. राजेंद्र कृष्ण यांच्या गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: कागज के नाव या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे नक्षलाल पुरी यांचं, आशा भोसले यांच्या आवाजात, आणि संगीत दिलं आहे सपन जगमोहन यांनी.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
3: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने
4: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 2626 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर
5: कार्यक्रमातलं हे गीत आहे अनुराधा पौडवाल आणि शैलेंद्र सिंग यांच्या आवाजात आनंद बक्षी यांचं गीत प्रेम विवाह या चित्रपटामधलं संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल

0: सोन्यांसाठी खास सुवर्ण संधी ओडेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
1: ओडेकर ज्वेलर्स.

0: विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार नाशिक.
1: पैसे पाठवायचे तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक IMPS सुविधा 24/7 जलद सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक विश्वासाची परंपरा सेवेत नेहमी अग्रेसर.
2: लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या आवाजामध्ये नक्षलालपुरी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. दिले नादान या चित्रपटामधलं संगीतकार खय्याम.

0: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा.
1: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओढेकर ज्वेलर्स मध्ये. वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
2: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
1: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
3: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी, सोन्या मारुती चौक, सराफ बाजार, नाशिक.
0: चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं कैफे आजमी यांचं गीत आता ऐकूया. संगीतकार हेमंत कुमार.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह. विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास.
3: प्रकाश मेहरा यांची गीतरचना आता आपण ऐकणार आहोत मोहम्मद रफी यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं आणि चित्रपट आहे हसीना मान जाएगी.

0: तेरे और दिल पर सोनिए तेरे हैं हम तेरे।
1: तुमचं बिल या वस्तू कानातले
2: पहिल्या पगारातून आईसाठी
1: संधीची पळी
2: बाबांना पूजेसाठी
1: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या। हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
2: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे।
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो
3: कार्यक्रमातलं हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं मेला या चित्रपटामधलं। हे गीत आहे मजेह सुलतानपुरी यांचा संगीतकार राहुल देव बर्मन।

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34
1: नामको बँक। शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना,
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून। 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत।
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
1: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या।
3: तीर्थ सिंग आणि आशा भोसले यांनी गायलेलं गजेंद्र यांचं गीत, हे गीत ऐकणार आहोत। खून खून या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे विजय सिंग यांनी।

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
3: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
2: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
3: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
2: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
3: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
2: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
3: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
2: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380.
4: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत महेंद्र कपूर यांनी गायलेलं दहलीज या चित्रपटामधलं गीत. ही गीतरचना आहे हसन कमाल यांची आणि गीताला संगीत दिलं आहे रवी यांनी.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात मेहबूब के मेहंदी या चित्रपटामधलं गीत. आनंद बक्षे यांची गीतरचना ऐकूया मोहम्मद रफी यांच्या आवाजामध्ये. या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओडेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार नाशिक.
3: चित्रपटातलं नौशाद यांनी संगीतबद्ध केलेलं गीत ऐकूयात शमशाद बेगम आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात. गीतरचना आहे मजरूह सुलतानपुरी यांची.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटस स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी सकाळी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओडेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ.
3: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत मिलाप या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं गीत. नक्षलालपुरी यांच्या या गीताला संगीत दिलं आहे ब्रिजभूषण यांनी.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओढेकर ज्वेलर्स मध्ये. वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
3: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
4: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार नाशिक.
5: आहोत किशोर कुमार यांच्या स्वरात. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

0: हम किसी से कम नहीं या चित्रपटामधलं किशोर कुमार यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकलं.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
0: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे आशा भोसले यांनी गायलेलं, कवी योगेश यांचं. ऐकूया किसी से ना कहना या चित्रपटामधलं हे गीत, संगीतकार बप्पी लहरी.

0: वीजेचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरो
3: कार्यक्रमात ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात आनंद बक्षी यांची ही गीतरचना संगीत दिला आहे राहुल देव बर्मन यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत ढोंगी या चित्रपटामध्ये

0: नाशिक करांसाठी खास सुवर्ण संधी ओढेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार नाशिक.
3: एफडी करायची आहे मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
4: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात राजेंद्र कृष्ण यांचं गीत ज्वाला या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं आणि हे गीत ऐकूयात गीता दत्त, लता मंगेशकर आणि सुधा मल्होत्रा यांच्या आवाजात.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओढेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
2: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
1: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
3: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार.
4: चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया आनंद बक्षी यांचं गीत. प्रीती सागर यांनी गायलेलं हे गीत जुली या चित्रपटामधलं, संगीतकार राजेश रोशन.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: राज, आपण लग्न कधी करायचं?
3: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
2: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
3: मग आता पुढे काय करायचं?
4: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
3: पण मग संपर्क कुठे करायचा?
4: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
2: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
3: चला म्हणजे माझी सुटका झाली.
5: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात. लता मंगेशकर आणि संगीतकार आर डी बर्मन यांच्या आवाजात गुलजार यांचं गीत. चित्रपट आहे लिबास.

0: पुणेकरांसाठी खास सुवर्ण संधी. ओढेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ.
3: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
4: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9%. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
3: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
4: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
3: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
5: चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात जीना यहा या चित्रपटामधलं योगेश यांचं गीत. गीताला संगीत आहे सलील चौधरी यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत सबिता चौधरी यांच्या आवाजात.

0: वीजेचं बिल या वस्तू, कानातले,
1: पहिल्या पगारातून आईसाठी,
0: संधीची पळी,
1: बाबांना पूजेसाठी,
0: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या, अमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
1: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
2: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अग्रा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
3: सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
4: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
3: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
4: हो आहे ना. ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
3: वा, आणखी काही खास?
4: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.
5: आता आपण ऐकणार आहोत दुसरा आदमी. या चित्रपटामधलं किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत.

0: आपण ऐकलं दुसरा आदमी या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत.
1: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
3: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओढेकर ज्वेलर्स मध्ये. वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
4: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
3: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
5: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी, सोन्या मारुती चौक, सराफ बाजार.
6: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
7: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांचा व्याजदर 8.5%.
6: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
0: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. आणि हिंदी

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: बिल या वस्तू कानातले
2: पहिल्या पगारातून आईसाठी
1: संधीची पळी
2: बाबांना पूजेसाठी
1: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या. हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान.
2: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
3: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अग्रो कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर,
0: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम. प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी, संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी, संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा, गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर, सहगायन आर्या

कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं. आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला.
1: आर्थिक गुंतवणुकीचं योग्य नियोजन म्हणजे भक्कम भविष्याचा आधार. याच पैशाची गणितं सोपी करून सगळ्यांना अर्थसाक्षर करणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका अर्थविश्व, दर मंगळवारी दुपारी 12:30 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 8:00. सादर करते प्रमोद पुराणिक, अर्थविश्व फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनेलवर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
7: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत, देवा तुझे सोन्याची जेजुरी या चित्रपटामधलं गीत। हे गीत आहे ग दि माडगुळकर यांचं। गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात।

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट.
3: कार्यक्रमातलं हे गीत आहे राम उगावकर यांचं, नवरा माझा ब्रह्मचारी या चित्रपटामधलं. ऐकूया आशा भोसले आणि जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे पांडुरंग दीक्षित यांनी.

0: शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत गदी माडगुळकर यांचं सुवासिनी या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं गीत. या गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.

0: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं. संपर्क करा 91300208888. विश्वास बँक, विश्वासाचं नातं.
1: आजच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत गदी माडगुळकर यांचं गीत माणिक वर्मा यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे पु ल देशपांडे यांनी आणि हे गीत ऐकूया देव पावला या चित्रपटामधलं.

0: स्वरशिल्पा प्रस्तुत वोकल एरेना सीजन 1 राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धा आता रंगणार. अंतिम स्पर्धकांमध्ये अटीतटीची लढत. भव्य महाअंतिम सोहळा. प्रमुख उपस्थिती अभिनेत्री सुखदा खणकेकर. रविवार दिनांक 6 सप्टेंबर सायंकाळी 5 वाजता. ठिकाण गुरुदक्षिणा सभागृह कॉलेज रोड नाशिक. या सुरेल महासंग्रामाचा आनंद घेण्यासाठी आपण सर्वांना आग्रहाचं निमंत्रण.
1: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत ग दि माडगुळकर यांचं सुवासिनी या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं गीत. या गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात वराडे आणि वाजंत्री या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओढेकर ज्वेलर्स मध्ये. वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
3: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
2: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
4: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ.
5: हे गीत ऐकणार आहोत जयवंत कुलकर्णी आणि मिलिंद चोक यांच्या आवाजात. हे गीत आहे कुंकवाचा करंडा या चित्रपटामधलं. हे गीत आहे जगदीश खेबुडकर यांचं आणि या गीताला संगीत दिलं आहे प्रभाकर जोग यांनी.

0: तुझ्या भाग्यला काहीतरी सांग.
1: नाही सांगत भाई, मग मीच सांगतो समध्यासनी.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. कार्यक्रमात आता ऐकूया शांता शेळके यांचं गीत पवनाकाठचा धोंडी. या चित्रपटामधलं या गीताला संगीताने सजवलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी, आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओढेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
2: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
1: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
3: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार नाशिक.
4: गुरुकिल्ली या चित्रपटामधलं आशा

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 2626 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर. नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यताप्राप्त. या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. 1 वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध. DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर. संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात पाहुरे किती वाट या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे ग दि माडगुळकर यांचं. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे दत्ता डावसेकर यांनी.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8300016500 आणि 8300.
2: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओढेकर ज्वेलर्स मध्ये. वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
3: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
2: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
4: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ
5: बाजार. आता ऐकूया सुधीर फडके आणि कृष्णा कल्ले यांनी गायलेलं कामापुरता मामा या चित्रपटामधलं गीत. आणि या गीताला संगीत आहे गीतकार यशवंत देव यांचं.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट
2: द्या. जगदीश खेवडकर यांचं गीत सुगंधी कट्टा या चित्रपटामधला आशा भोसले यांनी गायलेलं गीत. या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात रेखा डावसेकर आणि सुधीर फडके यांच्या आवाजात गदी माडगुळकर यांचं गीत. हे गीत आहे धरतीची लेकरे या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे दत्ता डावसेकर यांनी.
1: आवडला मज मनापासून

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओढेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार.
3: चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हळदी कुंकू या चित्रपटामधलं गीत. जगदीश खेवूळकर यांच्या गीताला संगीत आहे विश्वनाथ मोरे यांचं. डोंगर

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34।
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात, एक धागा सुखाचा या चित्रपटामधलं मधुकर जोशी यांचं गीत। गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत ऐकूयात वसुमती दांडे आणि स्नेहल भाटकर यांच्या आवाजात।

0: वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत. पी सावळाराम यांचं बोलकरीन या चित्रपटामधलं आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे वसंत देसाई यांचं.

0: नाशिक करांसाठी खास सुवर्ण संधी ओडेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार.
3: रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आता आपण ऐकणार आहोत ती मी नव्हेच या चित्रपटामधलं शारदा यांनी गायलेलं रमेश आणावकर यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे सूरज यांनी.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर.
1: नमस्कार नाशिककर, मी श्रेया बुगडे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: आणि आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत जिद्द या चित्रपटावरलं. हे गीत आहे राम उगावकर यांचं, ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत दिलं आहे पांडुरंग दीक्षित यांनी.

0: सोन्यासाठी खास सुवर्ण संधी ओढेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार.
3: हे गीत आहे ग दि माडगुळकर यांचा संत निवृत्ती ज्ञानदेव या चित्रपटामधलं. हे गीत ऐकूयात महेंद्र कपूर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे सी रामचंद्र यांनी.

0: शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी सकाळी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओढेकर ज्वेलर्स मध्ये. वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
2: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
1: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
3: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार.
4: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे? आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
5: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
4: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
6: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत, तुका झालाच हे कळस. या चित्रपटामधलं गीत संत तुकाराम यांची रचना आता आपण ऐकणार आहोत. संगीतकार स्नेहल भाटकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34।
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात, आशा भोसले यांनी गायलेलं गुळाचा गणपती या चित्रपटामधलं गीत। हे शब्द आहेत ग.दि. माडगूळकर यांचे आणि या गीताला संगीत दिलं आहे पु.ल. देशपांडे यांनी।

शेताच्या बनात उतरच्या उन्हात कळकळ पानात जपून जा गळी

तो बात को तो न पाए थे उन्हें तो न

जरा उठी राहत मागे पुढे पाहत जपून जात जरा उठी राहत मागे पुढे पाहत जपून जा जपून

0: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
1: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
0: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
0: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
1: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
0: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओढेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
4: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
3: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
5: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार नाशिक.
6: हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं भाऊबीज या चित्रपटामधलं गीत. कवी संजीव यांच्या गीताला संगीत आहे वसंत कुमार मोहिते यांचं.

0: स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथ.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात संत वाहते कृष्णामाई या चित्रपटामधलं गीत. गदी माडगुळकर यांची शब्दरचना, दत्ता डावसेकर यांचं संगीत. आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओढेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी, सोन्या मारुती चौक, सराफ बाजार, नाशिक.
3: आपकी फरमाइश. श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.
4: गाणे गा रे, गाणे गा.
5: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत ग दि माडगुळकर यांचं गीत आशा भोसले आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजात. बोलकी बाहुली या चित्रपटामधलं हे गीत संगीत दिलं आहे श्रीनिवास खळे यांनी.

0: स्वरशिल्पा प्रस्तुत वोकल एरेना सीजन 1 राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धा आता रंगणार अंतिम स्पर्धकांमध्ये अटीतटीची लढत. भव्य महाअंतिम सोहळा. प्रमुख उपस्थिती अभिनेत्री सुखदा खंडकेकर. रविवार दिनांक 6 सप्टेंबर सायंकाळी 5 वाजता. ठिकाण गुरुदक्षिणा सभागृह कॉलेज रोड नाशिक. या सुरेल महासंग्रामाचा आनंद घेण्यासाठी आपण सर्वांना आग्रहाचं निमंत्रण.
1: कार्यक्रमातलं हे गीत ऐकूयात. कन्यादान या चित्रपटामधलं पी सावळाराम यांचं गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे वसंत प्रभू यांचं.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओडेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं, तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते. शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची. ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

0: पशुपालक बांधवांनो आणि शेतकरी बांधवांनो नमस्कार. पशुधन या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करत आहोत. बरं, आजच्या घडीला मला एक सांगा, ठोकताळा ज्याला म्हणतो ना आपण, की दिवसागणिक किंवा एका दिवसाला एका म्हशीला एवढा खर्च लागू शकतो, तुमचा अनुभव सांगायचा, खर्च इतकं लागू शकतो आणि हे सगळं वजा जाता एवढा नफा असं सांगता येईल का तुम्हाला?
1: सांगू शकतो मी. वजा जाता म्हणजे साहेब म्हणजे ढेप वैरण लागते, ते वैरण गिरण ढेप गिप जाऊन आपल्याला 400-300-400 रुपये उरू शकतात.
0: अच्छा,
1: बस
0: दररोज पूर्ण म्हशी पाठीमाग,
1: पूर्ण म्हणजे आमचं त्याचे वळणं झालं, आमच्या घरातला खर्च स्वतःचा झाला, ती ढेप झाली, तिची वैरण झाली, पूर्ण झालं, तितक्यातून आपल्याला 200-300 रुपये राहू शकतात.
0: अच्छा, या साप म्हशी पाठीमागे. आता आणखीन एक असा प्रश्न मला पडतो की भाकड काळेक असतो म्हशींना, त्यावेळेस तुमचं नियोजन कसं असतं? बघ, एक दुधाचं म्हैस असेल, त्याचं काही दिवसानंतर 9-10 महिन्यानंतर दूध बंद होतो, ती गाभण झाल्यानंतर, तर त्यावेळेस त्या म्हशीला ठेवता विकून,
1: त्यावेळेस आपण म्हैस विकून टाकतो ती, त्यावेळेस आपण ती म्हैस विकतो अर्ध्या किमतीत, म्हणजे 30 ला घेतली ती 16-17 हजाराला विकते, डबल आपण 10-15 हजार टाकून डबल घ्यायची, असं आपलं परंपरा चालू आहे.
0: म्हणजे नवं जुनं करतो,
1: सलाल म्हशी मी 6-7 म्हशी विकू शकतो, 6-7 गाडण्या घेऊ शकतो, 2 लाखाचा माल मी भरतो, 1.25 लाखाला विकतो, 75 हजार डबल जोडून टाकून मी डबल 2 लाखाचा माल आणखीन घेतो.
0: पण याच्यामध्ये नुकसान होतो का?
1: नाही, नुकसान काही नाही.
0: बरं, अशी भाकड म्हैस सांभाळण्यामध्ये नुकसान होतो का?
1: भाकड म्हैस पुरतू शकत नाही ती, तिला वरण घालू शकत नाही आपण, ती पुरत नाही ती. ते बी एक वेळ करून पाहिलं, त्याच्यातल्या मी एक वेळ याच्यातल्या 4 म्हशी तशा ठेवल्या, दुसऱ्या 4 म्हशी घेतल्या, 4 म्हशीची सोय भरपूर झाली दूध असल्यामुळं, यायला शेवटी ह्या 30 ले जे विकायच्या त्या गाभण राहून मी 22 ले जिंकल्या, 22-22 हजाराच्या, त्याच्यामुळं मी 18 ला मागून दिल्या नाही तर 22 ले गाभण करून दिल्या, म्हणजे मी 10 महिने सांभाळल्या, पुढलं नाही.
0: अच्छा, आता शेळके साहेब आणखीन एक असं सांगा मला की जेव्हा आपण हा व्यवसाय करतो याचं नियोजन आवश्यक आहे, कुठल्याही व्यवसायाचं नियोजन. आता शेतकरी बांधव जरी असले तरी की शेतीसाठी असो किंवा कोणत्याही व्यवसायासाठी जिद्द महत्वाची, चिकाटी महत्वाचं, परिश्रम महत्वाचं आणि नियोजन सर्वात. तर तुमचा हा जो व्यवसाय आहे तुम्ही याचं नियोजन कसं काय लावलं? सकाळी किती वाजता उठता, त्यांना खाद्य किती द्यावं लागतं, त्याचं टायमिंग आहे का की बेटायमिंग देता तुम्ही, असं दूध काढायचा टाइम ठरलेला आहे का हे सांगा.
1: संध्याकाळचं आपण 6 दूध काढणे, 5:30 वाजता दूध काढणं झालेच पाहिजे, शेण वगैरे झालेच पाहिजे, इदोळा द्यायला खायला चारा पाणी भेटलंच पाहिजे, इदोळाचा 6:00 नंतर मी दूध घेऊन जाणार, सकाळी मी 6:30 ला दूध घेऊन जातो रिसोर्टला.
0: म्हणजे वेळेवर दूध काढणे, म्हशीला एक सवय लागली की त्यानुसार तुम्ही दूध काढाल, तर जे काय तुमचं 5 लिटर असेल, 6 लिटर असेल, ते त्याच्यामध्ये कमी जास्तपणा येऊ शकत नाही का, असं तुम्हाला म्हणायचं. वेळोवेळी आपल्याकडे कृषी विज्ञान केंद्र करडा आहे, त्या ठिकाणी आदरणीय डॉक्टर रामटेके साहेब आहेत, तर तुम्ही यांचं मार्गदर्शन घेता का?
1: हो ना, ते घेण्यात लागतं साहेब, डॉक्टर साहेब त्याला दाखवत लागते, त्याचे कॅम्पशन कमी होऊन जाते म्हशीचं, म्हैस दुधाहून कमी होऊ शकते, मग माणूस म्हणते म्हैस पाणावे ना काहून, म्हैस दूध देत काहून नाही, त्याच्यामुळे ते कॅल्शियम जे आहे ते आम्हाला नंतर 1-1.5 महिन्यानंतर हमेशा पाजायला लागतात.
0: म्हणजे ही माहिती तुम्हाला डॉक्टरांकडून मिळाली? ही तांत्रिक माहिती सुद्धा पशुपालकांना आवश्यक आहे. निवळच फक्त म्हैस घेतली आणि दूध काढायचं आणि बाजारामध्ये विकायचं. आता
1: असे किती घेत ना हे बा शेळके करते, हे असं माया बरोबरच्या पोरांनी भलते करून पाहिलं, पण ते फेल गेले त्याच्यातून, काही जमलं नाही. त्यावेळी मी सांगत जाऊ ना, अरे तुम्ही असे करा, तुम्ही असं करा, तर ते नाही जमले त्यावेळी.
0: अच्छा, यांच्या फेल जाण्यामध्ये तुम्हाला काय कोणता कारण महत्वाचं वाटतो?
1: त्याला फेल जाण्याचं कारण म्हणजे साहेब त्यानं दूध न्यायचं 10 लिटर करा, 10 लिटर जे यायचे 200 रुपये आणि करायचे 250 रुपये खर्च जाईल, काय होणार?
0: म्हणजे शोक पाणी,
1: शोक पाणी.
0: म्हणजे गुंतवणुकीची त्यांना आवड नाही, सवय नाही, फक्त गेले दूध विकलं, काहीतरी आपलं तिकडेच रिसोर्ट मध्ये जे काय भेटत असेल ते शोक पाणी करायचं,
1: करायचं घरी यायचं, 50-50 आणायचे कुठून, 200 दूध विकायचं, 250 खर्च करायचा, त्या म्हशील काय द्यायचं आणि वैरण काय द्यायची, मग आणायचं कुठून, मग शेवटी ती म्हैस विकून टाकायची. तीच म्हैस विकता विकता 25 ले घेतली ती म्हैस महिन्यात विकायची, महिन्यात विकायची की ती 15 हजाराला म्हैस मीच घ्यायचं त्याच्या 25 ला आपणच द्यायची घेऊन आणि 15 ला आपणच घ्यायची त्याच्या, मग देत नाही दूध तुला ये मी गेतो मार्केट भावान काय भाव मागल बाई एवढे मग एवढा एवढे ती आणायची म्हणजे ती म्हणजे त्याच्या इथं द्यायची 3 लिटर दूध आपल्या इथं द्यायची 7 लिटर दूध
0: हे सगळं अनुभवावर नाही का. अच्छा मार्केटचे काय काय प्रॉब्लेम आहेत सांगता येतील का जेव्हा तुम्ही दूध घेऊन जाता मार्केटमध्ये की गेल्या बरोबर दूध विकतो किंवा लोक उधार ठेवतात आणि उधारी बुडते किंवा आणखीन काय प्रॉब्लेम
1: नाही साहेब. महिन्याचे पैसे भेटतात काही हप्त्याला भेटतात काही काही नगदी रोज भेटतात पैसा कुठेही बुडत नाही फक्त दम धरावा लागते कोणाचा 3 महिने येत नाहीत पण त्या माणसाला असं म्हणायचं जमत नाही बा तुमच्याकडे 3 महिने झाले म्हणून 3 महिने ते एक वेळ एक खडा पैसे आपल्याला आग मारून देतात.
0: अच्छा म्हणजे बिलकुल इमानदारीने हा व्यवसाय केला तर त्याच्यामध्ये घाटा नाहीच.
1: नाहीच त्याचं शेण साहेब मी 1 वर्ष ऑर्डर टाकून 1 वर्ष मी 30 ते 35 हजार रुपयाचं त्याचं शेण विकतो.
0: अच्छा
1: झालाच
0: बरोबर आहे. म्हणजे पहा ती त्याची जी विष्ठा आहे म्हशीची त्याच्यापासून सुद्धा तुम्हाला पैसा मिळतो. आणि आणखीन तुम्ही जर प्रयत्न केला त्याचा जो राहिलेला चारा वगैरे असेल कचरा वगैरे तर जातेच. आणि त्याचप्रमाणे तुम्ही आणखीन दुसरे प्रकल्प आहेत कृषी विज्ञान केंद्र कराडाला जर तुम्ही भेट दिली तिथल्या सायंटिस्ट लोकांपासून जर माहिती घेतली तर गांडूळ खताचा एखादा प्रकल्प आपण घेऊ शकतो. म्हणजे टाकाऊ पासून टिकाऊ जे म्हणतो ना आपण अशा प्रकारे अनेक त्या पदार्थापासून आपण फायदे घेऊ शकतो. अच्छा आता मला थोडक्यात सांगा की पशुपालकांना किंवा शेतकरी बांधवांनी दुग्ध व्यवसाय हे करायला पाहिजे किंवा नाही करायला पाहिजे या व्यवसायापासून फायदा होतो का तोटाच होतो. आणखीन आणखीन एक यापूर्वी या प्रश्नाच्या पूर्वी मला एक प्रश्नाचं उत्तर द्या की अनेक पशुपालक किंवा शेतकरी बांधव म्हणतात की पशु किंवा दुग्ध व्यवसाय करायला काहीच हरकत नाही पण चारा टंचाई खूप असते याबद्दल काय सांगाल तुम्ही याचं नियोजन तुम्ही कसं.
1: चारा टंचाई खूप असते साहेब पण ती एक वेळ सुरुवातीलाच आपल्याला भरून ठेवावी लागती. सुरुवातीला जे आपले सोयाबीनचे कुटार येतात हरभऱ्याचे कुटार येतात तेव्हा त्यावेळेस आपण आपला भरपूर साठा करून ठेवायचा आणि तो आपल्या पद्धतीने आपण चालायचं.
0: डॉक्टर साहेब काही सांगतायत याबद्दल आपण विचारूया. हा डॉक्टर साहेब काय म्हणाल तुम्ही.
2: मला सांगता येईल की बा यांनी बरोबर म्हटलं की आपल्याजवळ जनावर किती आहेत त्या हिशोबाने जर आपण अगोदरच नियोजन केलं चाऱ्याचं तर ते चारा नियोजन झाल्यानंतर आपल्याला जे म्हणतात चारा टंचाई तर त्याच्यावर मात करता येईल. या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी करायलाच पाहिजे असं केलं तर बऱ्याच म्हणजे दुग्ध व्यवसाय चांगला होऊ शकते.
0: आता आणखीन एक प्रश्न हे जे म्हशी आहेत यांना कोणकोणत्या प्रकारचे रोग होऊ शकतात आणि त्यावेळेस तुम्ही काय करता.
1: खुरी येऊ शकतात या गटसर्पाची बिमारी होऊ शकते ताप बी घेऊ शकते मग डॉक्टरला बोलवल्याच्या नंतर त्याला इंजेक्शन सलाईन हे असं चालू करून देतो आम्ही.
0: लसीकरण वगैरे करता की नाही तुम्ही.
1: हो ना करतो.
0: अच्छा बरं तुम्हाला लक्षणे वगैरे कळतात की आपली म्हैस बिमार पडली हे कसं तुम्हाला.
1: एका मिनिटात बी कळू शकतात म्हैस आली ती तेव्हाच समजू येते इकडे आज वारात सरली नाही ती अशी कोकडा उभी राहते थोडी थोडी कोकडा उभी राहते एखादी फुकते तर तेव्हाच आमचं म्हणजे कसं घरी आम्ही शेतीतून आल्यानंतर आम्ही पहिले लक्ष देतो म्हशीकडे तो आपल्या म्हशी कशा काय तब्येतील तर त्या एखादी जर नाराज वाटली जर सुकेल तर त्यावेळेस म्हणतो आपण बिमार आहे की आम्ही ताबडतोब डॉक्टरला बोलवून तिला इंजेक्शन गोळ्या देऊन
0: डॉक्टर रामटेके आपण थोडस सांगा याबद्दल माहिती द्या आमच्या पशुपालकांना शेतकरी बांधवांना की जनावर जेव्हा आताच यांनी सांगितलं की शेतातून आल्याबरोबर पशुपालक जे अनुभवी पशुपालक असतात त्यांना लगेच लक्षात येते तर आणखीन काय काय लक्षण असतात रोगी जनावर ओळखण्यासाठी.
2: रोगी जनावर ओळखण्यासाठी नाकावरचं जे मोतीबिंदू असतात ते नसते त्याला म्हणजे ताप आला असं जनरली शेतकऱ्यांचं म्हणणं असते ते बघून घ्यायला पाहिजे. थोडं तिला चालून पाहायला पाहिजे त्याची डावी कूस सुजली आहे की नाही ते बघ तपासून घ्यायला पाहिजे म्हणजे डाव्या कुसीमध्ये पोटफुगीसारखे आजार बाहेरून चरली की नाही किंवा मग रवन करत आहे की नाही बागुल करत आहे की नाही याकडे थोडंसं शेतकऱ्यांनी संध्याकाळी जेव्हा म्हशी येतात तेव्हा बघायला पाहिजे. याच्यावरून आपल्याला त्यांना म्हणजे लगेच कळू शकते आणि त्याच्यावर उपाय करून व्यवस्थित करता येईल त्यांना.
0: आपल्या कृषी विज्ञान केंद्र करडा या ठिकाणी जे पशुवैद्यकीय दवाखाना आहे त्यामार्फत शेतकऱ्यांना पशुपालनाबद्दल योग्य मार्गदर्शन दिलं जातं नाही का. तर वेळोवेळी किंवा कशा प्रकारचं मार्गदर्शन त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतं.
2: शेतकऱ्याच्या गरजेनुसार जे त्यांना म्हणजे ट्रेनिंग आपण देतो त्याच्यामध्ये पशुपालकाच्या याच्यामध्ये मग ते लसीकरणाच्या संदर्भात असो जनावरांच्या किंवा मग पोल्ट्रीच्या संदर्भात असो या शेळीच्या संदर्भात असो किंवा मग अजून बरेचसे चाराच्या संदर्भात असो या सर्वांचं तिथे आपण त्यांना लोकांना ट्रेनिंग देत असतो.
0: बरोबर आहे. तर केव्हीके कडा या ठिकाणी पशुपालकांसाठी शेतकरी बांधवांसाठी वेळोवेळी मार्गदर्शन त्या ठिकाणी सायंटिस्ट आहेत ते मार्गदर्शन करतात. मी सुरुवातीला विचारलेला प्रश्न की शेतकरी बांधवांनी किंवा पशुपालकांनी हा व्यवसाय करायला पाहिजे किंवा नाही, तोट्याचा आहे का फायद्याचा आहे?
1: हे साहेब जे करणार आहे त्याला फायद्याचा आहे, न करणाऱ्याला तोट्याचा असेल. जो करल शोकबाजी न करता जो धंदा करल त्याला तो ह्यो धंदा म्हणजे कधीच आता नणार नाही. आणि समजा जर तो आपल्याला इकडे निकार माहीत बनून दोन वाजेल बांधेल त्यो रिसोडात तर ती दूध देऊ शकणार नाही, त्याच्यामुळे ती घाट्यातच येणार तो फायद्यात नाही.
0: शेळकेजी, तुमच्या या मुलाखतीवरून निश्चितच आमचे जे शेतकरी बांधव आहेत, पशुपालक बांधव आहेत, किंवा नवीन व्यवसाय सुरू करू पाहणारे जे आमचे शेतकरी बांधव पशुपालक आहेत, त्यांच्यासाठी निश्चितच ही तुमची मुलाखत एक मार्गदर्शन ठरणार आहे. आणि नक्कीच त्यांना हुरूप आलेला असेल ही मुलाखत ऐकल्यानंतर की बाबा खरोखरच आपण हा व्यवसाय करायला पाहिजे. तुम्ही जसा करता व्यवसाय प्रामाणिकपणे, त्याच्यामध्ये कुठेही म्हणजे कसर ठेवत नाही, कसूर करत नाही, सकाळी बरोबर उठता, वेळेवर त्यांना खाद्य देता, त्यांची निगराणी करता, आंघोळ घालता, त्यांची काळजी घेता, आरोग्याची काळजी घेता, वेळेवर मार्केटला दूध जाऊन विकता, पैशाचा दुरुपयोग करत नाही, त्याचा सदुपयोग करता, म्हणूनच तुमची प्रगती ही झालेली आहे. आणि त्याला कारणीभूत फक्त हा दुग्ध व्यवसाय असं तुमचं म्हणणं नाही का?
1: त्याच्यात कसं साहेब, जेव माणूस समजा आता बापदाद्याची विष्ठेटी त्याला जर म्हणले तुम्ही दुग्धाचा व्यवसाय कर तर तो काही करू शकत नाही. त्याचा म्हणजे त्याला कोणत्याही गोष्टीचे अनुभव नसतात, त्याच्यामुळे तो काहीच करू शकत नाही. त्याच्यामुळं कसं याला स्वतः गरिबीतूनच वर आलेला माणूस करेल आणि त्याच्यातून बी त्यानं जर असं याच्यावर ध्यान दिलं तर तो बी करू शकत असे.
0: तर श्रीयुत अण्णा भगवान साहेब शेळकेजी, आज तुम्ही हा जो आपला FM केंद्र आहे, कम्युनिटी रेडिओ आहे, त्यांना एक संधी उपलब्ध करून दिलेली. छोटे मोठे उद्योग करणारे आहेत, रोजमजुरी करणारे आहेत, शेतकरी आहेत, महिला आहे, बालक आहेत, यांच्यासाठी एक चांगलं व्यासपीठ या ठिकाणी उभं केलेलं आहे. तर आज तुम्ही मुलाखत दिली त्याबद्दल सर्व श्रोत्यांतर्फे आणि केंद्रातर्फे मी आपले आभार व्यक्त करतो. नमस्कार.
1: नमस्कार.
3: कार्यक्रमात हे गीत ऐकूया जगदीश खेबुडकर यांचं, आशा भोसले यांनी गायलेलं शेवटचा मालुसरा या चित्रपटामधलं गीत. गीताला संगीत आहे दत्ता डावसेकर यांचं.

0: स्वतःचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे, 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी, 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत. गदी माडगुळकर यांचं, आशा भोसले यांनी गायलेलं. गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी. आणि हे गीत ऐकूयात गुरुकिल्ली या चित्रपटामधलं.

0: नाशिक करांसाठी खास सुवर्ण संधी ओडेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार नाशिक.
3: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत. आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद.
4: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
3: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
5: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत ग. दि. माडगुळकर यांचं गीत जिव्हाळा या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे श्रीनिवास खळे यांनी आणि हे गीत ऐकूयात सुधीर फडके यांच्या आवाजात.

0: ऑनलाईन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी, विधवा, घटस्फोटी, परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृहउद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380160508. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात. आशा भोसले यांच्या आवाजात लक्ष्मीचे पावले या चित्रपटामधलं सुधीर मोघे यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे श्रीधर फडके यांनी.

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध. त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
1: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे जन्मठेप या चित्रपटामधलं. ग. दि. माडगूळकर यांच्या गीताला संगीत आहे राम कदम यांचं. आणि हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8300016500 आणि 8300.
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे लता मंगेशकर यांनी गायलेलं कन्यादान या चित्रपटामधलं पी सावळाराम यांचं गीत. गीताला संगीत आहे वसंत प्रभू यांचं.

0: हिंदी मराठी सिनेसृष्टीतले खुमासदार किस्से, आठवणी आणि कलाकृतीच्या निर्मिती मागच्या न ऐकलेल्या रंजक कहाण्या या सगळ्याच गोष्टींना जाणून घेऊया. याद किया दिल ने कहा हो तुम या कार्यक्रमातन सादर करते आहेत धनंजय कुलकर्णी. जरूर ऐका दर शुक्रवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी रात्री 9:30 फक्त रेडिओ विश्वासवर.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. एकटी चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओढेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार नाशिक.
3: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
4: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
3: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
4: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
3: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर.
5: आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत ग दि माडगुळकर यांचं. लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं. आणि हे गीत ऐकणार आहोत गाठ पडली ठकाठक या चित्रपटामधलं.

0: स्वरशिल्पा प्रस्तुत वोकल एरेना सीजन 1 राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धा आता रंगणार. अंतिम स्पर्धकांमध्ये अटीतटीची लढत. भव्य महाअंतिम सोहळा. प्रमुख उपस्थिती अभिनेत्री सुखदा खणकेकर. रविवार दिनांक 6 सप्टेंबर सायंकाळी 5 वाजता. ठिकाण गुरुदक्षिणा सभागृह कॉलेज रोड नाशिक. या सुरेल महासंग्रामाचा आनंद घेण्यासाठी आपण सर्वांना आग्रहाचं निमंत्रण.
1: कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे नसती उठा ठेव. या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं रवींद्र भट यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. गीताला संगीत आहे राम कदम यांचं.

नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मन

मान्यता प्राप्त. या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. 1 वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध. DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर. संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
8: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34।
9: आपल्यासोबत मी आहे स्वाती आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। आणि आता ऐकणार आहोत अजनबी या चित्रपटामधलं समीर यांचं गीत, कुमार सानू यांच्या आवाजात, संगीतकार अन्नू।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-2746-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओढेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
4: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
3: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
5: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी, सोन्या मारुती चौक, सराफ बाजार, नाशिक.
6: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं वर्मा मलिक यांचं गीत. संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी आणि हे गीत ऐकूयात कसौटी या चित्रपटामधलं.

0: व्यवसाय वाढवायचाय. विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं फारुक कैसर यांचं गीत. हे गीत आहे बलिदान या चित्रपटामधलं आणि गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहरी यांनी.

अनुपमा देशपांडे आणि के के यांनी गायलेलं मेहबूब आणि पी के मिश्रा यांचं गीत आता ऐकणार आहोत. दुनिया दिलवालों की या चित्रपटामधलं संगीतकार ए आर रहमान.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना.
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात, आशा भोसले यांनी गायलेलं मेरी जुबान या चित्रपटामधलं. अंजान यांच्या गीताला संगीत आहे अन्नू मलिक यांचं.

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ.
2: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिक हो रेडिओ विश्वासच्या माध्यमातून आपण विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना भेटत असतो, त्यांच्याशी गप्पा मारत असतो आणि त्यांचा आजवरचा प्रवास जाणून घेत असतो. मंडळी, सध्या श्रावण महिना सुरू आहे, आपण सगळेच विविध उपास करत असतो, व्रतवैकल्य करत असतो आणि त्यासोबतच नाशिकची एक ओळख म्हणजे त्र्यंबकेश्वरची परिक्रमा. आणि बरीच मंडळी सोमवारी ही परिक्रमा पूर्ण करतात आणि या परिक्रमेला विशेष असं महत्व आहे हे आपण जाणतो, पण ते का आहे या सगळ्याच वरती आज आपण गप्पा मारणार आहोत आणि सखोल चर्चा करणार आहोत. तर त्यासाठी आज माझ्यासोबत स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत श्री देवेंद्रनाथ भंड्याजी, जे इतिहास अभ्यासक, नाथ संप्रदायाचे अभ्यासक आहेत, त्यासोबतच इतिहास संकलन समितीचे ते सचिव आहेत आणि येत्या काही दिवसांमध्येच कुंभमेळा होणार आहे, तर त्या दृष्टीने नाशिकचं महत्व अधोरेखित करण्याचं काम ते करत आहेत. तर आज ब्रह्मगिरीची परिक्रमा ही नेमकी का केली जाते याविषयीचं सखोल असं मार्गदर्शन ते आपल्याला करणार आहेत. तर गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी त्यांचं स्वागत करते. सर, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं.
3: धन्यवाद मॅडम.
2: तर जसं मी तुमची ओळख तर सांगितली आणि आपल्या विषयाची सुद्धा लोकांना उकल करून दिली, तर त्याबद्दलच पहिला प्रश्न माझा असा आहे की नेमकी ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा का बरं करतात?
3: खरं तर भारतीय आध्यात्मिक धर्मसाधनेत, भारतीय आध्यात्मिक परंपरेत देवतांच्या षोडोपचार पूजेत प्रदक्षिणेला अनन्य महत्व आहे. देवतेला उजवीकडे ठेवून आपल्याकडे परिक्रमा केली जाते, तिला प्रदक्षिणा असं म्हणतात. प्रत्येक देवतेची वेगवेगळी परिक्रमा असते, वेगवेगळी प्रदक्षिणा असते. जसे की गणपतीला एक असते, सूर्याला दोन असते, शंकराला तीन असते, विष्णूंना चार असते आणि अश्वत्थाची 7 प्रदक्षिणा केली जाते. ज्याप्रमाणे आपल्याकडे प्राचीन काळापासून कैलास मानसरोवर परिक्रमेची परंपरा आहे, त्याचप्रमाणे आपल्या त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी परिक्षिणाची प्रघात आहे. साधारणतः 12व्या शतकात याचा उल्लेख आपल्याला मिळून येतो. संत निवृत्तीनाथांचे आई वडील आपल्या परिवारासह या ब्रह्मगिरी प्रदक्षिणा केल्याचा आणि येथेच संत निवृत्तीनाथांना गहिनीनाथाकडून नाथ संप्रदायाची दीक्षा आणि कृष्ण नामाचा बीजमंत्र मिळाल्याची साक्ष आपल्या पुस्तकातून, अभंगातून मिळून येते.
2: वा, महत्व तर तुम्ही सांगितलं, पण ब्रह्मगिरी पर्वताचीच का? कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये आपला सह्याद्री आणि ह्या सगळ्याच पर्वतरांगा आपण कायमच त्याबद्दल बोलत असतो, पण त्यामध्ये ब्रह्मगिरीलाच इतकं महत्व का आहे की त्याचीच का बरं प्रदक्षिणा केली जाते?
3: खरं तर ब्रह्मगिरी हे स्वयं शिवलिंग आहे. त्याच्या मागची पौराणिक आख्यायिका अशी आहे की एकदा ब्रह्मदेवाच्या मनात विचार आला की साऱ्या सृष्टीची निर्मिती मी स्वतः केली आहे आणि मीच या सृष्टीचा स्वयं निर्माता आहे. मग भगवान शिवाचा महिमा माझ्याशिवाय अन्य कोण कसा जाणू शकेल, ही गोष्ट भगवान श्री विष्णूंना समजली. तेव्हा ते विचार करू लागले की मी एवढ्या युगापासून तपश्चर्या करतो आहे, परंतु मला अजूनही भगवान शिवाच्या गहन तत्वाचा, रहस्याचा थांग लागला नाही. शिव रहस्याची उकल झाली नाही, परंतु ब्रह्मदेवाला या शिव तत्वाच्या गहनतेचा शोध कसा लागला, या वादविवादाचा मुद्दा देवसभेमध्ये मांडला गेला. तेव्हा देवराज इंद्राने ब्रह्मदेवाला भगवान शिवाचे मस्तक आणि भगवान विष्णूंना शिवाच्या चरणकमलाचा शोध घेण्यास सांगितले. बराच काळ निघून गेल्यानंतर भगवान श्री विष्णू आणि ब्रह्मदेव शिवाचे मस्तक आणि चरणकमलाचा शोध घेण्यास असमर्थ ठरले. तेव्हा ब्रह्मदेवाने काय केले, केतकी पुष्प आणि गाय या सर्वांना हकीकत सांगून आपल्या बाजूने खोटी साक्ष देण्यासाठी तयार केले. ब्रह्मदेव दोघांना घेऊन देवसभेमध्ये उपस्थित झाले आणि त्या ठिकाणी ब्रह्मदेवाने सांगितले की मी शिवमस्तकाचा शोध लावला आहे आणि त्या स्थानावर मी स्वतः जाऊन गायीच्या दुधाने अभिषेक केला आहे आणि या केतकीच्या सुगंधित पुष्पांनी मी शिवपूजन केले आहे. केतकी आणि गाय या दोघांनीही देवसभेत या गोष्टीला साक्ष म्हणून मूक संमती दिली. भगवान श्री विष्णू त्या ठिकाणी उपस्थित होते. ते असं म्हणाले की मला अजूनही भगवान शिवाच्या चरणकमलाचे दर्शन झाले नाही. देवसभेमध्ये भगवान विष्णूंनी प्रतिपादित केलेल्या विधानांचा विचार करण्याची वेळ आली आहे अशी शंका इंद्रदेवाच्या मनात निर्माण झाली. त्यामुळे सगळे देव शिवलोकात गेले आणि त्या ठिकाणी भगवान शिवाच्या समोर ब्रह्मदेवाचे सर्व कपट उघडे पडले. ब्रह्मदेव खोटे बोलले या कारणाने भगवान शिव अत्यंत क्रोधित झाले आणि त्यांनी ब्रह्मदेवाला शाप दिला की आजपासून तुझी पृथ्वीवर पूजा होणार नाही. आणि खोटी साक्ष दिल्याने शिवपूजनामध्ये केतकी पुष्पाला स्थान नाही, तसेच गाय सुद्धा मुखाजवळ पवित्र असणार नाही. ही शापवाणी ऐकताच ब्रह्मदेवानेही क्रोधित होऊन भगवान शिवांना शाप दिला की तुम्ही शैलरूप होऊन पर्वत होऊन पृथ्वीवर वास्तव्य कराल. ही शापवाणी होताच भगवान शिव स्वतः ब्रह्मगिरीच्या रूपाने तिथं अवतीर्ण झाले.
2: वा बर, बऱ्याच लोकांना ह्या सगळ्या माहितीमुळे ज्ञानात भर पडली असेल असं आपण म्हणूया. पण सर, असं ऐकलेलं आहे की त्या परिक्रमा मार्गामध्ये ना अनेक अशी धार्मिक ठिकाणं आहेत जी पवित्र मानली जातात, तर ती कोणती आणि त्याचं काय महत्व आहे?
3: ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणा मार्गावर अनेक प्रकारची तीर्थ आहेत. खर तर हा जो ब्रह्मगिरी पर्वत आहे तो पंचलिंगात्मक शिव आहे आणि तो 9 कोस असं ते अत्यंत मोठं शिवलिंग आपल्या त्र्यंबकेश्वरी आहे. त्याची 5 शिखरं कुठली कुठली आहे तर वामदेव आहे, सद्योजात आहे, अघोर आहे, ईशान आहे आणि तत्पुरुष आहे. आणि या 5 शिखरावरनं म्हणजे सद्योजात शिखरावरनं गोदावरीचा उगम झाला आहे, वामदेव शिखरातून वैतरणा नदीचा उगम झाला आहे, अघोर शिखरातून अहिल्या नदीचा उगम झाला आहे, ईशान शिखरातून बाणगंगा नदीचा उगम झाला आहे आणि तत्पुरुष या शिखरातून रामगंगा नदीचा उगम झाला आहे. अशा 5 नद्यांचा उगम या ब्रह्मगिरी पर्वतावरून झाले आहे. खरे तर अनादिकाळापासून हे शिवपीठ आहे, हरिहरपीठ आहे. आधुनिक भूगर्भ शास्त्रज्ञांच्या मते या दख्खन बेसॉल्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्रह्मगिरी पर्वताचे वय साधारणतः 15 ते 22 कोटी एवढे आहे. या प्रदक्षिणा मार्गावर साधारणपणे प्रदक्षिणा प्रारंभ करताना पहिलं तीर्थ लागतं ते कुशावर्त तीर्थ आहे, त्याच्यानंतर प्रयाग तीर्थ आहे, त्याच्यानंतर नाग तीर्थ आहे, त्याच्यानंतर विमल निर्मल तीर्थ आहे. या प्रत्येक तीर्थाची पुराणात अनेक प्रकारची आख्याने आलेली आहे. साधारणपणे कुशावर्त जे तीर्थ आहे ते कुंभमेळ्याचं मुख्य स्थान आहे आणि गंगाद्वारातून निघालेली गंगा इथं कुश दर्भाने आवर्तली गेली म्हणून

0: कुशावर्त तीर्थ। हे तीर्थ पेशव्यांचे सरदार रावजी महादेव पारनेरकर यांनी 1768 साली 7 लाख रुपये खर्चून बांधले आहे। प्रयाग तीर्थ, येथे ब्रह्मदेवानी यज्ञयाग केले म्हणून हे प्रयाग तीर्थ मानले जाते। खरं तर या प्रयाग तीर्थाचा गौतम ऋषींशी सुद्धा संबंध आलेला आहे। पुढे मार्गावर नागतीर्थ आहे। असं म्हणतात की एकदा अत्री मुनींच्या सांगण्यावरून निसंतान असलेला एक राजा, त्याची पत्नी रत्नावली दोघं प्रदक्षिणेसाठी त्र्यंबकेश्वरी आले। त्यांनी कुशावर्ती स्थान करून नागतीर्थावर आले। तिथं त्या राजाला भयंकर विषारी अशा नागाने दंश केला आणि तो नाग बिळात पळून गेला। रत्नावलीने खूप शोक केला। शेवटी तिने सती जाण्याचे ठरवले। त्याकरता तयारी सुरू झाली आणि तेवढ्यात आकाशवाणी झाली आणि राजा शतायुषी होऊन त्याला तिथं पुत्रप्राप्ती होईल असा आशीर्वाद मिळाला। ते हे नागतीर्थ। पुढे आहे विमल निर्मल तीर्थ। लंकाधिपती असुर रावणाच्या भीतीने कुबेराचे 2 पुत्र विमल आणि निर्मल ब्रह्माद्रीच्या दिशेने दक्षिणेकडे आले। नारद मुनींच्या सांगण्यावरून दोघांनी इथे तपश्चर्या केली। शंकराला प्रसन्न करून घेतले। भगवान शंकरांनी दोघांना रावणाला दंडत देण्याची आपली इच्छा पूर्ण होईल असा आशीर्वाद दिला आणि भगवान शिवानी या ठिकाणी तीर्थ निर्माण करून ते स्वतः तिथं निर्मलेश्वरून स्थापित झाले। ते हे विमल निर्मल तीर्थ। पुढे वैतरणी नदी लागते। वैतासूर नावाचा एक राक्षस या वनामध्ये राहून सगळ्यांना त्रास देत होता। तेव्हा गौतमांनी भगवान शिवांना विनंती केली की आपण त्याचा बंदोबस्त करावा। तेव्हा भगवान शिवाने त्याचं मस्तक उडवलं आणि ते मस्तक भगवान शंकराच्या जटेला लागलं। तिथून जी गंगा उगम झाली ती वैतरणी गंगा। पुढे धवल ऋषींच्या तपश्चर्येने प्रसिद्ध झालेलं धवल तीर्थ आहे। शाल तीर्थ आहे। त्याच्या पुढे पद्मतीर्थ आहे आणि त्याच्या पुढे आहे भुजंग तीर्थ। भुजंग तीर्थ अत्यंत पवित्र मानलं जातं। या स्थानी करष्टू नावाचा एक ब्राह्मण रोज पुराण सांगत होता। तेव्हा एक भुजंग ती कथा ऐकण्यासाठी रोज येत असे आणि कथा संपल्यानंतर एक सुवर्ण होऊन त्या ब्राह्मणाला देत असे। एकदा तो ब्राह्मण तापाने आजारी पडला म्हणून पुराण सांगण्यासाठी त्याने आपल्या मुलाला पाठवले। त्या दिवशी कथा संपल्यावर भुजंगाने एक होऊन मुलाला दिला। तेव्हा त्या मुलाच्या मनात वाईट विचार आला की भुजंगाला मारून ही संपत्ती आपण प्राप्त करून घ्यावी। दोघांमध्ये जटापट झाली आणि नागाने त्याला दंश करून मारून टाकले। पुत्र अजून का आला नाही म्हणून तो ब्राह्मण त्याला शोधण्यासाठी गेला। तेव्हा त्या ठिकाणी त्याला पुत्र मृतवत झालेला दिसला। बाजूला भुजंगाचे वारूळ उद्ध्वस्त झालेले होते। तेव्हा त्या ब्राह्मणाच्या लक्षात हा सारा प्रकार आला। तेव्हा त्याने अत्यंत आर्तस्वराने भुजंगाची प्रार्थना केली। भुजंग प्रसन्न झाला आणि ब्राह्मणाच्या विनंतीप्रमाणे त्याने या पुत्रास जिवंत केले। ते हे भुजंग तीर्थ। येथील शिवलिंगावर साळुंकेऐवजी भुजंगाची म्हणजे सर्पाची आकृती आहे। या स्थानाला नमस्कार स्थान असेही म्हणतात कारण ही सगळी ब्रह्मगिरीची मागील बाजू आहे। येथून भगवान शंकरांनी जटा आपटल्या ते स्थान आणि गोदावरीचे उगमस्थान या दोघांचे दर्शन होते। त्याचप्रमाणे ब्रह्मगिरी शिखरावरील जो साक्षात शिवलिंग स्वरूप पंचलिंग आहे त्याचेही दर्शन आपल्याला इथून होते। ज्याप्रमाणे कैलास पर्वत दिसतो त्याचप्रमाणे इथून या ब्रह्माद्रीचे शिवलिंग आपल्याला दिसते। म्हणून येथे भगवान शिव आदिनाथास दंडवत करण्याचा प्रघात आहे आणि म्हणून या स्थानाला नमस्कार तीर्थ असेही म्हणतात। पुढे गेल्यावर आपल्याला नृसिंह तीर्थ लागते। कोणी एकेकाळी भगवान नृसिंहाचा उपासक एक ब्राह्मण त्र्यंबकेश्वरी प्रदक्षिणा करण्यासाठी आला। लोकांनी त्याला सांगितले की प्रदक्षिणेचा मार्ग अत्यंत कठीण आहे, जंगलात हिंसक श्वापदे आहेत। परंतु त्या ब्राह्मणाने निश्चय केला की कसेही करून ही प्रदक्षिणा करावायची। प्रदक्षिणा करीत असताना वाटेत त्याला हिंस्र श्वापदांच्या गर्जना ऐकू आल्या। त्या भयाने त्या ब्राह्मणाने मनातल्या मनात भगवान नृसिंहाची प्रार्थना केली आणि क्षणात त्या सगळ्या गर्जना बंद झाल्या। ब्राह्मणाने डोळे उघडून पाहिले तर साक्षात अत्यंत प्रसन्न मूर्ती भगवान नृसिंह त्याच्या समोर उभे होते। तेच हे नृसिंह तीर्थ। श्रद्धा आहे की प्रदक्षिणा करणाऱ्या सर्व भाविकांचे भगवान नृसिंह रक्षण करीत असतात। एक घटना मला इथं आणखीन सांगायची आहे की त्र्यंबकेश्वरातले आराधी ब्राह्मणांचे पूर्वज रोज ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करीत असताना एकदा भगवान शंकरांनी या नृसिंह तीर्थावर प्रसन्न होऊन त्यांना साक्षात दर्शन दिले आणि भगवंतांनी त्यांना विचारले की तुला काय पाहिजे। तेव्हा ते म्हटले की भगवान आपण स्वयं मला दर्शन देण्यासाठी आले आहेत, मला आणखीन काय हवे। तेव्हा भगवंतांनी त्यांना त्या तीर्थातून एक वाळूभर मूठ त्यांच्या हातात दिली आणि ते तीर्थ ते शिवलिंग अजूनही त्यांच्या पूजेत आहे। प्रदोष पूजा करणारे आराध्य घराण्यात या भगवानांनी दिलेला प्रसाद आजही आपल्याला दर्शनार्थ पाहायला मिळतो। पुढे शांडिल्य गोत्राची एक 8व्या वर्षापासून चतुर्थी करणारी एक स्त्री, 100 वर्षाची विधवा स्त्री, आपली गात्रे कापत असताना सुद्धा ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणेस आली। त्या ठिकाणी दिवस मावळला आणि तिथे गणपतीची तिने प्रार्थना केली आणि स्वतः गणपती तिथे प्रकट झाले, ते हे गजानन तीर्थ. तिथून पुढे गेल्यावर आपल्याला मुकुंद तीर्थ लागते आणि अशा प्रकारे ब्रह्मगिरी प्रदक्षिणेचे अत्यंत महत्व आहे. ही केवळ फेरी नसून, पर्यटनाचे क्षेत्र नसून, ही साक्षात शिवांची प्रदक्षिणा आहे. ही अत्यंत भक्तिभावाने केली पाहिजे असे शास्त्रात विधान आहे. ही केवळ भगवान शिवाचीच परिक्रमा नसून या पर्वतावर निवास करणाऱ्या कोलंबिका, निलंबिका, मटांबा, त्याचप्रमाणे दत्तात्रय, परशुराम, गोरक्षनाथांसह अनुपान शिलेवर वास्तव्य असणाऱ्या 84 सिद्धांची ही परिक्रमा आहे. प्रदक्षिणा करताना मार्गात ब्रह्मगिरीवरील निसर्गास कोणताही अपाय करू नये असं शास्त्र वचन आहे. जाड, फांद्या, गवत, पाने, फुले काहीही तोडू नये. पर्वतावर मलमूत्र विसर्जन करू नये, कारण हा ब्रह्मगिरी साक्षात शिवलिंग आहे. ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करताना कुठेही व्यसन करू नये. सतत भगवान शिव किंवा आपला आराध्य दैवतेचे सतत नामस्मरण करावे. पुनश्च सर्व प्रदक्षिणा मार्गावरील सर्व तीर्थांची स्थान निश्चिती होऊन त्यांचे महात्म्य अधोरेखित व्हावे, पुनर्जीवित व्हावे, ही भगवान आदिनाथांच्या चरणी प्रार्थना. ओम नमो आदेश.
1: वा क्या बात है. म्हणजे एक पर्यटन स्थळ किंवा एक थ्रिल किंवा एक अनुभूती, ह्या कुठल्याही हेतूने जर का तुम्ही ब्रह्मगिरीची परिक्रमा करत असाल तर हे सगळे तुमचे जे काही विचार आहेत ते आज नक्की पुसले गेले असतील आणि ह्याला किती धार्मिक महत्त्व आहे हे देखील आपल्या लक्षात आलं असेल. तर नक्कीच जे कायम फेरी करणारे लोक आहेत त्यांनी हे सगळं ऐकल्यानंतर पुढच्या वेळेला जेव्हा तुम्ही फेरीला जाल त्यावेळेला ह्या सगळ्या पवित्र ठिकाणांना अवश्य भेट द्या, तिथे दर्शन घ्या आणि एक सात्विक भावाने ही परिक्रमा पूर्ण करा, असंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगेन. आणि एकूणच आजच्या ही चर्चा आपल्या सगळ्यांच्याच ज्ञानात भर पडणारी अशीच होती. तर आज सर इथे आले आणि अगदी योग्य दिवशी आपल्याला ह्या परिक्रमेविषयीची माहिती मिळाली, तर नक्कीच सरांचे मी आभार मानते. सर आज आपण वेळात वेळ काढून इथे आलात आणि ह्याचं एक वेगळं धार्मिक असं महत्त्व आम्हा सगळ्यांना स्पष्ट करून दिलं, त्याबद्दल तुमचे विशेष आभार. धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
1: तर मंडळी आज आपण गप्पा मारल्या श्री देवेंद्रनाथ पंड्या यांच्याशी, जे इतिहास अभ्यासक आहेत आणि इतिहास संकलन समितीचे सचिव आहेत. धार्मिक महत्त्व तर समजलं, पवित्र ठिकाणांविषयी माहिती मिळाली, पण जाता जाता जे काही भाविक ह्या फेरीसाठी जातात तर त्यांना काय मार्गदर्शन करू इच्छिता?
0: मला फक्त एवढंच सांगायचं आहे की ही प्रदक्षिणा आहे, ही फेरी नाही. त्यामुळे सगळ्यांनी फेरी हा शब्द विसरून जाऊन ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा हाच शब्द लोकांच्या मुखातून आला पाहिजे आणि त्याच भावनेने ही प्रदक्षिणा केली पाहिजे. धन्यवाद.
1: नक्कीच. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: पटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत. आनंद बक्षी यांची गीतरचना आणि संगीतकार लक्ष्मीकांत पेरेलाल.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75586-26611 या क्रमांकांवर.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात ही गीत ऐकूयात मोहम्मद अजीज आणि साधना सरगम यांच्या आवाजात. ही गीतरचना आहे इंदिवर यांची, संगीतकार राजेश रोशन.

0: इंडियन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, चौथी।
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत गीतकार प्रेम धवन यांचं संगीत असलेलं मेरा देश मेरा धर्म या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत। हे गीत ऐकूया मन्नाडे यांच्या आवाजात।

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओडेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी, सोन्या मारुती चौक, सराफ बाजार, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
8: हा श्रावण मास होणार अधिक खास। अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत। तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी। ऑफर कालावधी मर्यादित।
9: विश्वास नाशिककरांचा।
8: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: नमस्कार श्रोतेहो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। आजच्या विश्वास स्पोर्ट्स क्लब कार्यक्रमात मी पत्रकार नाना खरण आपले स्वागत करतो। श्रोतेहो, आपण मागील भागात बघितलं क्रिकेट काल आणि आज। आज आपण दुसऱ्या भागात आपण बोलणार आहोत। त्या भागासाठी पुन्हा एकदा आपण महाराष्ट्राचे माजी निवड समितीचे सदस्य व क्रीडक संस्थेचे क्रिकेट संचालक किरण जोशी सर, अर्थात केव्ही जोशी सर, यांना आपण आमंत्रित केलंय। आज आपण दुसऱ्या भागात त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। सर नमस्कार।
1: नमस्कार।
0: तर मागील भागात आपण बघितलं क्रिकेट काल आणि आज, हा विषय मोठा आहे, त्यामुळे आज आपण पुन्हा दुसऱ्या भागात आपण बोलणार आहोत। आपण मागच्या वेळेस बघितलं जलदगती गोलंदाज, त्यानंतर फलंदाज, टी ट्वेंटी क्रिकेट। आता आपण हा विषय घेणार आहोत की क्रिकेटमध्ये टेक्निक गोष्ट आलेली, कधी डीआरएस वगैरे असं आलंय, तंत्रज्ञान आलंय, आणि त्या तंत्रज्ञानाचा आधार घेऊन आपण क्रिकेटमध्ये मोठे बदल करत आलो, त्याबद्दल काय म्हणता येईल?
1: डीआरएस आता एवढ्यात जो आलाय, डीआरएस किंवा अल्ट्रा एज वगैरे, हे आता हे यांनी एक फायदा असा झाला आहे की पूर्वी बऱ्याचदा चुकीचे निर्णय दिले जायचे, अंपायर जाणून बुजून करत नव्हते, पण त्यांना फक्त एकदाच त्या मोमेंटला बॉल बघावा लागायचा, तेव्हा फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये त्यांना निर्णय द्यावा लागायचा। मग कधी कधी चुकायचं, म्हणजे कॉडी बिहाइंड असेल तर बॅटची एजच नाही लागलेली, पण दिला गेला, कुठला तरी आवाज आला, पॅडला लागला बॉल, किंवा एलबीडब्ल्यूचे आणि स्टंपिंग रन आउट, हे जे डिसिजन असतात हे खूप किचकट असतात। म्हणजे जस्ट एक दोन इन्सचा फरक रनआउटला किंवा स्टंपिंगला, किंवा बॅटला बॉल लागला की पॅडला, याचा आवाज कळला नाही तर चुकीचे। आणि आपल्याला हे उदाहरण माहिती आहे की सचिन तेंडुलकर अनेक वेळा अंपायर बकनरकडनं आउट दिला गेलेला आहे। हे डीआरएस तंत्र आलंय ते खरंच चांगलंय, कारण अंपायरला सुद्धा एक जर नाही तो शिवर नाहीये तर तो डीआरएस मागू शकतो, आणि मग त्याच्यात थर्ड अंपायर म्हणजे टीव्ही अंपायर हा दोन तीन वेळा बघून आपल्या मनाची खात्री करून बॉल नक्की कुठे लागलाय, नक्की आउट आहे की नाही हे बघून आउट देतो किंवा नाही देत। याच्यावर एक फायदा असा झालाय की खेळाडूंचा फायदा झालाय, तो खरंच आउट असेल तर आउट दिला जातो आणि नॉट आउट असेल तर त्याला जीवदान मिळतं।
0: सर, या तंत्रज्ञानामुळे प्रेक्षक देखील सुज्ञ झाले। पहिले फक्त पॅडला बॉल लागला तर लोकांना वाटायचं की अरे एलबीडब्ल्यू आहे, परंतु तो अल्ट्रा एज वगैरे आहे की नाही, त्याच्यानंतर जो बॅटचा कड वगैरे लागलाय, बॅटीला बॉल लागलाय की नाही, कसा पायाला बॉल लागलाय, हे सर्व समजायला लागलं। त्यानंतर बॉल कोणत्या स्टंपच्या दिशेने जातोय का, हे तंत्रज्ञानामुळे समजायला लागलं। म्हणजे एक क्रिकेटमध्ये हा मोठा परिवर्तन झाला असं म्हणता येईल।
1: हो, आणि आता तुम्ही बघाल ना की मुलं टीव्हीवर बघताना ते असं बोलतात, अरे अरे आउट आहे, अरे अरे एज आहे, स्टंपात आहे असं।
0: याच पुढे जाऊन आपण म्हणता येईल की रनआउटचं सुद्धा धावबादचं पण आपल्याला तंत्रज्ञान,
1: डीआरएसचा जो उपयोग आहे, एक एलबीडब्ल्यू कॉट बिहाइंड, स्टंपिंग, रनआउट, आणि अजून एक जो फायदा आहे तुम्हाला की कॅच घेतला गेला आहे, जमिनीला टेकला आहे, म्हणजे अगदी आपण म्हणतो ना ब्रिलियंट कॅचेस, अगदी जमिनीलगत घेतलेले कॅचेस, तर तो बॉल जमिनीला टेकला आहे की नाही टेकला आहे हे याच्यासाठी सुद्धा ते टेक्निक वापरलं जातं।
0: सर, याचबरोबर आपण जर क्रिकेटमध्ये आणखीन एक विचार केला की फिटनेस हा सर्वात महत्वाचा आलेला आहे, बद्दल काय म्हणता येईल आपल्याला?
1: फिटनेसला आता अनन्य साधारण महत्व आलेलं आहे। तो आपण बघत असू, आता आमच्याकडे पण क्रीडा क्लबचं फिटनेस सेंटर आहे सगळीकडे, स्टेट लेवलला आता तुम्हाला प्रत्येक टीमला फिटनेस कोच असतो, त्याची जबाबदारी असते की टीम मधल्या प्रत्येकाला फिट ठेवायचं, कारण अनफिट प्लेयर्स खेळवले आणि मध्येच त्यांची जर इंजुरी मॅचच्या दरम्यान जर उफाळून आली तर त्याला बाहेर जावं लागतं आणि तो टीमचा लॉस होतो। पूर्वी हे नव्हतं, हे सगळं आता टेक्निक हे असे आलेत की त्यांच्याकडनं भरपूर मेहनत करून घेतली जाते, एक मसल जरी त्यांचं दुखावलं गेला तरी त्याच्यावर ताबडतोब इलाज, ताबडतोब त्यांना रिकव्हरी, हे आता खूप पुढे गेलेलं आहे. आता टीमच्या 11 पैकी 11 प्लेयर्स फिट लागतात.
0: त्याच्या फिजिओथेरपीचं पण एक महत्व वाढलेलं आहे.
1: हो, तो फिटनेसचाच एक भाग आहे.
0: आणखीन एक आणखीन असं पुढे म्हणता येतं की एक क्रिकेट पुढे चालत असताना महिला क्रिकेट देखील आलं. महिला क्रिकेट सुद्धा आता चांगलं विकास करत आहे. भारताने विश्वचषक पण जिंकलेला आहे आणि मुलींची संख्या पण क्रिकेटमध्ये वाढत चाललेली आहे.
1: हो हो, निश्चित. आपण जसे आता पूर्वी शांतारंगा स्वामी वगैरे का खूप म्हणजे चांगलं नाव कमवून गेलं, त्याच्यानंतर आता हे जे आत्ताच क्रिकेट सुरू झालंय महिलांचं, हे सुद्धा जसं मला मागचा एक वर्ल्ड कप आठवतो, आपण जे आता भारताने वर्ल्ड कप जिंकला अनएक्सपेक्टेड असं बाकीच्या नव्हतं, पण आपल्या टीम मध्ये तेवढी कॅपॅसिटी होती. पण वर्ल्ड कप जिंकल्यानंतर जो भारतातला लेडीज क्रिकेटचा माहोल चेंज झाला तो खूप ट्रेमेंडसली चेंज झाला. आणि मी आताही बघतो आता नाशिकमध्ये पण बघितल्या मुलींचे क्रिकेट, तर मुलांसारखी बॉलिंग टाकतात, मुलांसारखी बॅटिंग करतात, त्यांच्यामध्ये पण तेवढीच एनर्जी आहे, तेवढाच ते स्किल आहे. नाशिकातच आपल्याकडे 200 मुली असतील क्रिकेट खेळत असतील आता सध्या. महाराष्ट्राची टीम आता सगळ्या एज ग्रुपला विनर आहे भारतात. आणि आता जर आपण बघितलं हरमनप्रीत किंवा आपली स्मृती मंदाना वगैरे, आपण नेहमी बघतो ना की काय खेळतात ते. त्यांना आणि आता बोर्डाकडनं पण त्यांच्यासाठी बऱ्याच स्कीम आल्यात, त्यांना पण आता चांगलं मानधन मिळतं, त्यांना पण आता सगळ्या फॅसिलिटी मिळतात. त्याच्यामुळे आता महिला क्रिकेट पण आता खूप फोफावलाय. आणि एक ती चांगली गोष्ट आहे की त्यांना प्लॅटफॉर्म मिळतोय आता मुलींना पण.
0: जसं पुरुषांच्या क्रिकेटला एक विभाग आहे, तसा महिलांच्या क्रिकेटचा एक विभाग हळूहळू पुढे होत चाललेला आहे.
1: झाला पण झालाच आहे.
0: तज्ञ प्रशिक्षक
1: हो
0: सगळंही हळूहळू त्यांचं बोर्ड वेगळं होऊ शकतो. असं
1: बोर्ड वेगळं होईल असं नाही वाटत, कारण क्रिकेट बोर्ड हे भारतात एकच आहे आणि त्याचे दोन भाग असतात. फक्त असं असतं की महिला क्रिकेटसाठी वेगळा सपोर्ट स्टाफ, वेगळे कोच आणि जेंट्स क्रिकेटसाठी वेगळे. शेवटी त्याचं काम एकच आहे की क्रिकेट पुढे नेणं, सगळ्या याला टीम आपण पार्टिसिपेट करणं. आता अमोल मुजुमदार सारखा एवढा मोठा क्रिकेटर आपल्या महिला क्रिकेटचा कोच आहे. तो पण खूप मोठा क्रिकेट खेळलेला आहे.
0: ऋषिकेश कानिटकर.
1: त्याच्यामुळे असं नाहीये फक्त ते दोन भाग केले गेले. आणि त्याच्यात एक खूप चांगलं झालंय की बरेच चांगले कोचेस, बरेच चांगले फिटनेस कोचेस वगैरे यांना सुद्धा आता चांगला प्लॅटफॉर्म मिळायला लागला क्रिकेट म्हणजे महिला क्रिकेटमध्ये पण सगळं ते लागतं.
0: सर तरुण तर क्रिकेटकडे आकर्षित होतच आहेत, पण आता लहान मुलांमध्ये सुद्धा क्रिकेटचं फार मोठं वाढत चाललेलं
1: आहे
0: आणि भविष्यात आणखीन महिला क्रिकेटपटू तयार होतील असं वाटतं आपल्याला. की नाशिकमध्ये, नाशिक घ्या किंवा भारतात इंडियामध्ये घ्या, क्रिकेटसाठी जितके मुलं आहे तितक्या मुली देखील पुढे तयार होतील.
1: हो, आता नाशिकमध्ये माझ्या मते 400 मुलं असतील वेगळ्या वेगळ्या टुर्नामेंटमध्ये एनडीसीएच्या खेळतात ते. आणि मुलींची संख्या आता एनपीएलला मी बघितलं तर 100 मुली आता खेळल्या, या टुर्नामेंट खेळल्या आणि टुर्नामेंटमध्ये त्यांच्या ऑप्शनमध्ये ज्यांचं सिलेक्शन नाही झालं अशा पण मला वाटतं 50-60 प्लेयर्स होत्या. म्हणजे नाशिकमध्ये आता 200 मुलींच्या आसपास मुली खेळत आहेत आणि त्यांच्यामध्ये तेवढं स्किल आहे की त्या महाराष्ट्रासाठी तर काही खेळत आहेत पण भारतासाठी पण त्या खेळू शकतात. उदाहरणार्थ ईश्वरी सावकार, ती नॉकिंग ऍट द डोअर आहे भारताच्या. त्याच्यामुळे अजून नाशकात वाढणार आहे. आता आमच्याकडे क्रीडकला 25 मुली आहेत खेळायला येतात एका वर्षात. अजून म्हणजे नाशिकला तर वाढणारच आहे, पण मला अशी आशा आहे की लवकरच आपली एखादी मुलगी भारताचं प्रतिनिधित्व करेल.
0: बरोबर. तर आपण थोडं मागे जाऊया की ज्यावेळेस आपण 1983 चा विश्वचषक पाहिला होता त्यावेळेस त्या संघाबरोबर प्रशिक्षक देखील नव्हता. एक अशी पद्धत झाली का रूढ झाली का गौतम गंभीर घ्या किंवा लालचंद राजपूत घ्या, या अनेक प्रशिक्षक टीम बरोबर कोच म्हणून काम बघताय. ही देखील एक पद्धत हळूहळू नव्याने पुढे आली होती याबद्दल आपल्याला काय म्हणता येईल?
1: नाही, प्रशिक्षकाची गरज असतेच, कारण प्रशिक्षक नाही तर मग एक तर टीमचं प्लॅनिंग कोण करणार? त्यांना कोचिंग म्हणजे काय, नुसतं बॅटिंग बॉलिंग शिकवणं वगैरे, तर मोठ्या मुलांना ती गरज नसते. हे मायक्रो हे असतं की एकदम छोट्या छोट्या गोष्टींवर भर द्यावा लागतो, ते प्रशिक्षकच करतो. लालचंद राजपूत सरांचा तर मी अनुभव घेतलाय, कारण मी लेवल वन आणि लेवल टू जे कोचिंगचे परीक्षा दिल्या ते आम्हाला ते हेड कोचच होते. ते अतिशय खूप हुशार ते कोच आहेत. आणि असे काय होतं की आता जे आपण म्हणतो टेक्नॉलॉजी वाढली, व्हिडिओ अनालिसिस करून मग समोरच्या टीमचा कुठल्या प्लेयर्सचा कुठला वीक पॉईंट आहे, कुठली स्ट्रेंथ आहे, मग त्याला प्लॅन काय करायचा, हे सगळं प्रशिक्षक सगळं समजून सांगतो. टीमचं प्लॅनिंग, कोणाला कसं स्ट्रॅटेजी करायची, यासाठी कोचची गरजच असते.
0: आपल्याला एक अखेरचा प्रश्न की आपण आतापर्यंत क्रिकेटचा अनुभव घेतला, क्रिकेट आपण पूर्णपणे आतापर्यंत आयुष्यात
1: 50 वर्ष झालीत क्रिकेटमध्ये
0: बघत असताना आपल्याला सर्वकालीन क्रिकेटपटूंमध्ये कोणते क्रिकेटपटू आपल्याला असं वाटतं की त्यांचे नाव घ्यावं वाटतं इथं, तर ते खरोखर दर्शवंत वगैरे म्हणता येईल.
1: आता जर भारतातले क्रिकेटर जर म्हटले तर दोन्ही, आता तेव्हा सुनील गावस्कर हा माझ्या मते बेस्ट क्रिकेटर, आणि त्याच्याच बरोबरीने सचिन तेंडुलकर. सचिन तेंडुलकर टेस्ट क्रिकेटही खेळला, वन डे क्रिकेटही खेळला, T20 क्रिकेट पण खेळला. तो निर्विवाद माझ्या मते बेस्ट प्लेअर आहे. आणि गावस्कर पण बेस्ट आहेत, त्यांना T20 खेळायला नाही मिळालं आणि वन डे त्या मनाने कमी त्यांचं, म्हणजे तेव्हा शेवटी शेवटी आलं होतं, तरी वर्ल्ड कप जिंकला त्या टीमचे ते मेंबर होते. हे दोन प्लेयर्स भारतासाठी मला वाटतात की हे सर्वकालीन बेस्ट प्लेयर आहेत.
0: इथून पुढे क्रिकेटमध्ये काय बदल होऊ शकतो?
1: माझा अंदाज असा आहे की क्रिकेट अजून फास्ट होऊ शकतं. आता आपण टेस्टकडनं वन डे मध्ये आलो, वन डे आता T20 झाली, आता T10 आलं तर आश्चर्य वाटू नये. त्याच्यात अजूनही असं पण एक होऊ शकत म्हणजे की टीम जी बनवतील, बॅट्समनची टीम वेगळी, बॉलरची टीम वेगळी, म्हणजे कसं हा म्हणजे मग फिल्डिंगला वेगळी टीम आणि बॅटिंगला वेगळी टीम, हे होऊ शकत. ही कल्पना आहे पण हे होऊ शकतं, एनिथिंग इज पॉसिबल.
0: एक सचिनने एक सांगितलं होतं की एक 10 ओव्हर झाल्या एका टीमला बॅटिंग द्यायची, म्हणजे कसं 4 डाव
1: हे पॉसिबल आहे. पॉसिबल आहे 2 इनिंगच्या लिमिटेड ओव्हरची मॅच थोडक्यात, म्हणजे 20-20 ओव्हरच्या 2 मॅचेस म्हणा किंवा असं,
0: तसं म्हणजे 1 डाव
1: होऊ शकतं.
0: टीमला बॅटिंग द्यायची परत 10 ओव्हरची 1-1 डाव परत दुसऱ्या.
1: हो पॉसिबल आहे, पॉसिबल आहे. आणि यांना कसं आहे की थोडेसे चेंजेस आणले, थोडासा अजून गेम फास्ट केला, अजून लोकांना मजा येते. लोकांना काय कमी वेळेमध्ये जर रिझल्ट मिळाले तर त्यांना हवं असतं.
0: बरोबर सर, आज आपण ज्या गप्पा मारल्या त्या खरोखर ज्या तरुण वयातली मुलं असतील, तरुण तरुणी असतील, त्यांना मागील क्रिकेट कसं होतं, आताचं क्रिकेट कसं चालू आहे आणि भविष्यात क्रिकेटमध्ये काय बदल होऊ शकतात हे त्यांना समजलं असेल. आज आपण गप्पा मारल्यात त्याबद्दल धन्यवाद. श्रोते ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्प्युटर रेडिओ तुमचं.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: किशोर कुमार आणि अमित कुमार यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत. गीत रचना आनंद बक्षी यांची, संगीतकार लक्ष्मीकांत बैरेलाल, आणि हे गीत आहे गजब या चित्रपटामधलं.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: इजाजत या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं गुलजार यांचं गीत आता ऐकूया. संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज, आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतर संगीत ऐकणार आहोत अमित कुमार आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं. ही शब्दरचना आहे समीर यांची, संगीत दिलं आहे आनंद मिलिंद यांनी, आणि हे गीत ऐकूयात महासंग्राम या चित्रपटामधलं.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट
3: द्या. किशोर कुमार यांनी गायलेलं कहानी किस्मत की या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे राजेंद्र कृष्ण यांचं आणि या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.
4: सुनो सुनो, अरे सुनो सुनो, हे भाई और बहनो, अरे मदन भाई छगन भाई, सांबड़ो रे सांबड़ो, ओ राघोबा ओ दोंडीबा, आई का ओए कर्नल सिंह, ओए कर्नल सिंह, अरे तुझी भी सुनो पापे,

0: सगळी या वस्तू
1: कानातले
2: पहिल्या पगारातून आईसाठी
1: संधीची पळी
2: बाबांना पूजेसाठी
1: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
2: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
3: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
4: आजकाल एवढी गर्दी कशी काय अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली खरं की काय पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना अगं अजिबातच नाही फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात
5: अरे वा मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का
4: नक्की दे कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे
5: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता
4: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात
5: अधिक माहितीसाठी संपर्क 8 00 16 500 आणि 8 00
6: आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज ऐकत रहा रेडिओ विश्वास ऐकूया विठ्ठलभाई पटेल यांची गीतरचना बीवीओ बीवी या चित्रपटामधली या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत किशोर कुमार यांच्या आवाजात

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: हे गीत आपण ऐकणार आहोत अनुराधा पौडवाल आणि कुमार सानू यांनी गायलेलं. समीर यांची गीतरचना, संगीत दिलं आहे नदीम श्रवण यांनी आणि चित्रपट आहे दिल है के मानता नहीं.

0: नमस्कार नाशिककर, मी सुनील बर्वे बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: श्रीनिवास आणि बाबुल सुप्रियो यांच्या आवाजामध्ये मेहबूब यांचं गीत आता ऐकणार आहोत. चित्रपट आहे डोली सजा की रखना आणि संगीतकार ए आर रहमान.

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: काव्य सौरभ कार्यक्रम सादर करत आहोत. सहभाग प्राध्यापिका डॉक्टर सुषमा दाते आणि ऍडव्होकेट अंजली महाजन.
2: नमस्कार मंडळी. मागे आपण पावसाच्या वेगवेगळ्या कविता ऐकल्या. आज वेगवेगळ्या कविता आठवत आनंद घेणार आहोत. पुन्हा एकदा पावसाकडे जाणार आहोत आणि पावसात भिजणार आहोत.
3: हो, हिंदोळ्यावर झुलता झुलता आपण ऐकलेल्या आहेत त्या कविता. आणि ते बालपणाशी त्यामध्ये बालपणाशी मैत्र जमलेला, बालकांचे लाड करणारा पाऊस बघितलेला आहे. आताही आपण एक छान कविता वाचणार आहोत, अतिशय प्रतिभा संपन्न आणि कित्येक दशक रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या शांताबाई शेळके यांची कविता.
2: शांताबाई शेळकेंच्या कविता म्हटलं ना की फार आनंद होतो. गाणी म्हटली की ते सुद्धा पाहायला आणि ऐकायला खूप आवडतात. शांताबाईंनी पावसाची खूप छान कविता लिहिली आणि शीर्षक तरी बघ किती साधं सोपं आहे. आला पाऊस, आला पाऊस मातीच्या वासात ग, आला पाऊस मातीच्या वासात ग, मोती गुंफित मोकळ्या केसात ग, आला पाऊस मातीच्या वासात ग. आभाळात आले काळे ढग, आभाळात आले काळे काळे ढग, धारा कोसळल्या निवेत ग मग, धुंद दरवळ धरणीच्या श्वासात ग, आला पाऊस मातीच्या वासात ग. कोसळल्या कशा सरीवर सरी, थेंब थेंब नाच पाण्यावरी, आला लाल ओहळ वाहती जोशात ग, आला पाऊस मातीच्या वासात ग.
3: निंबोळ्यांची रास कडुलिंबा खाली, निंबोळ्यांची रास कडुलिंबा खाली, वारा दंगा तरी जुई शहारली, चाफा झिरतो फुलांच्या भासात ग, आला पाऊस मातीच्या वासात ग, आला पाऊस मातीच्या वासात.
2: झाडावर मुके पाखरांचे थवे, वीज चमकती कशी नाचेल हवे, तेजाळ ते उभ्या आकाशात ग, आला पाऊस मातीच्या वासात ग. वीज कडाडता भय वाटे उरी, ऐकले मी येथे सखर आहे दुरी, मन व्याकुळ सजनाच्या ध्यासात ग, आला पाऊस मातीच्या वासात ग. मोती गुंफित मोकळ्या केसात ग, आला पाऊस मातीच्या वासात ग. बघ ना शांताबाई
3: आशय पूर्ण शब्दात आहे, विरह व्यथा त्यांनी छान व्यक्त केली आहे.
2: ते तर आहेच. आणि झाडावरती पाखरांचे थवे कसे मुके होऊन बसतात, घाबरतात. आणि मग पावसामध्ये ती जर जोरामध्ये पाऊस आला तर आपली फुलं सुद्धा शहारतात, फुलं सुद्धा घाबरतात. म्हणून जुई शहारली किती सुरेख लिहिलं आहे शांताबाईंनी. आणि तू म्हणते तसं त्या प्रियकराच्या ध्यासात आठवणीमध्ये
3: कविता अतिशय त्यांनी सुछान त्याची हे केली, सांगता केलेली आहे. पावसाचे नंतर आगमन होते, पावसाने मन उल्हसित होते, तन तनाला तजेलदारपणा वाटतो आणि निसर्ग आणि भावना यांचा सुरेख संगम होऊन पहिला पाऊस ही कविता आपल्याला आठवते. ती कविता आहे प्रवीण दवणे यांची कविता आहे. त्यांनी अतिशय सुंदर असे कविता ती केलेली आहे.
2: सध्याचे ते खूप नावाजलेले, आवडणारे, सगळ्यांचे आवडते असे ते कवी आहेत. प्रवीण दवणे आणि गुरु ठाकूर असे हे आताचे आजकालच्या काळातले कवी. छान त्यांनी लिहिलेली आहे पावसाची कविता. आठवली का तुला?
3: हो हो आठवली. आता पाऊस पहिला, पाऊस पहिला जणू कान्हूला, बरसून गेला बरसून गेला. पाऊस पहिला जणू कान्हूला, बरसून गेला बरसून गेला, पानावरती देठांवरती मयूर पिसारे फुलती भिजती, आठवणींना पुसून गेला बरसून गेला बरसून गेला. रंग निळूला अंधार आला, गंध लाभला गंधार आला, प्राण विठीला बिलगून गेला बरसून गेला बरसून गेला.
2: तळहाताची मेंदी भिजली, तळहाताची मेंदी भिजली, ऋतू होऊन राधा सजली, खुणा सावळ्या जडवून गेला, पाऊस पहिला बरसून गेला बरसून. कितीतरी गोष्टी त्यांनी त्याच्यामध्ये लिहिल्या आहेत आणि आठवल्या आहेत. खूप सुंदर कविता आहे. आणि मग मला इंदिरा संतांची तर नेहमी आठवण येते, कर्नाटकातल्या त्या. आणि त्यांनी बेळगावच्या ट्रेनिंग कॉलेजमध्ये शिकवलेलं पण आहे. अनेक कविता त्यांनी लिहिलेल्या आहेत. पण खूप सुंदर आशय त्यांच्या तो कवितांमध्ये असतो आणि सगळ्यांना आठवते पा ती कविता, नको नको रे पावसा असा धिंगाणा आवेळी, घर माझे चंद्रमोळी आणि दारात सायली. किती सुरेख एक चित्र डोळ्यासमोर उभं राहतं बघ, की माझं चंद्रमोळी घर आहे, छोटं घर आहे, माझी दारात सायली आहे आणि तू इतक्या जोरात असा येऊ नकोस. कधी कधी पावसाची भीती पण वाटते खूप जोरात बरसतो तेव्हा. आणि पुढे त्या काय म्हणतात,
3: नको नाचू तडतडा असा कौलाऱ्यावरून, तांबे सतेली पातेली आणू भांडी मी कोठून.
2: नको नको करू झोंबा झोंबी माझी नाजूक मेलन, नको टाकू फुल माळ अशी मातीत लोटून.
3: किती सुंदर सांगितलं त्यांनी की आपल्या वेलींना फुलांना जपा, त्यांना पावसामुळे त्या
2: माती माती मोल होतात, त्या पावसाला म्हणलं की जोरात येऊ नको, आडदांडा नको येऊ. किती छान म्हटलंय, पावसाला जणू पावसाचं मानवीकरण केलंय. पाऊस कसा आहे तर अर्धांड माणसासारखा आहे. अर्धांडा नको येऊ झेपावत दारातून, माझं नेसूच जुनर आहे नको टाकू भिजवून. किती सोसले मी तुझे माझे एवढे ऐक ना, वाटेवरी माझा सखा त्याला माघारी आणणार.
3: त्याला
2: म्हणजे सखा वाटेवर आहे येतोय, त्याला नीट माघारी येऊ दे. पावसाला एवढ्या जोरात तू मोठ्याने बरसतोय, त्याच्यामध्ये आडकाठी करू नको, त्याला सुरक्षितपणे येऊ दे.
3: हो, पण असा आडदान पाऊस येतो आणि मग कधी कधी काय होतं की हा आडदान पाऊस येत असताना अचानकच पाऊस गायब होतो, नाहीसाच होतो आणि शेतीसाठी त्याची वाट बघून बघून शेतकरी थकतो.
2: हो, आणि पाऊस हे शेतीला टप्प्याटप्प्याने हवा असतो.
3: हो बरोबर, त्याच्यामुळे त्याच्या पर्धन्य धारांचा अजिबात थारा नसतो आणि मग चिंताक्रांत शेतकरी म्हणतो की हे परमेश्वरा, हे परमेश्वरा काय करू आता, कसं उमजेना तुझ्या कृपेविना राहवेना. झाकोळले नभव थंबले ढग, जीवाची ही होते तग मग, कडाडेला आता एकतरी वीज, जीवाचे ते हाल साहवेना.
2: बऱ्याचदा असं होतं
3: कृपेविना राहवेना,
2: ढग आकाशात येतात पण पडत नाही, पाऊस पडतच नाही,
3: अतिशय उष्मा असतो तो असा की घरात उष्मा बाहेरही उष्मा, जीव कासावीस बघण्या करिष्मा. माझी आर्त हा कुतक पोहोचेल का तुझ, जीवाची तळमळ मिटता मिटेना. बळीराजाचे उखडे गोकरान जन्म घेत आहेत इवलशी पान, मन आक्रंद ते बघून लोपांची तिनीज, करपणारी रोप साहवेना तुझ्या कृपेविना राहवेना.
2: तुझ्या कृपेविना
3: राहवेना,
2: शेतकऱ्याची ती स्थिती बघवेना. आणि मग खूप वाईट वाटायला लागतं की आपण काय करणार,
3: हो
2: कसं पिकणार, पिकलंच नाही तर आपण खाणार नाही काय.
3: दुसऱ्या दिवशी झालेला हा उधाणलेला पाऊस शांत होतो
2: नाही, म्हणजे पाऊस आधी येतच नाही म्हणून शेतकरी हवाल दिल होतो, पण कधी कधी तो जोरात येतो आणि खूप जोरात येऊन झाल्यानंतर तो जेव्हा शांत होतो तेव्हा आपण पुन्हा सृष्टी वेगळ्या अर्थाने भरते.
3: धबधबे कडे कोसळतात, जमिनी खसतात, नद्यांना महापूर येतात आणि होत्याचे नव्हते होते. असा सामान्य माणूस जेव्हा ताट कण्याने परत उभा राहतो ना, तेव्हा ज्ञानपीठ विजेते ऋषितुल्य कविवर्य कुसुमाग्रज यांच्या एका छान कवितेची आठवण होते.
2: अगर ते पुस्तकात आहे म्हणजे अनेक विद्यार्थी ते शिकतात, पण ते इतके प्रश्नोत्तरासाठी शिकतात तिथे मला फार वाईट वाटतं. ती कविता अर्थ त्याच्या मुळाशी गेला पाहिजे, समजून घेतली पाहिजे. बघा त्यांनी कसं म्हटलंय, ओळखलतलात का सर पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, गंगाबाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून, माहेर वाशिन पोरी सारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल तशी बायको मात्र वाचली, भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापण्यात पाणी थोडे ठेवले, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतोय, पडकी भिंत बांधतोय चिखल गाळ काढतोय, खिशाकडे हात जाताच खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नको सर मला जरा इट्टेपणा वाटला, मोडून पडला कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,
3: पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, पाठीवरती हात होऊन फक्त लढ म्हणजे तिथे शिक्षकांनी त्याला किती छान हे लिहिलेलं आहे.
2: शिक्षकांनी समजवलं पाहिजे,
3: समजवलं पाहिजे.
2: शिक्षकाकडे असं गेला नाही, ज्या शिक्षकांनी त्याला जीवनबळ दिलेलं असतं, ज्याने त्याला खूप प्रेरणा दिली असते, त्याच सरांकडे तो जातो.
3: हो,
2: आणि मग अनेक वर्षानंतर जातो.
3: आणि अशा सामान्य माणसाचे सामान्यासकट जेव्हा चंद्रमौळी घर नामशेष होते ना, तेव्हा तो ताटकण्याने उभा राहणारा माणूस आणि नंतर त्याला विध्वंस करणारा पाऊस, याचा अतिशय राग येतो आपल्याला. पण असा हा पाऊस वेगवेगळ्या रूपातनं असतो बरं का सुषमा. अवर्षणातनं वळीवाचा पाऊस, पहिला पाऊस, बालपणातील पाऊस, मित्र पाऊस आणि उधाणलेला पाऊस, आणि असं असताना सुद्धा दुःखावर शिरकावा करणारा पाऊस सुद्धा असतो. आणि मग असा शिरकावा करणारा श्रावण जेव्हा येतो ना, तेव्हा कुसुमाग्रजांच्या लेखणीतनं अजून एक छान कळतं.
2: हसरा नाचरा जरासाला, जरा सुंदर असा जरा श्रावण आला. तांबूस कोमल पाऊल टाकत
3: भिजलेल्या मातीत श्रावण आला. मेघात लावीत सोनेरी निशाणे, आकाश वाटेने श्रावण आला. इंद्रधनुष्याच्या बांधित कमानी, संध्येच्या गगनी श्रावण आला. लपे ढबगा मागे खेळे माळावर, असा खेळ करत श्रावण आला. सृष्टीत सुखाची करीत पेरणी, सृष्टीत सुखाची करीत पेरणी, आनंदाचा धनी श्रावण आला.
2: म्हणजे हा श्रावण हा सृष्टीच्या सुखाची पेरणी करतोय, म्हणजे सगळे फळ फुलं उमलणार आहे त्याचं आश्वासन देतो.
3: सर्व सृष्टीला समाजाला उद्ध्वसित करतो आहे. आणि श्रावण सरी प्रत्येकाला संतुष्ट करतात आणि एक समाजाची छाया त्या समाजावर विखुरतात. असं वाटत की मग
2: सकाळी
3: सकाळी श्रावण सकाळी सरसर शिरवे ऊन सोनसळी, दोघेही मांगल्य वाटत चालले होते. निर्झराचे पैंजण नादवीत होते असाच घराच्या कौलावर. मग येते पोपटी मखमल, घराच्या कौलावर पोपटी मखमल, शुभ शकून सांगण्याची सांगण्याचे काम भारद्वाजेवर. वकुळ प्राजक्तांची मुलीला खबर, अबोधा कन्यकांची वाटे काढावी नजर. पण अशी ही श्रावण सर जेव्हा घराला धाऊ माखू घालते, मांगल्याने सौजन्याने घराला सजविते, कौतुकाने कार्यप्रसंगाने लेकी सुनांना नटविते, आणि गोजीरवाने घर मग गोड हसते. गोजीरवाने घर
2: निसर्गाशी एकरूप व्हायला शिकलं पाहिजे. या श्रावण सरीत आपण भिजलं पाहिजे, श्रावण सरी पाहिल्या पाहिजेत, कोसळणारा पाऊस बघितला पाहिजे, शांतपणे पडणारा पाऊस पाहिला पाहिजे, टप टप टप टप त्याचा आवाज ऐकला पाहिजे. या सगळ्यासाठी आपण थोडा वेळ काढून स्वतःपाशी बसलं पाहिजे.
3: अगदी नक्की. आता बालकवीने किती श्रावणावर ती सुंदर सगळं केले, समाजावर श्रावणाची ती कविता.
2: श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरवी ऊन पडे, वरती बघता इंद्रधनुचा
3: गोफ दुहेरी वेणाला असे, मंगल सुंदर काय बांधले
2: तोरण
3: बांधले नभो मंडपी कुणी भासे.
2: असं सगळं सुंदर निसर्गाचं वर्णन ऐकायला मुलांना शिकवलं पाहिजे. मला तर वाटतं अंजली की 5-50 कविता मुलांनी मुखोद्गत करायला पाहिजे, म्हणजे त्याचा आनंदही त्यांना मिळेल, त्याचा अर्थ त्यांच्यामध्ये झिरपेल. जसं कुसुमाग्रजांच्या कणाकवितेत त्यांनी म्हटलंय ना, पाठीवर हात ठेवून लढ म्हणा, इतक्या पावसात सगळं कोसळून गेलं. आपण बघतो उत्तराखंडामध्ये एवढा पाऊस पडला, दरडी कोसळल्या, घरं कोसळली, माणसं त्याच्यात सापडली, पण माणूस हरत नाही. कुठून ना कुठून तो जीवनबळ घेतो आणि जीवनबळ देणारे असतात आणि पुन्हा लढ म्हणायला ते उभे राहतात.
3: हो, आणि मग असा श्रावण बरं का इतका सुरेख मनामनात मोहरतो, पाळीच्या पैंजणात रुंझुणतो, हिरव्या काकणात किंकिणतो आणि मोत्याच्या झुमक्यातही डोलतो.
2: बस श्रावण सरीतच अडकलेली दिसते.
3: नाही पण पुढे असं वाटतंय गुरु ठाकूर असं म्हणून जातात बस श्रावण याच्याबद्दल, पावसाबद्दल सुंदर त्यांनी अगदी छान म्हटलेलं आहे.
2: काय म्हटलंय
3: की झरे मेघा भाळी तेव्हा, मेघांच्या मैफिलीत जावे, मिटून डोळे पसरून बाहू, मल्हाराला कवेत घ्यावे.
2: झरे भेटलं पाहिजे, अगदी त्या पावसाला भेटलं पाहिजे. काय सुंदर ओळ आहे गुरु ठाकूरांनी लिहिलेली, मल्हाराला कवेत घ्यावे.
3: मातीच्या गंधात भिनावे धरे मेघा भाळी तेव्हा मातीच्या गंधात भिनावे बोट धरून वाऱ्याचे अलगत डोंगर माथे हिंडून यावे. पुढील ओळी तर अतिशय सुंदर की झरे मेघा भाळी तेव्हा पाऊस वेळा पक्षी व्हावे लकाकणाऱ्या तळ्यात वाकून आभाळाचे बिंब पघावे.
2: झरे मेघा आभाळी तेव्हा झरे मेघा आभाळी तेव्हा कंच हिरव्या राणी जावे ठाई ठाईचे हिरवे यमुन गात्रांमध्ये भरून घ्यावे.
3: झरे मेघा आभाळी तेव्हा क्षणभर आपुले वय विसरावे नाव कागदी हे उन्हाती खुशाल डबक्या काठी रमावे. झरे मेघा आभाळी तेव्हा
2: काय सुंदर कविता आहेत. म्हणजे असं वाटतं मला बालकवी असतील कुसुमाग्रज आहेत इंदिरा संत आहेत शांताबाई आहेत त्यांच्याप्रमाणेच पुढच्या पिढीमध्ये गुरु ठाकूर आहेत प्रवीण दवणे आहेत किती किती चांगल्या चांगल्या कविता आहेत.
3: तर आपण या विविध प्रकारची आपण गुजगोष्टी या कवितेत बघितलेल्या आहेत पावसाबद्दलच्या आणि अशा प्रकारच्या पावसाळी कविता वाचताना मंडळी आपणही आपले वय विसरतो की नाही.
2: आपण खरंच आहे आपण वय विसरून जावं हेच खरं आहे.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

नमस्कार, मी डॉक्टर विजय सूर्यवंशी बोलतोय. आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिक हो, रेडिओ विश्वासच्या माध्यमातून आपण विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना भेटत असतो, त्यांच्याशी गप्पा मारत असतो, त्यांचा आजवरचा प्रवास जाणून घेत असतो, यासोबतच नाशिकमध्ये घडणाऱ्या घडामोडींचा आढावा देखील घेत असतो. तर सध्या श्रावण महिना सुरू आहे, नाशिकमध्ये अनेक वेगवेगळे उपक्रम होत आहेत आणि पुढच्या काही दिवसांमध्ये गोकुळाष्टमी आहे, अर्थातच कृष्णाचा जन्म. आपण सगळेच भारतवासीय का होईना किंवा परदेशातले लोक सगळेच आपापल्या पद्धतीने साजरे करत असतात. आपल्या नाशिकमध्ये विविध मंदिरं सुद्धा आहेत आणि एक वेगळा असा इतिहास आहे. तर आपण प्रत्येक जण आपापल्या परीने हे सगळे सणवार छान पद्धतीने साजरे करत असतो, त्यामध्ये काही ना काहीतरी नाविन्य आणण्याचा प्रयत्न करत असतो. असाच एक उपक्रम होऊ घातलेला आहे, येत्या 1 सप्टेंबर 2026 कृष्ण जन्मोत्सव नावाचा कार्यक्रम कालिदास कला मंदिरामध्ये आपल्या सगळ्यांसाठी मोफत असणार आहे. आणि ह्याच संकल्पनेवरती गप्पा मारण्यासाठी आज माझ्यासोबत आहेत आर्ट असोसिएटच्या तोरल टकले आणि अमित छेडा. तर ह्या दोघी आज इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. ही नेमकी संकल्पना काय आहे आणि कसा होणार आहे कार्यक्रम, याविषयी जाणून घेणार आहोत. तर दोघींचंही गप्पांच्या सुरुवातीला मी स्वागत करते. दोघींचंही मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: तर जसं मी म्हटलं की कृष्ण जन्मोत्सव नावाचा एक कार्यक्रम आपण नाशिककरांसाठी घेऊन आलेलो आहोत, तर आधी मला ही संकल्पना काय आहे ते सांगशील आणि त्यामध्ये काय सादरीकरण होणार आहे ते सुद्धा सांगशील.
2: कृष्ण जन्मोत्सव हे आपण आपल्या परीने घरी किंवा बाहेर सार्वजनिक ठिकाणी साजरा करताना शक्यतो फक्त कृष्णाचा जन्म किंवा मग करणारा गोपाळकाला अशा दोन स्वरूपात जास्त प्रमाणात साजरा केला जातो. पण कृष्ण हा त्याच्या जन्मापासून ते गीता उपदेशापर्यंत त्याच्या विविध टप्प्यात वयाच्या आणि विविध गोष्टींद्वारे आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतच होता. त्या सगळ्या गोष्टींचा आपण आजच्या जीवनात काही अर्थ लावू शकतो का आणि त्या गोष्टी आपण प्रत्यक्ष समोर घडताना बघितल्यानंतर जी आपल्याला एक भावना येते की सगळा प्रवास त्याच्या जीवनपटाचा आपण नृत्यनाट्य या स्वरूपात विदुषी क्षमाताई भाटे हे आज महाराष्ट्रातलं खूप मोठं नाव आहे कथ्थक या नृत्य प्रकारातलं आणि त्यांच्या विद्यार्थिनी येऊन हे सादर करणार आहेत. त्याचबरोबर आपल्या नाशिकची गुरु शिल्पा देशमुख ही आणि हिच्या विद्यार्थिनी यांनी चलचित्र स्वरूपातलं एक चित्रीकरण आपल्या बरोबर केलं आहे, ज्याच्यात एआयचा उपयोग आपल्या नाशिकच्याच काही मुलांनी प्रथमच केला आहे. ह्या सगळ्या गोष्टींचं एकत्रित सादरीकरण एकाच ठिकाणी ह्या आपल्या नाशिकच्या प्रेक्षकांना तेही विनामूल्य असं बघायला मिळणार आहे.
0: वा, तर संकल्पना तर समजली, पण ह्यामध्ये भरपूर गोष्टी येतात, म्हणजे एवढ्या सगळ्या लोकांना एकत्र आणणं असेल किंवा हॉलचं जे काही असेल ते नियोजन असेल, तर एवढ्या सगळ्या लोकांची एकत्रित मूठ बांधणं हे फार अवघड आहे. तर संकल्पना सुचल्यानंतर ज्या कलाकार आहेत त्यांच्याशी तुझा संबंध कसा आला किंवा त्यांना तू ह्या सगळ्या कार्यक्रमासाठी कसं तयार केलं?
2: संकल्पना गेले 2.5 वर्ष आमच्या सगळ्यांच्या डोक्यात सुरू होती, पण ती कशी सत्यात उतरवायची ह्याच्यासाठी मुख्यत्वे ते कलाकार जे त्याला पूर्ण न्याय देऊ शकतील म्हणून विदुषी क्षमाताई भाटे यांच्याशी संपर्क झाल्यानंतर त्यांना विचारलं की असं असं मनात चालू आहे, ह्याच्यावरती करायची इच्छा आहे, तर तुम्ही याला सपोर्ट करून कराल का? आणि अर्थातच क्षणार्धात येणारं उत्तर हे हो असं होतं. त्याच्यामुळे त्यांनी साथ दिली म्हणून आज हे शक्य झालं. तिथे काही गोष्टी ज्या कमी पडल्या त्या नाशिकची गुरुजी आहे भरतनाट्यम मधली शिल्पा देशमुख हिने सपोर्ट केला. सो ह्या साथीशिवाय हे शक्य नव्हतं. ह्या गुरूंनी त्या संकल्पनेवरती लगेच काम करून ते लोकांपर्यंत नेण्याची धुरा उचलली म्हणूनच हे शक्य झालं.
0: वा, पण तू बोलते तितकं हे नक्कीच सोपं नसणार आहे, कारण की इतके सगळे कलाकार आणि आपण त्यामध्ये वेगवेगळ्या टेक्निक सुद्धा वापरल्या, जसं तू म्हटली की चलचित्र आहे, म्हणजे सध्या एआय खूप चालतं आहे, तर आपण त्याचं सुद्धा योग्य असं सहकार्य घेतलंय एआयचं सुद्धा, पण हे सगळं करत असताना आर्थिक सहाय्य सुद्धा तितकंच महत्वाचं आहे, मग ती बाजू कशी सांभाळली?
2: काबरा द फॅशनिस्टा ह्यांच्याबरोबर आम्ही आधी पण एक कार्यक्रम केला होता, त्यामुळे त्यांना ही संकल्पना सांगितली आणि त्यांना ती संकल्पना पटली की हे वेगळंच काहीतरी आहे जे आतापर्यंत कधीही नाशकात झालेलं नाहीये, त्याच्यासाठी त्यांनी आर्थिक सहाय्य केलं. त्याचबरोबर दीपक बिल्डर्सचे दीपक चांदे, म्हणजे ह्या आर्थिक सहाय्याशिवाय तुमच्या संकल्पना कितीही छान असू दे खरंच सत्यात उतरवता येत नाही. आणि रंजन विला ज्यांनी आम्हाला हॉस्पिटॅलिटी पार्टनर, आमचे सगळे हे कलाकार त्यांच्या तिथेच थांबणार आहेत, ह्या तिघांचं सहकार्य मला मिळालं. आणि त्याचबरोबरीने आज पियुष बानोसे, अथर्व शुक्ल, ही सगळी जी मुलं आहेत जी घरची म्हणून जरी असली तरी त्या व्हिडिओ एडिटिंगसाठी, व्हिडिओग्राफीसाठी, ए आय साठी ती स्वतःला असं पूर्ण झोकून देऊन काम करतात म्हणून हे होऊ शकतो.
0: वा, खूपच छान. तर ताईने तर सगळं सांगितलंच आपल्याला, पण आम्ही तुझ्याकडे येते की हा कार्यक्रम तिकिटासकट असणार आहे, विनामूल्य असणार आहे, याबद्दल सांगशील आणि किती वाजता कुठे नाशिककरांना बघायला मिळणार आहे त्याबद्दलही सांगशील.
3: जसं ताई म्हणाली की संकल्पना जेव्हा आली मनात तेव्हापासून अनेक लोकांची साथ आम्हाला मिळत गेली. ते सगळं काम करत असताना आमच्या लक्षात आलं की एवढी चांगली संकल्पना आहे तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत ती पोहोचावी आणि खूप लोकांना त्याचा आस्वाद घेता यावा म्हणून अगदी विनामूल्य निशुल्क कार्यक्रम ठेवलेला आहे आपण. हा कार्यक्रम महाकवी कालिदास मध्ये येत्या 1 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता प्रस्तुत होणार आहे आणि सगळ्याच नाशिककरांना, आर्ट असोसिएट्स आणि आमच्या सगळ्या प्रायोजकांकडनं खूप आग्रहाचं निमंत्रण आहे की जास्तीत जास्ती लोकांनी तिथे उपस्थिती नोंदवावी आणि ह्या कार्यक्रमाचा एक जो अद्वितीय अनुभव आहे, एक जो विलक्षण असा अनुभव असणार आहे, त्याची एक अनुभूती त्या सगळ्यांनी आमच्या सोबत घ्यावी तिथे.
0: मस्तच. बरं, कार्यक्रमाला येण्यासाठी काही नियम आहेत का?
3: फार वेगळे असे काही नियम नाहीत, पण सगळ्यांना बसायला एक स्वतंत्र जागा देता यावी आणि आज वयस्कर लोक असतात किंवा आपली जी जेनजी मुलं आहेत त्या सगळ्यांना स्वतंत्र एक हक्काची जागा बसायला देता यावी म्हणून फक्त येण्यापूर्वी त्यांनी आमच्याकडे नोंदणी करणं हे आवश्यक आहे, त्यामुळे जागेचं नियोजन करायला आपल्याला सोपं पडेल.
0: वा, नक्कीच. तर आयोजकांची कोणतीही गडबड होऊ नये आणि आपली गैरसोय होऊ नये ह्यासाठी नक्कीच ज्या काही रसिक श्रोत्यांना हा कार्यक्रम बघायचा आहे त्यांनी आधी रजिस्टर करा, आपली सीट बुक करा. विनामूल्य कार्यक्रम आहे त्यामुळे आधी इन्फॉर्म करून नक्की ह्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्या. तर जाता जाता दोघींनाही विनंती आहे की नाशिककरांना काय आव्हान कराल या कार्यक्रमाला येण्याविषयी.
2: नाशिककरांनी हा कधीही न घडलेला असा सोहळा याची देही बघण्यासाठी लवकरात लवकर स्वतःचं रजिस्ट्रेशन करावं आणि यावं. त्याच्यासाठी कालिदास कला मंदिरात सुद्धा पासेस उपलब्ध ठेवलेले आहेत. तुमचं नाव आणि नंबरची नोंदणी तिथे तुम्ही करू शकता आणि तुमचं पास घेऊन जाऊ शकता.
3: कृष्ण म्हटलं की मास्टर स्ट्रॅटेजिस्ट आहेच तो आणि सध्याचा काळ ज्या दिशेने पुढे चाललाय तर मिथोलॉजी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अशा दोन्ही गोष्टींची एक वेगळी सांगड घालण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. आणि विदुषी क्षमताई भाटे म्हटलं तर नाशिक मध्ये त्यांचे फारसे वैयक्तिक कार्यक्रम आज सगळ्यात झालेले नाहीयेत, सो तो पण एक दिव्य सोहळाच असणार आहे नाशिककरांसाठी. त्यामुळे लवकरात लवकर 1 सप्टेंबरला तुमची वाट बघतोय, नक्की या.
0: नक्की. तर रसिक हो, आपण सगळेच ह्या कार्यक्रमाला नक्की उपस्थित राहूया आणि एक आगळा वेगळा कार्यक्रम बघण्याचा आनंद घेऊया. तर जाता जाता सगळ्यांना पुन्हा एकदा आवाहन करेल, कृष्ण जन्मोत्सव हा कार्यक्रम येत्या 1 सप्टेंबर 2026 रोजी म्हणजे मंगळवारी संध्याकाळी 6 वाजता कालिदास कला मंदिर नाशिक इथे आयोजित केलेला आहे. कार्यक्रम विनामूल्य आहे, फक्त जाण्याच्या आधी आपली सीट आपण बुक करायची आहे. तर एवढं आपण करूया आणि नक्की ह्या कार्यक्रमाचा आस्वाद घेऊया. तर आज गप्पा मारण्यासाठी आर्ट असोसिएट्सच्या अमित छेडा आणि तोरल तकले ह्या दोघी

0: इथे आल्या आणि त्यांनी आपल्या सगळ्यांशी जितका छान संवाद साधला त्याबद्दल त्यांचे मी आभार मानते. आणि एक जी काही अनोखी पर्वणी आपल्या सगळ्यांसाठी त्या घेऊन आलेल्या आहेत तर त्याचा आपण आस्वाद घेऊया आणि त्याबद्दलही त्यांचे आभार मानते. आणि आज तुम्ही इथे आलात आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांशी छान गप्पा आल्या त्याबद्दल तुमच्या दोघींचेही मनपूर्वक आभार.
1: थँक्यू.
2: थँक्यू.
0: तर असे कहो कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

स्वरशिल्पा प्रस्तुत वोकल एरेना सीजन 1 राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धा आता रंगणार. अंतिम स्पर्धकांमध्ये अटीतटीची लढत. भव्य महाअंतिम सोहळा. प्रमुख उपस्थिती अभिनेत्री सुखदा खणकेकर. रविवार दिनांक 6 सप्टेंबर सायंकाळी 5 वाजता. ठिकाण गुरुदक्षिणा सभागृह कॉलेज रोड नाशिक. या सुरेल महासंग्रामाचा आनंद घेण्यासाठी आपणा सर्वांना आग्रहाचं निमंत्रण.

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 208888.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
8: बिल या वस्तू कानातले,
9: पहिल्या पगारातून आईसाठी,
8: संधीची बळी,
9: बाबांना पूजेसाठी,
8: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या। हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
9: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू।
8: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे।
9: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं। ऑफर कालावधी मर्यादित। अडावतकर ज्वेलर्स, अग्रो कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
10: आजकाल एवढी गर्दी कशी काय?
11: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली।
10: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
11: अगं, अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात।
10: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
11: नक्की दे। कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे।
10: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता।
11: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात।
10: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16।
12: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत प्रकाश घांगरेकर यांनी गायलेलं संत गोरा कुंभार या नाटकातलं अशोकजी परांजपे यांचं नाट्यपद। गीताला संगीत आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं।

0: विक्रेते, भाजी विक्रेते, फूल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91-300-2888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.
1: नाट्यपदांचा आनंद आपण घेत आहोत कार्यक्रमात. आता ऐकूयात रजनी जोशी यांच्या स्वरामध्ये राजा बढे यांचं गीत. या गीताला संगीत आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा आणि हे पद ऐकूयात धाडीला राम तिने का वनी या नाटकातलं हे नाट्यपद.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: नाट्यगीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत वासवदत्त या नाटकातलं शांता शेळके यांचं नाट्यपद. ऐकूया अरविंद पिळगावकर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी.

0: तुमचं बिल यापास दुकानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स
2: नमस्कार मी संदेश कुलकर्णी आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज
3: कार्यक्रमात आता ऐकूयात कट्यार काळजात घुसले या नाटकातलं पद पुरुषोत्तम दारव्हेकर यांची शब्दरचना संगीतकार आणि गायक स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग. बोल आहेत जाऊ मैं कैसे. ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर

0: नमस्कार, मी विवेकराज ठाकूर आणि आपण ऐकत आहात न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, फक्त रेडिओ विश्वास 90.8 FM वर. आपण एखादी वस्तू खरेदी करतो, सेवा घेतो, ऑनलाईन शॉपिंग करतो, इन्शुरन्स घेतो किंवा एखाद्या कंपनीची सेवा वापरतो. काही वेळा मात्र पैसे भरल्यानंतर वस्तू खराब निघते, सेवा योग्य मिळत नाही किंवा कंपनीतून सतत वेगवेगळी कारणं दिली जातात. अशा वेळी ग्राहक म्हणून आपल्याकडे नेमके कोणते अधिकार आहेत आणि महत्वाचं म्हणजे तक्रार करण्यापूर्वी आपण काय केलं पाहिजे आणि कोणते पुरावे जपून ठेवले पाहिजेत, या प्रॅक्टिकल प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत
1: ऍडव्होकेट किरण चांदवडकर
0: सरांकडनं. सर, न्याय संवाद मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत.
2: नमस्कार
0: सर. माझा पहिला प्रश्न आहे की ग्राहक म्हणून प्रत्येक नागरिकाला कोणते मूलभूत हक्क आहेत?
2: प्रत्येक नागरिकाला सुरक्षतेचा हक्क आहे, माहिती मिळण्याचा अधिकार आहे, निवाडाचा हक्क आहे, ऐकून घेण्याचा हक्क आहे, ग्राहकांच्या हिताचा योग्य विचार केला जाण्याची खात्री करून निवारण मागण्याचा अधिकार आहे, अन्यायकारक व्यापारी प्रथा किंवा शोषणबद्दल नुकसान भरपाई मिळण्याचा अधिकार आहे, ग्राहक शिक्षणाचा हक्क आहे.
0: बर, आणि सर आता आपण जर विचार केला की डिफेक्टिव्ह गुड्स किंवा डेफिशियन्सी इन सर्व्हिस आणि हे जे तुम्ही सांगितलं अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस, म्हणजे नेमकं काय आणि सामान्य ग्राहकांनी ते कसे ओळखावे?
2: डिफेक्टिव्ह गुड्स म्हणजे साधारण एखादी मशिनरी घेतो आपण, ती जर डिफेक्टिव्ह असेल तर त्याबाबत वॉरंटी दिली जाते. वॉरंटीप्रमाणे त्याचे कंडिशन्स असतात. साधारण ह्या पिरियडमध्ये तुम्ही वस्तू जी आहे ती बदलून मिळेल का, तुमचं वॉरंटीमध्ये सर्व्हिसेस मिळेल तुम्हाला.
0: बरोबर.
2: त्याप्रमाणे डिफेक्टिव्ह असेल तर आपण त्या याच्याकडे मॅन्युफॅक्चररकडे आणि यांच्याकडे डीलरकडे आपण त्यांना कंप्लेंट करू शकतो, त्यांच्याकडनं मागणी करू शकतो आपण त्याच्यामध्ये की अशी अशी वस्तू डिफेक्टिव्ह आहे तर ती तुम्ही एक बदलून द्या किंवा नसेल बदलून द्यायची तर तुम्ही अमाऊंट परत द्या त्याच्यामध्ये रक्कम जी आहे ती.
0: ओके ओके. आणि डेफिशियन्सी इन सर्व्हिस,
2: डिफिशियन्सी सेवेमध्ये त्रुटी झाली, एखादी सर्व्हिसेस जर घेतली तुम्ही तर त्याबद्दल त्यांची सेवेमध्ये त्रुटी असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही त्यांना हे करू शकता.
0: अच्छा, तो हक्क आहे की आपण कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट मध्ये ग्राहक म्हणून
2: हो ग्राहक
0: आयदर डिफेक्टिव्ह गुड्स किंवा डेफिशियन्सी इन सर्व्हिस किंवा
2: अनफेअर
0: ट्रेड प्रॅक्टिस काही असेल तर असं काही घडलं तर ग्राहक कंझ्युमर कोर्टामध्ये
2: आपण दाद मागू शकतो त्याच्यामध्ये.
0: सर, दुकानातून किंवा ऑनलाईन खरेदी करताना ग्राहकांनी कोणती कागदपत्र आणि पुरावे जपून ठेवले पाहिजेत?
2: दुकानातून कुठली वस्तू खरेदी करताना सर्वप्रथम बिल घ्यायला पाहिजे. बिलासोबत बाकी समजा एखादं मशिनरी असेल त्याच्यामध्ये वॉरंटी कंडिशन असते ते जपून ठेवायला पाहिजे आणि बिलावर जे वॉरंटी वगैरे जे असतात त्या सगळे टर्म्स कंडिशन वाचून घ्यायला पाहिजे. त्याप्रमाणे तुम्ही ह्या दोन तीन गोष्टी जे कागदपत्र आहे ते सांभाळून ठेवणं गरजेचं आहे,
0: म्हणजे इनव्हॉइस, वॉरंटी कार्ड, इनव्हॉइस
2: वगैरे, हो,
0: पेमेंटचं काही प्रूफ असेल आणि
2: पेमेंट तर रिसीटवर असतं, पेमेंटचं प्रूफ अमाऊंट लिहिलेली असते त्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये सगळं
0: आणि ईमेल्स किंवा काही जर कम्युनिकेशन
2: झालं असेल तर ईमेल वगैरे असेल तर कम्युनिकेशन हे करू शकतो त्याच्यामध्ये.
0: सर, कस्टमर केअरवर केलेली तक्रार, व्हॉट्सअप चॅट्स, ईमेल्स आणि स्क्रीनशॉट हे पुढे कन्झ्युमर कमिशन मध्ये पुरावे म्हणून कितपत उपयोगी पडतात?
2: नक्कीच उपयोगात पडतात. त्याचं कुठल्या प्रकारचं ऍज इट इज ते प्रिंट काढावं लागते, त्याच्यामध्ये कुठली छेडछाड न करता ती पुरावे म्हणून वापरत येतात कोर्टामध्ये ते.
0: अच्छा, म्हणजे थोडक्यात जर कोणाच्या कंपनीशी व्हॉट्सअप केलेला आहे त्यांच्या नंबरवरती तर ते व्हॉट्सअपचे स्क्रीनशॉट किंवा ते जसं हे करता येतं एक्सपोर्ट करता येतो चॅट तसं ते ओरिजिनल हे तुमच्याकडे पाहिजे,
2: प्रिंट काढून केस दाखल करताना सोबत दाखल करू शकतो आपण.
0: सर, कंपनीला तक्रार करताना योग्य पद्धत कोणती? कस्टमर केअरवर फोन करणं पुरेसं आहे का की लेखी तक्रार करणं अधिक योग्य?
2: लेखी तक्रार करणं अधिक योग्य राहील, त्याच्यामध्ये पुरावा असतो आणि रेग्युलर रुटीन प्रमाणे आपण आरपीडीने वगैरे पाठवलं आपला पुरावा असतो त्याच्यामध्ये, जे तो समोरची व्यक्ती नाकारू शकत नाही, जी कोणी कंपनी असेल की एखादा डीलर असेल किंवा एखादा व्यापारी असेल तो नाकारू शकत नाही, त्याची पोचपावती आपल्याकडे असते. उद्या हजर झाल्याने ते म्हणाल नको त्यांनी की माझ्याकडे कंप्लेंट आली नाही किंवा मला मिळाली नाही किंवा यांनी पाठवलीच नाही.
0: बरोबर.
2: त्यामुळे हे सगळ्यात प्रथम ते आरपीडीने पाठवणं गरजेचं राहील, तो एक प्रकारचा पुरावा होतो आणि सोबत ते जे काही कंप्लेंट पाठवली ती सुद्धा एक पुरावा म्हणून राहतो त्याच्यामध्ये.
0: राईट राईट.
2: त्या स्पेसिफिक ऍड्रेसवर पाठवलं होतं.
0: सर, नॅशनल कन्झ्युमर हेल्पलाईन म्हणजे काय आणि तिथे तक्रार केल्याने प्रत्यक्ष काय फायदा होऊ शकतो?
2: नॅशनल कन्झ्युमर हेल्पलाईन म्हणजे एक कन्झ्युमरसाठी एक प्रकारे हेल्प आहे. त्याच्यामध्ये टोल फ्री नंबर त्यांनी स्पेसिफिक दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही कंप्लेंट करू शकता. ते टोल फ्री नंबर आहे 1915, त्यावर कॉल करू शकता किंवा 8800001915 व्हॉट्सअपद्वारे मेसेज पाठवू शकता तुम्ही.
0: व्हॉट्सअप SMS
2: आणि त्याच्यामध्ये जर ते फॉलोअप ठेवता ते आणि फॉलोअप
0: म्हणजे आता मी एखादी जर सपोज आपण एक लोकांना समजण्याच्या हिशोबाने उदाहरण घेऊया की मी एखादी वस्तू घेतली आणि त्या वस्तूची मला सपोज सर्व्हिस मिळत नसेल, वॉरंटीमध्ये माझा आहे आणि मी किती फॉलोअप केला तरी मला कंपनीकडनं पाहिजे तसं उत्तर मिळत नाही किंवा ते सांगताय की येऊन जाईल तुमच्याकडे सर्व्हिस करण्यासाठी माणूस येऊन जाईल आणि मला ना इलाजाने नॅशनल कन्झ्युमर हेल्पलाईनला तक्रार दाखल करण्याचं वाटतं, तर तेव्हा मी 1915 कॉल करायचा आणि जी कोणती संबंधित कंपनी असेल XYZ तिच्या विरुद्ध मी सरळ कंप्लेंट करू शकतो आणि ते हे फॉलोअप घेतात की अशी अशी ग्राहकाची तक्रार आलेली आहे.
2: त्याच्यासोबत ज्या तारखेला तुम्ही बिल वगैरे घेतलं असेल तर बिलाचा पुरावा द्यावा लागेल ते, आणि व्हॉट्सअप नंबर दिला व्हॉट्सअपवर ते कंप्लेंट सोबत ते बिल आणि ते हे करून
0: पाठवायला,
2: तक्रार काय आहे त्याच्याबद्दल थोडीशी माहिती पाठवू देते आपण ते फॉलोअप घेतो.
0: ओके ओके ओके. सर, कन्झ्युमर कमिशन मध्ये तक्रार दाखल करण्यापूर्वी लीगल नोटीस देणं आवश्यक आहे का?
2: लीगल नोटीस देणं बंधनकारक नाही आहे, परंतु जर लीगल नोटीस दिली तर कदाचित कोर्टात केस दाखल करण्या अगोदर समोरची जी पार्टी आहे ती सेटलमेंटला येऊ शकते.
0: अच्छा,
2: त्याच्यामुळे लीगल नोटीस काही बंधनकारक नाही, त्याच्यामध्ये
0: बंधनकारक नाही. आणि कमिशन हे बघतं का सर, म्हणजे आता हेच उदाहरण घेतलं, सपोज मी नॅशनल कन्झ्युमर हेल्पलाईनला कॉन्टॅक्ट नाही केला आणि मी सरळ कमिशनकडे गेलो ही तक्रार घेऊन तरी
2: चालेल ना? त्याप्रमाणे काही प्रॉब्लेम नाही, कारण ते बंधनकारक नाही आहे. तुम्ही डिस्ट्रिक्ट कमिशनला कंप्लेंट केली तर ते काही बाइंडिंग नाही आहे की तुम्ही नॅशनल कमिशनला तुम्ही हेल्पलाईन कंप्लेंट करायला पाहिजे असं काही नाही त्याच्यामध्ये.
0: बरोबर. सर, ग्राहकाला कन्झ्युमर कमिशनमध्ये तक्रार करण्यासाठी वकिलाची आवश्यकता असते का की ग्राहक स्वतःही आपली बाजू मांडू शकतो?
2: तसे वकिलाची आवश्यकता नसते, परंतु स्वतः ग्राहक स्वतः सुद्धा कोर्टात केस दाखल करू शकतो, स्वतः केस चालू शकतो. परंतु बऱ्याच वेळेला कसं असतं, इन्शुरन्स कंपनी किंवा एखाद्या मोठ्या कंपनीतर्फे वकील हजर होता, त्याला जे काही त्याच्यामध्ये काही
0: हिडन
2: टेक्निकल पॉईंट्स असतात ते त्यावेळेला ग्राहकाला पूर्ण माहिती नसते, त्यामुळे अशा वेळेला वकिलांची मदत घेणं गरजेचं असतं.
0: गरजेचं आहे. आणि म्हणजे हे काही टेक्निकल गोष्टींमध्ये झालं आणि असं जरी असेल तर नॉर्मल केसेसमध्ये सपोज स्ट्रेट फॉरवर्ड केस असेल, फॉर एक्झाम्पल वॉटर प्युरिफायरची असेल, व्हॅक्युमची असेल किंवा काय व्हॉट एव्हर छोटा, तर कन्झ्युमर डायरेक्ट
2: कोर्टात जाऊ शकतो कन्झ्युमर कमिशन मध्ये.
0: अच्छा,
2: त्याच्यामध्ये काही वकिलांची काय तशी गरज पडत
0: आणि त्याची ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धत आहे ना नोंदवायची?
2: ई फायलिंग करावं लागतं सुरुवातीला,
0: ई जागृती
2: त्याच्या याच्यावरनं ई फायलिंग करावं लागती आणि फिजिकली केस दाखल करावं लागते कोर्टामध्ये.
0: ओके,
2: त्यानंतर मग नंबर पडतो, अप्रूव्ह झाल्यानंतर मग तो त्याला केसला नंबर पडतो आणि कोर्टापुढे ऍडमिशनसाठी असते ती.
0: ओके ओके, मग आपण पुढच्या एपिसोडमध्ये हे सविस्तर बघूच. सर, मला एक सांगा, तुमच्या अनुभवातून ग्राहकांकडून सर्वात जास्त कोणत्या चुका होतात ज्यामुळे त्यांची स्वतःची केस कमकुवत होते?
2: ग्राहकांकडून म्हणजे प्रत्यक्षात ते बिल जे आहे ते जपून ठेवणं गरजेचं आहे, त्यानंतर जे वॉरंटी वगैरे जे कंडिशन्स आहे ते न वाचता तुम्ही डायरेक्ट हे करणे की एखाद्या बँकेकडनं कर्ज घेताना डोळे बंद करून सह्या करणे, या गोष्टी सगळ्या वाचून टर्म्स कंडिशन वाचून घेतल्यानंतरच तुम्ही पुढच्या पेमेंट करणं हे गरजेचं आहे. चुका शक्यतो नाही व्हायला,
0: म्हणजे डॉक्युमेंटेशन मध्ये कुठेतरी ग्राहक मागे पडतो,
2: जागरूक राहायला पाहिजे त्याच्यामध्ये.
0: बरोबर,
2: सगळं वाचल्यानंतरच तुम्ही हे करायला पाहिजे.
0: हा, म्हणजे मूळतः डॉक्युमेंटेशन नीट पाहिजे आणि ते डॉक्युमेंट वाचलं पाहिजे, वॉरंटीचे टर्म्स काय काय नाही आणि आपण काय घेतो आणि ते डॉक्युमेंट्स आणि वॉरंटी टर्म्स अँड कंडिशन्स इथे हे महत्वाचं आहे.
2: आणि रिसीट बघून घ्यायला पाहिजे जे अमाऊंट तुम्ही भरलेले आहे त्याप्रमाणे.
0: बरोबर. तू नाव न सांगता एखादं उदाहरण सांगाल का जिथे ग्राहकाकडे योग्य कागदपत्र आणि पुरावे असल्यामुळे त्याला न्याय मिळवणं सोपं झालं?
2: एका ग्राहकाने एक फ्लॅट बुक केला होता एक पर्टिक्युलर प्राईम एरियामध्ये.
0: अच्छा,
2: त्यांनी पेमेंट जवळजवळ 25 कोटीचं अग्रीमेंट होतो, त्यापैकी जवळजवळ 70-72 लाख रुपयाने पेमेंट केलं.
0: अच्छा,
2: पिक्युलर ज्युरिसडिक्शन म्हणून ते 50 लाखाच्या वरती असल्यामुळे 72 लाख रुपये पेमेंट केल्यामुळे हे राज्य आयोगाकडे गेलं, ते राज्य आयोगाकडे तक्रार दाखल केली राज्य आयोगाकडे, त्याप्रमाणे कोर्टाने न्याय दिला आणि कोर्टाने व्याजास यांना पैसे परत देण्याची ऑर्डर केलेली आहे. त्याच्यामध्ये 5 लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून कोर्टाने हुकूम केला आणि व्याज सुद्धा ऑलरेडी 12% व्याज कोर्टाने
0: कन्सिडर केला
2: त्याच्यामध्ये आणि त्या करायचा खर्च त्याच्यामध्ये.
0: क्या बात आहे, क्या बात आहे. सर, आज आपण ग्राहकाचे मूलभूत हक्क, डिफेक्टिव्ह गुड्स, डेफिशियन्सी इन सर्व्हिस, पुराव्याचं महत्व आणि तक्रार करण्यापूर्वीची प्रक्रिया अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. श्रोत्यांनो, पुढील भागात आपण कंझ्युमर कमिशन मधील प्रत्यक्ष प्रक्रिया, कॉम्पन्सेशन, रिफंड, वॉरंटी, ऑनलाईन शॉपिंग, बिल्डर्स, बँक, इन्शुरन्स कंपनीज आणि कंपनीने आदेश पाळला नाही तर पुढे काय करता येतं याबद्दल जाणून घेणार आहोत. तुमच्या मनातही असा एखादा कायदेशीर प्रश्न आहे का ज्याचं उत्तर तुम्हाला तज्ज्ञांकडून जाणून घ्यायचं आहे, आम्हाला व्हॉट्सअप करा 8386-16512 वर 8380-16512. तुमचाच प्रश्न कदाचित न्याय संवादच्या पुढील भागाचा विषय ठरू शकतो. मी विवेकराज ठाकूर आजचा निरोप घेतो. तोपर्यंत कायदा समजून घ्या, जागरूक राहा आणि योग्य निर्णय घ्या. नमस्कार. आपण ऐकत होता न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. हे गीत ऐकणार आहोत बचपन या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं. गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध। DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, चौथी।
1: कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत मेरे सजना या चित्रपटामधलं। गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं।

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओढेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार नाशिक.
3: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने. त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-47-26-26 किंवा 83-800-16-512 ह्या क्रमांकावर.
4: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात मोहम्मद रफी यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि हे गीत ऐकूया मेरा करम मेरा धर्म या चित्रपटामधलं.

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 208888.

0: आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त. या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. 1 वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध. DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर. संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34C.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.

नमस्कार नाशिककर, मी महेश मांजरेकर बोलतो आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

स्वतःच्या हक्काचे घर, प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130002088. स्वप्नातील घर विश्वास बँकेचा आधार.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज. रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं. रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं. आजच संपर्क साधा. प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर. विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओडेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार नाशिक.
3: आपकी फरमाइश. श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.

0: टाइमचेक
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी

0: वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त. या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध. DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर. संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्किप सिडको.

आपल्या लाडक्या पाळीव प्राण्यांची काळजी आणि त्यांची संपूर्ण माहिती या सगळ्याच गोष्टींचा माहितीपूर्ण वेध घेऊया आमच्या दुनिया पाळीव प्राण्यांची या महत्त्वपूर्ण कार्यक्रमातनं. जरूर ऐका दर मंगळवारी संध्याकाळी 5 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता. सादर करते डॉक्टर सुनील देशपांडे फक्त रेडिओ विश्वासवर.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मी माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

ट्रान्सफर, IMPS ट्रान्सफर, रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे विश्वास बँक.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

स्वरशिल्पा प्रस्तुत वोकल एरेना सीजन 1 राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धा आता रंगणार अंतिम स्पर्धकांमध्ये अटीतटीची लढत. भव्य महाअंतिम सोहळा. प्रमुख उपस्थिती अभिनेत्री सुखदा खणकेकर. रविवार दिनांक 6 सप्टेंबर सायंकाळी 5 वाजता. ठिकाण गुरुदक्षिणा सभागृह कॉलेज रोड नाशिक. या सुरेल महासंग्रामाचा आनंद घेण्यासाठी आपणा सर्वांना आग्रहाचं निमंत्रण.

0: सोनेकरांसाठी खास सुवर्ण संधी. ओढेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी, सोन्या मारुती चौक, सराफ बाजार, नाशिक.
3: नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे पाठवा, कुठेही कधीही आले मनात पैसे पाठवले क्षणात. विश्वास बँक, स्मार्ट बँकिंग ची स्मार्ट निवड.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्रोत्यांनो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. तर मंडळी, आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. सायंकाळचे 7 वाजले आहेत. रूपरेषेनंतर आपण ऐकणार आहात शुभंकर होती. 7:10 प्रसारित होईल कार्यक्रम मनाचा आरसा, सादर करत्या राधिका जोशी. रात्री 8 आपण ऐकू शकणार आहात गीत प्रतिमा ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादर करते रामचंद्र कुलकर्णी. रात्री 9:30 आपण ऐकू शकणार आहात

कार्यक्रम याद किया दिल ने कहा हो तुम याचं पुनःप्रसारण सादर करते धनंजय कुलकर्णी. रात्री 10 वाजता माझी कविता ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण प्रसारित होईल. रात्री 11 ते 12 या वेळेत आपण आस्वाद घेऊ शकणार आहात गझलांचा. सकाळी 4 वाजता आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. 6:05 प्रसारित होईल कार्यक्रम गोंदवलेकर महाराज यांचे विचार सादर करते दत्ता सरदेशमुख. 6:10 प्रसारित होईल भक्ती संगीत. 6:30 आम्ही प्रसारित करत आहोत कार्यक्रम दासबोध सादर करते पद्माकर देशपांडे. 6:35 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम प्रभात विश्व सादर करते ऋषिकेश अयाचित. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं तुमचा आवाज.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्तीला

श्रोते हो, या श्लोकात समर्थ अनेक साधन मार्गांचा उल्लेख करतात, पण प्रत्येक साधन मार्गाची विशिष्ट मर्यादा असल्याने त्यात पारमार्थिक यश म्हणजे मोक्ष प्राप्ती होणार नसते हेच समर्थ सांगतात. समर्थ पुढे जाऊन सांगतात की परमार्थात एक केवळ गुरु सान्निध्य लाभले तरी आपले काम होऊन जाते. गुरुच सर्व काही करून घेतात. खरे समाधान केवळ संत सज्जन गुरूंच्या सान्निध्यामुळेच मिळते हेच समर्थ आपल्याला या श्लोकात सांगतात. बरं का, प्रथम या श्लोकात आलेले सर्व साधन मार्ग आपण समजून घेऊया. पिंडज्ञान म्हणजे शरीर विज्ञान. केवळ पिंडज्ञानामुळे मनुष्याला समाधान मिळणार नाही. डॉक्टर की जरी शिकला तरी त्यामुळे आत्मज्ञान होणार नाही आणि समाधान तर मिळणारच नाही. दुसरे आहे तत्वज्ञान. तत्वज्ञान म्हणजे परोक्ष ज्ञान, पंचदशी किंवा पंचीकरण, देहादिकांच्या उत्पत्तीसाठी ईश्वर शक्ती, पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश यांचे कमी अधिक प्रमाणात मिश्रण करून हा देह बनवते. सृष्टी ही पंचमहाभूते आणि त्रिगुण म्हणजे सत्व रज आणि तम अशा आठ तत्वांनी बनली आहे. तिला अष्टधा प्रकृती असे म्हणतात. आपल्या शरीरात स्थूल आणि सूक्ष्म अशा एकूण 82 तत्वांचे ज्ञान आपल्याला मिळते. पण ही तत्वे जाणूनही समाधान होणार नाही, कारण ही तत्वे एका चेतना शक्तीच्या अधिष्ठानावर काम करतात आणि ती चेतना शक्ती म्हणजे परब्रह्म. या ब्रह्माची अनुभूती आल्यावरच समाधान मिळणार आहे. बरं का, पुढील साधना मार्ग आहेत तान मान म्हणजे संगीत गायन. श्रोते हो, संगीत हा ईश्वराकडे घेऊन जाणारं एक साधन आहे असे जरी म्हटले आहे तरीही नुसते संगीत पुरेसे नाही. भगवत भक्ती न करता नुसते संगीत अनुसंधान करणाऱ्यांना समर्थ सांगतात, सांडोनी देव सर्वज्ञ नादामध्ये व्हावे मग्न, हे तो प्रत्यक्ष विघ्न आडवे आले श्रीराम. म्हणून नुसते संगीतही उपयोगी नाही. पुढचे साधन आहे योग. हरिपाठात माऊली सांगतात, योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंबणी धर्म. खरं तर योग म्हणजे भगवंताशी जोडले जाणे, पण माणसे मात्र या योगाचा उपयोग प्रकृती चांगली राहावी म्हणून करतात, म्हणजे समाधानासाठी हा योगही उपयुक्त नाही. नंतर आहे तो याग. याग म्हणजे यज्ञ. कलियुगात यज्ञ सफल होत नाही, कारण पुरोहित यज्ञाच्या समिधा आणि यज्ञाचे कारण यातील कोणत्याही गोष्टी आता पवित्र राहिल्या नाहीत. श्रोते हो, एकूणच काय तर पिंड ज्ञानापासून ते योग याग भोग त्याग यापर्यंत या सर्व साधन क्रिया असल्या तरीही ईश्वर प्राप्तीला फक्त पूरक अशाच आहेत. त्यातून समाधान प्राप्त जर करायचं असेल तर संतसंगती आवश्यक आहे. एक संस्कृत सुभाषितकार म्हणतात, जिव्हा दग्धा परान्नेन हस्ती दग्धी प्रतिगृहात, नेत्री दग्धी परस्त्रीभिः मंत्रसिद्धी कथम भवेत. अर्थात वाणी हात नेत्र काहीच पूर्ण आणि शुद्ध पवित्र राहिले नाही, त्यामुळे मंत्रसिद्धी कशी होणार. कलियुगात नाम हेच मोक्षाचे सोपे साधन आहे. बरं का, संतांच्या सद्गुरूंच्या अंतःकरणात अखंड नाम जप यज्ञ सुरू असतो. संत हे निरपेक्ष वृत्तीचे असतात. त्यांच्याकडून मिळालेले नाम सतत घ्यावे आणि त्यानेच आपल्याला खरे समाधान लाभेल. श्रोते हो, तेव्हा संतसंगतीची कास धरून ब्रह्मज्ञानाचा वेध घेऊया.

0: तुमचं बिल या वस्तू, कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी,
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे, बघून घ्या हमखास गिफ्ट, हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
1: आजीला हवंच होत, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे।
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं।
2: ऑफर कालावधी मर्यादित। अडावतकर ज्वेलर्स, अग्रो कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।
3: राज, आपण लग्न कधी करायचं?
4: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
3: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
4: मग आता पुढे काय करायचं?
3: आता काय करायचं ते मी सांगते। राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग।
4: पण मग संपर्क कुठे करायचा?
3: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर।
2: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार।
4: चला, म्हणजे माझी सुटका।

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

ट्रान्सफर, IMPS ट्रान्सफर, रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे

नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। 1 वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध। DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम सिडको, नाशिक।

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: बिल या वस्तू कानातले
2: पहिल्या पगारातून आईसाठी
1: संधीची बळी
2: बाबांना पूजेसाठी
1: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या. अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
2: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
3: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा.

0: सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: रे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: आकर्षिकरांसाठी खास सुवर्ण संधी ओढेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार.
3: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
4: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
3: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

स्वरशिल्पा प्रस्तुत वोकल एरेना सीजन 1 राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धा आता रंगणार. अंतिम स्पर्धकांमध्ये अटीतटीची लढत. भव्य महाअंतिम सोहळा. प्रमुख उपस्थिती अभिनेत्री सुखदा खंडकेकर. रविवार दिनांक 6 सप्टेंबर सायंकाळी 5 वाजता. ठिकाण गुरुदक्षिणा सभागृह कॉलेज रोड नाशिक. या सुरेल महासंग्रामाचा आनंद घेण्यासाठी आपणा सर्वांना आग्रहाचं निमंत्रण.

0: सोन्यांसाठी खास सुवर्ण संधी ओडेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक. रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank,
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: बिल या वस्तू कानातले,
8: पहिल्या पगारातून आईसाठी
7: संधीची पळी,
8: बाबांना पूजेसाठी
7: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या. हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान.
8: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
7: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
8: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अग्रो कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर.

टूटा जिस तारे पे नजर थी हमारी, सच है दुनिया वालों कि हम हैं अनाड़ी। श्रोते हो नमस्कार आणि स्वागत आपलं आजच्या या गीत प्रतिमेच्या रेडिओ शो मध्ये। हे गाणं शैलेंद्रनं सिनेमासाठी लिहिलंय की स्वतःसाठी लिहिलंय हेच कळत नाही। गाण्याचा शब्द न शब्द म्हणजे शैलेंद्र यांनी

0: स्वतःचा आरसा आहे, त्यांचं व्यक्तिमत्व आहे हे। पण हेच कशाला? शैलेंद्रची गाणी म्हणजे नितळ शब्द आणि पारदर्शक भावना, अशा या कविराजाच्या आठवणी आणि काही गाणी। आज रेडिओ विश्वास आणि मी रामचंद्र कुलकर्णी घेऊन आलोय खास तुमच्यासाठी शैलेंद्र यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं। मित्रांनो, मथुरेला यमुनेच्या किनारी बसून कविता लिहिणारे शैलेंद्र नदीच्या इसपार बसून उसपार पाहणारा हा प्रतिभावंत कवी मेरे साजन है उसपार।
1: ओरे माझी

0: शैलेंद्र यांचं बालपण मथुरेत गेलं, पण त्या आठवणी मात्र त्यांच्यासोबत पुढं कायम राहिल्या. गरिबी आणि उपेक्षा ही तर त्यांच्या पाचवीला पोचलेली. अहो, मुलांना भूक लागू नये म्हणून विड्या ओढायला देण्याची दुःखद वेळ ओढवलेल्या कुटुंबात त्यांचं बालपण सरलं. आणि या उपेक्षेतून, या अभावातूनच त्यांची कविता जन्मली. तू जिंदा है तो जिंदगी की जीत पे यकीन कर, तू जिंदा है तो जिंदगी की जीत पे यकीन कर, अगर कहीं है स्वर्ग तो उतारला जमीन पर. शब्दांचा स्वर्गच जणू त्यांनी निर्माण केला, प्रतिसृष्टीच जणू. होटो पे सच्चाई थी, दिल में सफाई थी, बस और क्या चाहिए.
1: होटो

शैलेंद्र मुंबईत आले. इप्टाच्या जलशात कार्यक्रमात आणि त्यांच्या मुशायऱ्यामध्ये ते कविता नजम पेश करू लागले. एकदा अशाच एका मैफलीत त्यांनी जलता है पंजाब ही नजम पेश केली. शोमॅन राज कपूरने ही नजम ऐकली आणि त्यांनी सरळ शैलेंद्रांना ऑफरच दिली. ते म्हणाले, मेरा नाम राज कपूर है, मैं एक फिल्म बना रहा हूँ, आप गाना लिखोगे उस फिल्म में? शैलेंद्र यांनी मात्र ही ऑफर साफ नाकारली. मैं फिल्म के लिए गाना नहीं लिख पाऊंगा, असं ते मोठ्या नम्रतेने म्हणाले. पहा, खुद्द आरकेची ऑफर नाकारणारे शैलेंद्र. एवढी खुद्दारी होती कारण गर्दीशमध्ये जरी असले ना तरी आसमान का तारा होते ते, आसमान का तारा.

पण दैवगती मोठी विचित्र असते मित्रांनो. पुढं अशी काही परिस्थिती निर्माण झाली की शैलेंद्र यांना 500 रुपयांच्या, होय फक्त 500 रुपयांच्या मोबदल्यात आरकेनं 2 गाणी लिहून द्यावी लागली राज कपूर यांच्या बरसात या नव्या चित्रपटासाठी. बरसात में तुमसे मिले हम. मित्रांनो आणखीन एक गंमत म्हणजे बरसात में तुमसे मिले हम हे आपल्या चित्रपटसृष्टीतलं म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीतलं पहिलं टायटल सॉन्ग मानण्यात येत आहे. बरसात अर्थातच हिट झाला आणि शैलेंद्रजीही हिट झाले, प्रसिद्ध झाले. ते आरके टीमसाठी लिहू लागले, कहाणी लिहू लागले, 4 दिन की कहाणी. वाह, ऐकूया.

माणसाच्या आयुष्यामध्ये अनेक प्रसंग येतात, मोड येतात. कधी जगातला प्रत्येक माणूस आपला वाटायला लागतो, तर कधी जगात आपलं कोणीच नाही असंही वाटायला लागतं. अशा प्रत्येक प्रसंगाला कवी शैलेंद्रांनी शब्दरूप दिलं. शंकर जयकिशन यांची आर्त मेलोडी, शैलेंद्रांचे मनाचा ठाव घेणारे शब्द आणि तलत महमूद यांचा मखमली स्वर, आहा क्या बात है.

शोमॅन राज कपूर स्वतः एक कलाकार तर होतेच, पण तेवढेच ते गुणग्राहकही होते. त्यांनी शैलेंद्रला अगदी बरोबर हेरलं आणि आरके टीममध्ये त्यांना मानाचं स्थान दिलं. आरके टीममध्ये शंकर जयकिशन होते, हसरत जयपुरी होते, आरकेचा ब्रँडच होता म्हणा ना तो. आवारा, अनाडी, श्री 420, चोरी चोरी, जिस देश में गंगा बहती है, संगम, मेरा नाम जोकर, ब्रह्मचारी आणि असे कित्येक पिक्चर्स याच टीमने आपल्याला दिले. जवळपास सगळी गाणी चालली आणि गाजली. आरकेना शैलेंद्रचं फार कौतुक असायचं. ते त्यांना कविराज म्हणत, पुष्किन म्हणत. हा, पुष्किन म्हणजे रशियाचा फार मोठा कवी. आपल्या कविराजांमुळेच आरकेचं नाव जगभरात गेलं. जपान, इंग्लिशस्तान, रूस, पण दिल दिल है हिंदुस्तानी.

शैलेंद्र हे खऱ्या अर्थानं लोककवी होते. क्रांती, बदलाव आणि सामाजिक उत्थान हे त्यांचे खास विषय. तू जिंदा है तो जिंदगी की जीत में यकीन कर, अगर कहीं है स्वर्ग तो उतारला जमीन पर, अशा ज्वलंत ओळींनी त्यांचं काव्य धगधगत असे. साहिर लुधियानवी एकदा म्हणाले होते, हम सब शायर है, गीतकार बस शैलेंद्र जी है. केवढा मोठा हा सन्मान. शैलेंद्र यांनी आर के कॅम्प बाहेरही खूप काम केलं, गाणी दिली. एक से एक सली चौधरी, रविशंकर, सचिंदा, येस सचिंदा म्हटलं की गाईड आठवायलाच पाहिजे. गाईड हा भारतीय सिनेमाचा मानबिंदू. देवानंद, सचिंदा हे सगळे तर होतेच, पण वहा कौन है तेरा, असा प्रश्न विचारणारे शैलेंद्र होते.

मित्रांनो, सिनेमासृष्टीला मायावी म्हणतात, पण इथंही काही नाती तयार होतात. रक्तापलीकडची नाती, राज कपूर आणि शैलेंद्र यांचे नाते भावनिक होते. ते नुसते व्यावसायिक नव्हते, त्यामुळेच शैलेंद्रने तिसरी कसम काढण्याचं ठरवलं तेव्हा फक्त एक रुपया, होय फक्त एक रुपया मानधनावर राज कपूरनं त्यात काम केलं. सिनेमाला नॅशनल फिल्म अवॉर्ड मिळालं खरं, पण बॉक्स ऑफिसवर मात्र तो पडला, फ्लॉप झाला. सिनेमा पडला आणि मग त्या धक्क्यानं शैलेंद्रही पडले. असे पडले ते पुन्हा न उठण्यासाठी. 14 डिसेंबर 1966 ही तारीख मोठी विचित्र आहे मित्रांनो, कारण हाच दिवस राज कपूर यांचा जन्मदिन आणि हाच दिवस त्यांचे परम मित्र शैलेंद्र, त्यांचे आवडते कविराज पुष्किन यांचा मृत्यूदिन ठरला. जणू सजनवा बैरी हो गए हमार.

मित्रांनो, या अप्रतिम गाण्यावर भोजपुरी भाषेची छाप आहे, नाही का? असणारच, कारण शैलेंद्रची मातृभाषाच मुळात भोजपुरी होती. त्यांनी भोजपुरी सिनेमासाठीही काम केलं, गाणीही लिहिली. हिंदीत तर त्यांना 3-3 फिल्मफेअर अवॉर्डसुद्धा मिळाली. पण खरं म्हणजे शैलेंद्र हे कोणत्याही भाषेपलीकडचे, लँग्वेज पलीकडचे कवी होते, वेगळ्या वाटेवरचे गीतकार होते ते. रेडिओ विश्वास, मी रामचंद्र, आणि गीत प्रतिमेची त्यांना भावपूर्ण आदरांजली. शैलेंद्र आपलं कष्टप्रद जीवन कधीच विसरले नाहीत. त्यांची आजारी बहीण केवळ उपचाराविना त्यांच्या डोळ्या देखत गेली. श्रोते हो, राखी पौर्णिमा नुकतीच झालीये. सगळ्या बहिणींनी आपल्या भावांना बांधलेल्या रक्षाबंधनातून शैलेंद्र यांचेही हळवे स्वर, हळवे शब्द नक्कीच उमटले असतील. भैया मेरे, राखी के बंधन को निभाना, तेरी छोटी बहन को ना भुलाना. शुभरात्री.

0: श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना असलेलं, नौशाद यांचं संगीत असलेलं अंदाज चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात. स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: वीजेचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधेची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स
3: मुकेश यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत आता ऐकणार आहोत चित्रपट अनाडी आणि संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत हसन कमाल यांचं गीत इन्साफ कौन करेगा या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात.

0: सोन्यांसाठी खास सुवर्ण संधी ओडेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार नाशिक.
3: सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त. या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. 1 वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध. DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर. संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम सिडको नाशिक.

0: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 एफएम. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
1: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
0: Sanchayat Samruddhi.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: तुमचे बिल या वस्तू, कानातले,
1: पहिल्या पगारातून आईसाठी,
0: संधीची पळी,
1: बाबांना पूजेसाठी,
0: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या, अमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
1: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा
2: कॉर्नर. मोहम्मद रफी यांनी गायलेलं, आनंद बक्षी यांची ही गीत रचना आहे, इश्क पर जोर नहीं या चित्रपटामधली. या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव वर्मन यांनी.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: अहो पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह. विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास.
3: आणि आता कार्यक्रमाचे गीत ऐकूया आरती मुखर्जी यांच्या आवाजात. गीतकार रवींद्र जैन यांच्या संगीताने सजलेलं हे गीत आपण ऐकणार आहोत. गीत गाता चल या चित्रपटामधलं गीत.

0: तुमचे बिल यापास दुकानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघ
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स
2: मोहम्मद रफी यांच्या स्वरात मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत दिला आहे राहुलदेव बर्मन यांनी हे गीत आपण ऐकणार आहोत हम किसी से कम नहीं या चित्रपटामधलं

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: हेरा फेरी या चित्रपटामधलं गीत आता ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात. अंजान यांच्या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.
3: आपका सरकार क्या कुछ खो गया है?

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स
2: सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं आसू और मुस्कान या चित्रपटामधलं गीत ही गीतरचना आहे इंदिवर यांची संगीतकार कल्याणजी आनंदजी

0: एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: नमस्कार श्रोत्यांनो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपला सेगमेंट आहे याद किया दिल ने कहां हो तुम. आजच्या आपल्या या कार्यक्रमात मी पार्श्वगायक मुकेश यांचा एक भावस्पर्शी किस्सा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. याचं कारण या आठवड्यातच मुकेश यांचा स्मृतिदिन आहे, त्यानिमित्ताने हा किस्सा मी तुमच्यासोबत शेअर करतो. 27 ऑगस्ट 1976 या दिवशी मुकेश यांचं निधन झालं. या घटनेला आज 50 वर्ष पूर्ण होत आहे. मित्रांनो, मुकेश यांचा स्वर जितका सुंदर आणि मधुर होता तितकंच त्यांचं व्यक्तिमत्व देखील निष्पाप, निरागस आणि सतत इतरांचा विचार करणारं असं होतं. ते सदैव दुसऱ्यांना मदत करायचे, एक अजात शत्रू आणि दर्यादिल माणूस. त्यांच्या या दिलदार होण्याचे अनेक किस्से आज देखील बॉलिवूडमध्ये सांगितले जातात. एक अत्यंत मनाने शुद्ध, हसतमुख आणि सहकाऱ्यांच्या प्रगतीसाठी कायम तत्पर असणारा असा हा पार्श्वगायक होता. मित्रांनो, हा किस्सा मध्यंतरी पार्श्वगायक शैलेंद्र सिंग यांनी एका उपग्रह वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितला होता. या घटनेतून मुकेश यांच्या याच गुणाचे दर्शन घडते. ही घटना साधारणतः 1974 सालची आहे. मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये जायंट्स अवॉर्ड फंक्शन होतं. देशभरातील अनेक उद्योगपती या कार्यक्रमाला उपस्थित होते. सर्वच क्षेत्रातील मान्यवरांना या कार्यक्रमात सन्मानित केले जाणार होते. याच कार्यक्रमात न्यू टॅलेंटेड व्हॉइस म्हणून शैलेंद्र सिंग यांना देखील सन्मानित केले जाणार होते. या काळात त्यांच्या बॉबी चित्रपटातील गाण्यांनी देशभर मोठा धुमाकूळ घातला होता. देशातील तरुणाईचे शैलेंद्र सिंग त्या काळातील अत्यंत आवडीचे गायक बनले होते. पारितोषिक वितरण समारंभानंतर संयोजकांनी शैलेंद्र सिंग यांना एक गाणे गाऊन दाखवायची विनंती केली. संयोजकांनी ऐनवेळी आणि अनपेक्षित अशी मागणी केल्यामुळे शैलेंद्र सिंग गोंधळून गेले, कारण तिथे स्टेजवर कुठलेच वाद्य नव्हते आणि वाद्याशिवाय गाणं गाणं तसं खूप अवघड होतं. संयोजकांनी तेव्हा याबाबत विचारलं, तेव्हा शैलेंद्र सिंग म्हणाले, सर मैं बिना साज के कैसे गा सकता हूं. पण प्रेक्षकांमधून आणि संयोजकांकडून त्यांना कायम गाण्याचा आग्रह होत राहिला. आता काय करायचे, त्यांच्या मदतीला धावून आले मुकेश. मुकेश तेव्हा प्रेक्षकांमध्ये बसलेले होते. त्यांनी तो बाका प्रसंग ओळखला आणि ते लगेच शैलेंद्र सिंग यांच्याकडे आले आणि म्हणाले, बेटा काळजी करू नकोस. लगेच त्यांनी आपल्या ड्रायव्हरला बोलवले आणि सांगितले, पार्किंगमध्ये माझ्या कारमध्ये हार्मोनियम आहे, तो घेऊन ये. ड्रायव्हर लगोलग हार्मोनियम घेऊन आला. त्यानंतर मुकेश शैलेंद्र सिंग यांना म्हणाले, तुझ्या गाण्यासाठी आता मी स्वतः हार्मोनियम वाजवतो, तू बिंदास्त गा. प्रेक्षकांना आज तुझे गाणे ऐकायचे आहे, त्यांना नाराज अजिबात करू नकोस. यानंतर हार्मोनियमवर मुकेश यांनी सूर छेडले आणि शैलेंद्र सिंग गाऊन गेले. मैं शायर तो नहीं। प्रेक्षक संयोजक सर्व खुश झाले, या गाण्याला वन्स मोर मिळाला। मुकेश यांनी ऐनवेळेला केलेली मदत, यामुळे शैलेंद्र सिंग हे गाणे गाऊ शकले। मुकेश यांचा दिलदारपणा त्यांच्या कायम लक्षात राहिला। मित्रांनो, ही घटना कोणत्या पार्श्वभूमीवर घडत होते हे देखील समजून घेणं खूप गरजेचं आहे। 1970 सालचा मेरा नाम जोकर आणि 1971 सालचा कल आज और कल हे दोन्ही सिनेमे फ्लॉप ठरले होते। आर के बॅनरचं मोठं नुकसान झालं होतं। त्यानंतर राज कपूर यांनी तरुणाईला आवडेल असा विषय निवडला आणि बॉबी या सिनेमाची निर्मिती केली। या चित्रपटात त्यांनी आपल्या ओरिजिनल आर के टीममधील संगीतकार शंकर जयकिशन यांच्या जागी संगीतकार लक्ष्मीकांत पॅराला यांना घेतले, तर आपला मुख्य प्लेबॅक सिंगर मुकेश यांच्या जागी त्यांनी शैलेंद्र सिंगला आणले। बरसात या 1949 साली प्रदर्शित झालेल्या आरकेच्या चित्रपटापासून मुकेश पुढची 20-22 वर्ष अखंडपणे राज कपूर यांच्यासाठी गात होते। बॉबी या चित्रपटात पहिल्यांदाच, बॉबी हा आरकेचा सिनेमा होता, पहिल्यांदाच आरकेच्या सिनेमात मुकेश यांचा स्वर नव्हता। मुकेश यांनी हा सगळा प्रकार मात्र खूप खिलाडू पद्धतीने स्वीकारला होता। एवढंच नाही तर संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल हे देखील सुरुवातीला बॉबी चित्रपटाला संगीत द्यायला उत्सुक नव्हते। याचे कारण त्यांच्या मते शंकर जयकिशन यांचे इतक्या वर्षापासून असलेले आर के फिल्मसोबतचे नाते आपल्यामुळे तुटायला नको। पण मुकेश यांनी LP यांना सांगितले, हे पहा, ही प्रोफेशनल दुनिया आहे, इथे भावनेला फारशी किंमत नसते, तुम्ही त्यामुळे हा चित्रपट स्वीकारा। तुम्ही जर हा चित्रपट स्वीकारला नाही तर दुसरा कोणीतरी हा स्वीकारलेच। शो मस्ट गो ऑन हा इथला कायदा आहे। मुकेश यांच्या समजावण्याचा परिणाम झाला, LP यांनी बॉबी हा सिनेमा स्वीकारला। मुकेश यांचा बॉबीमध्ये स्वर नव्हता, पण त्यानंतर आलेल्या आरकेच्या दोन चित्रपटांमध्ये धर्म करम आणि सत्यम शिवम सुंदरम या दोन्ही चित्रपटात मुकेश यांनी राज कपूरच्या सिनेमात गाणी गायली होती। शैलेंद्र सिंग यांनी कायम मुकेशचे हे मोठेपण लक्षात ठेवले। ते म्हणाले, आज असा दिलदारपणे कोणी दाखवत नाही, मी त्यावेळी मुकेश यांच्यासमोर कोणीच नव्हतो। एका नवोदित गायकाला एका प्रस्थापित गायकाने केलेली मदत सर्वार्थाने अनमोल अशीच आहे। माझं दुर्दैव असं, या महान गायकासोबत मला गायची संधी मिळाली नाही, पण माझ्या एका गाण्याला त्यांनी हार्मोनियमची साथ मात्र नक्की दिली। मित्रांनो, हा किस्सा शैलेंद्र सिंगचा जरी असला तरी मुकेश यांच्या दर्यादिलीचा होता, म्हणून हा किस्सा मी तुमच्यासाठी शेअर केला। हा किस्सा कसा वाटला हे तुम्ही नक्की सांगा। मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आज इथेच थांबतो। आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज। धन्यवाद। थँक्यू।

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात आता ऐकूयात प्राण जाय पर वचन न जाय या चित्रपटामधलं SH बिहारी यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे OP नय्यर यांनी.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: राजेंद्र कृष्ण यांची गीतरचना आता ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात. संगीतकार मदन मोहन. चित्रपट चाचा जिंदाबाद

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स
3: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे तेही एका तासात
4: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%
3: मुदत 1 वर्ष आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या नियम व अटी लागू
5: होते हो स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी

0: शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला.
1: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
3: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
4: स्वरशिल्पा प्रस्तुत वोकल एरेना सीजन 1 राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धा आता रंगणार. अंतिम स्पर्धकांमध्ये अटीतटीची लढत. भव्य महाअंतिम सोहळा. प्रमुख उपस्थिती अभिनेत्री सुखदा खंडकेकर. रविवार दिनांक 6 सप्टेंबर सायंकाळी 5 वाजता. ठिकाण गुरुदक्षिणा सभागृह, कॉलेज रोड, नाशिक. या सुरेल महासंग्रामाचा आनंद घेण्यासाठी आपणा सर्वांना आग्रहाचं निमंत्रण.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
1: Sanchayat Samruddhi.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: काव्य सौरभ कार्यक्रम सादर करत आहोत. सहभाग प्राध्यापिका डॉक्टर सुषमा दाते आणि ऍडव्होकेट अंजली महाजनी.
6: नमस्कार मंडळी. मागे आपण पावसाच्या वेगवेगळ्या कविता ऐकल्या. आज वेगवेगळ्या कविता आठवत आनंद घेणार आहोत. पुन्हा एकदा पावसाकडे जाणार आहोत आणि पावसात भिजणार आहोत.
7: हो, हिंदोळ्यावर झुलता झुलता आपण ऐकलेल्या आहेत त्या कविता आणि ते बालपणाशी त्यामध्ये बालपणाशी मैत्र जमलेला बालकांचे लाड करणारा पाऊस बघितलेला आहे. आताही आपण एक छान कविता वाचणार आहोत अतिशय प्रतिभा संपन्न आणि कित्येक दशक रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या शांताबाई शेळके यांची कविता.
6: शांताबाई शेळकेंच्या कविता म्हटलं ना की फार आनंद होतो. गाणी पण म्हटली की ते सुद्धा पाहायला आणि ऐकायला खूप आवडतात. शांताबाईंनी पावसाची खूप छान कविता लिहिली आणि शीर्षक तरी बघ किती साधं सोपं आहे. आला पाऊस, आला पाऊस मातीच्या वासात ग, आला पाऊस मातीच्या वासात ग, मोती गुंफित मोकळ्या केसात ग, आला पाऊस मातीच्या वासात ग, आभाळात आले काळे ढग, आभाळात आले काळे काळे ढग, धारा कोसळल्या निवे तग मग, धुंद दरवळ धरणीच्या श्वासात ग, आला पाऊस मातीच्या वासात ग, कोसळल्या कशा सरीवर सरी, थेंब थेंब नाच पाण्यावरी, आला लाल ओहळ वाहती जोसात ग, आला पाऊस मातीच्या वासात ग,
7: निंबोळ्यांची रास कडुलिंबाखाली, निंबोळ्यांची रास कडुलिंबाखाली, वारादंगा करी जुई शहारली, चाफा झिरतो फुलांच्या भासात ग, आला पाऊस मातीच्या वासात ग, आला पाऊस मातीच्या वासात.
6: झाडावर मुके पाखरांचे थवे, वीज चमकती कशी नाचे लवे, तेजाळ ते उभ्या आकाशात ग, आला पाऊस मातीच्या वासात ग, वीज कडाडता भय वाटे उरी, ऐकले मी येथे सखर आहे दुरी, मन व्याकुळ सजनाच्या ध्यासात ग, आला पाऊस मातीच्या वासात ग, मोती गुंफित मोकळ्या केसात ग, आला पाऊस मातीच्या वासात ग. बघ ना शांताबाई
7: आशय पूर्ण शब्दात आहे, विरह व्यथा त्यांनी छान व्यक्त केली आहे.
6: ते तर आहेच आणि झाडावरती पाखरांचे थवे कसे मुके होऊन बसतात, घाबरतात आणि मग पावसामध्ये ती जर जोरामध्ये पाऊस आला तर आपली फुलं सुद्धा शहारतात, फुलं सुद्धा घाबरतात. म्हणून जुई शहारली किती सुरेख लिहिलं आहे शांताबाईंनी. आणि तू म्हणते तसं त्या प्रियकराच्या ध्यासात आठवणीमध्ये
7: कविता अतिशय त्यांनी सुंदर त्याची केली सांगता केलेली आहे. पावसाचे नंतर आगमन होते, पावसाने मन

0: उल्लसित होते, तन तनाला तजेलदारपणा वाटतो आणि निसर्ग आणि भावना यांचा सुरेख संगम होऊन पहिला पाऊस ही कविता आपल्याला आठवते. ती कविता आहे प्रवीण दवणे यांची कविता आहे. त्यांनी अतिशय सुंदर असे कविता ती केलेली आहे.
1: सध्याचे ते खूप नावाजलेले आवडणारे सगळ्यांचे आवडते असे ते कवी आहेत. प्रवीण दवणे आणि गुरु ठाकूर असे हे आताचे आजकालच्या काळातले कवी आहेत. छान त्यांनी लिहिलेली आहे पावसाची कविता. आठवली का ग तुला?
0: हो हो आठवली. आता पाऊस पहिला. पाऊस पहिला जणू कान्हूला, बरसून गेला बरसून गेला. पाऊस पहिला जणू कान्हूला, बरसून गेला बरसून गेला. पानावरती देठांवरती मयूर पिसारे फुलती भिजती. आठवणींना पुसून गेला बरसून गेला बरसून गेला. रंग निळूला अंधार आला, गंध लाभला गंधार आला. प्राण विठीला बिलगून गेला बरसून गेला बरसून गेला.
1: तळहाताची मेहंदी भिजली, तळहाताची मेहंदी भिजली. ऋतू होऊन राधा सजली. खुणा सावळ्या जडवून गेला. पाऊस पहिला बरसून गेला बरसून. कितीतरी गोष्टी त्यांनी त्याच्यामध्ये लिहिल्या आणि आठवल्या. खूप सुंदर कविता आहे. आणि मग मला इंदिरा संतांची तर नेहमी आठवण येते. कर्नाटकातल्या त्या आणि त्यांनी बेळगावच्या ट्रेनिंग कॉलेजमध्ये शिकवलेलं पण आहे. अनेक कविता त्यांनी लिहिलेल्या आहेत पण खूप सुंदर आशय त्यांच्या तो कवितांमध्ये असतो. आणि सगळ्यांना आठवते पा ती कविता, नको नको रे पावसा असा धिंगाणा आवेळी, घर माझे चंद्र मोळी आणि दारात सायली. किती सुरेख एक चित्र डोळ्यासमोर उभं राहतं बघ, की माझं चंद्रमौळी घर आहे, छोट घर आहे, माझी दारात सायली आहे आणि तू इतक्या जोरात असा येऊ नकोस. कधी कधी पावसाची भीती पण वाटते खूप जोरात बरसतो तेव्हा. आणि पुढे त्या काय म्हणतात,
0: नको नाचू तडतडा असा कौलाऱ्यावरून, तांबे सतेली पातेली आणू भांडीने कोठून.
1: नको नको करू झोंबा झोंबी माझी नाजूक मेलन, नको टाकू फुल माळ अशी माथीत लोटून.
0: किती सुंदर सांगितलं त्यांनी की पाव आपल्या वेलींना फुलांना जपा, त्यांना पावसामुळे त्या
1: माती मोल होतात. पावसाला म्हणलं की जोरात येऊ नको, आडदांडा नको येऊ. किती छान म्हटलंय, पावसाला जणू पावसाचं मानवीकरण केलंय. पाऊस कसा आहे तर अडदांड माणसासारखा आहे. अडदांडा नको येऊ, झेपावत दारातून माझं नेसूच जुनर आहे, नको टाकू भिजवून. किती सोसले मी तुझे माझे एवढे ऐक ना, वाटेवरी माझा सखा त्याला माघारी आणणार.
0: त्याला
1: म्हणजे सखा वाटेवर आहे येतोय, त्याला नीट माघारी येऊ दे. पावसाला एवढ्या जोरात तू मोठ्याने बरसतोय, त्याच्यामध्ये आडकाठी करू नको, त्याला सुरक्षितपणे येऊ दे.
0: हो पण असा आडदान पाऊस येतो आणि मग कधी कधी काय होतं की हा आडदान पाऊस येत असताना अचानकच पाऊस गायब होतो, नाहीसाच होतो आणि शेतीसाठी त्याची वाट बघून बघून शेतकरी थकतो.
1: हो आणि पाऊस हे शेतीला टप्प्याटप्प्याने हवा असतो.
0: हो बरोबर. त्याच्यामुळे त्याच्या पर्धन्य धारांचा अजिबात थारा नसतो आणि मग चिंताक्रांत शेतकरी म्हणतो की हे परमेश्वरा, हे परमेश्वरा काय करू आता, कसं उमजेना तुझ्या कृपेविना राहवेना. झाकोळले नभ ओठंबले ढग, जीवाची ही होते तग मग. कडाडेला आता एक तरी वीज, जीवाचे ते हाल साहवेना.
1: बऱ्याचदा असं
0: कृपेविना राहवेना.
1: ढग आकाशात येतात पण पडत नाही, पाऊस पडतच नाही.
0: अतिशय उष्मा असतो तो असा की घरात उष्मा बाहेरही उष्मा, जीव कासावीस बघण्या करिष्मा. माझी आर्त हा कुतक पोहोचेल का तुझ, जीवाची तळमळ मिटता मिटेना. बळीराजाचे उखडे गोकरानं जन्म घेत आहेत इवलशी पानं. मन आक्रंद ते बघून रोपांची तिनीज, करपणारी रोप साहवेना तुझ्या कृपेविना राहवेना.
1: शेतकऱ्याची ती स्थिती बघवेना. आणि मग खूप वाईट वाटायला लागतं की आपण काय करणार, कसं पिकणार, आणि पिकलंच नाही तर आपण खाणार तरी काय.
0: दुसऱ्या दिवशी झालेला हा उधाणलेला पाऊस शांत होतो
1: नाही, पाऊस आधी येतच नाही म्हणून शेतकरी हवाल दिल होतो, पण कधी कधी तो जोरात येतो आणि खूप जोरात येऊन झाल्यानंतर तो जेव्हा शांत होतो तेव्हा आपण पुन्हा सृष्टी वेगळ्या अर्थाने पहरते.
0: धबधबे कडे कोसळतात, जमिनी खचतात, नद्यांना महापूर येतात आणि होत्याचे नव्हते होते. असा सामान्य माणूस जेव्हा ताठ कण्याने परत उभा राहतो ना तेव्हा ज्ञानपीठ विजेते ऋषितुल्य कविवारी कुसुमाग्रज यांच्या एका छान कवितेची आठवण होते.
1: अगं ते पुस्तकात आहे म्हणजे अनेक विद्यार्थी ते शिकतात पण ते इतके प्रश्नोत्तरासाठी शिकतात तिथे मला फार वाईट वाटतं. ती कविता अर्थ त्याच्या मुळाशी गेलं पाहिजे, समजून घेतली पाहिजे. बघा त्यांनी कसं म्हटलंय, ओळखलतलात का सर पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून, माहेर भाषीन पोरी सारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल तशी बायको मात्र वाचली, भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापण्यात पाणी थोडे ठेवले, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतोय, पडकी भिंत बांधतोय चिखल गाळ काढतोय, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नको सर मला जरा इट्टेपणा वाटला, मोडून पडला कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,
0: पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ. म्हणजे किती शिक्षकांनी त्याला किती छान हे दिलेलं आहे,
1: शिक्षकांनी समजवलं पाहिजे त्याला,
0: समजवलं पाहिजे.
1: शिक्षकाकडे असं गेला नाही, ज्या शिक्षकांनी त्याला जीवनभर दिलेलं असतं, ज्यांनी त्याला खूप प्रेरणा दिली असती त्याच सरांकडे तो जातो
0: हो,
1: आणि मग अनेक वर्षानंतर जातो.
0: आणि अशा सामान्य माणसाचे सामान्यासकट जेव्हा चंद्रमौळी घर नामशेष होते ना तेव्हा तो ताटकण्याने उभा राहणारा माणूस आणि नंतर त्याला विध्वंस करणारा पाऊस याचा अतिशय राग येतो आपल्याला. पण असा हा पाऊस वेगवेगळ्या रूपात असतो बरं का सुषमा, अवर्षणातनं वळीवाचा पाऊस, पहिला पाऊस, बालपणातील पाऊस, मित्र पाऊस आणि उधाणलेला पाऊस, आणि असं असताना सुद्धा दुःखावर शिरकावा करणारा पाऊस सुद्धा असतो. आणि मग असा शिरकावा करणारा श्रावण जेव्हा येतो ना तेव्हा कुसुमाग्रजांच्या लेखणीत ना अजून एक छान
1: करा नाचरा जरासाला जरा सुंदर असा जरा श्रावण आला, तांबूस कोमल पाऊल टाकत
0: भिजलेल्या मातीत श्रावण आला, मेघात लावीत सोनेरी निशाणे आकाश वाटेने श्रावण आला, इंद्रधनुष्याच्या बांधीत कमानी संध्येच्या गगनी श्रावण आला, लपे ढबगा मागे खेळे माळावर असा खेळ कर श्रावण आला, सृष्टीत सुखाची करीत पेरणी आनंदाचा धनी श्रावण आला.
1: म्हणजे हा श्रावण हा सृष्टीच्या सुखाची पेरणी करतोय, म्हणजे सगळे फळ फुलं उमलणार आहे त्याच आश्वासन देतो,
0: सर्व सृष्टीला समाजाला उद्ध्वसित करतो आहे. आणि श्रावण सरी प्रत्येकाला संतुष्ट करतात आणि एक समाधानाची छाया त्या समाजावर विखुरतात. असं वाटतं की मग
1: सकाळी
0: श्रावण सकाळी सरसर शिरवे ऊन सोनसळी दोघेही मांगल्य वाटत चालले होते, निर्झराचे पैंजण नादवीत होते असं घराच्या कौलावर मग येते पोपटी मखमल. घराच्या कौलावर पोपटी मखमल शुभ शकून सांगण्याचे काम भारद्वाजेवर, बकुळ प्राजक्तांची मुलीला खबर अबोधा कन्यकांची वाटे काढावी नजर. पण अशी हे श्रावण सर जेव्हा घराला धाऊ माखू घालते मांगल्याने सौजन्याने घराला सजविते, कौतुकाने कार्यप्रसंगाने लेखी सुनांना नटविते आणि गोजीरवाने घर मग गोड हसते, गोजीरवाने घर गोड.
1: निसर्गाशी एकरूप व्हायला शिकलं पाहिजे, या श्रावण सरीत आपण भिजलं पाहिजे, श्रावण सरी पाहिल्या पाहिजेत, कोसळणारा पाऊस बघितला पाहिजे, शांतपणे पडणारा पाऊस पाहिला पाहिजे, टप टप टप टप त्याचा आवाज ऐकला पाहिजे, या सगळ्यासाठी आपण थोडा वेळ काढून स्वतःपाशी बसलं पाहिजे.
0: अगदी नक्की. आता बालकवीने किती श्रावणावर ती सुंदर सगळ्या केले, समाजावर श्रावणाची ती कविता.
1: श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरवी ऊन पडे वरती बघता इंद्रधनुचा
0: गोप दुहेरी वेणाला असे मंगल सुंदर काय बांधले
1: तोरण
0: बांधले नभो मंडपी कुणी भासे.
1: असं सगळं सुंदर निसर्गाचं वर्णन ऐकायला मुलांना शिकवलं पाहिजे. मला तर वाटतं अंजली की 5-50 कविता मुलांनी मुखोद्गत करायला पाहिजे, म्हणजे त्याचा आनंदही त्यांना मिळेल, त्याचा अर्थ त्यांच्यामध्ये झिरपेल. जसं कुसुमाग्रजांच्या कणाकवितेत त्यांनी म्हटलं ना, पाठीवर हात ठेवून लढ म्हणा, इतक्या पावसात सगळं कोसळून गेलं. आपण बघतो उत्तराखंडामध्ये एवढा पाऊस पडला, दरडी कोसळल्या, घरं कोसळली, माणसं त्याच्यात सापडली, पण माणूस हरत नाही. कुठून ना कुठून तो जीवनबळ घेतो आणि जीवनबळ देणारे असतात आणि पुन्हा लढ म्हणायला ते उभे राहतात.
0: हो आणि मग असा श्रावण बरं का इतका सुरेख मनामनात मोहरतो, पायीच्या पैंगणात रुंझुणतो, हिरव्या काकणात किंकिणतो आणि मोत्याच्या झुमक्यातही डोलतो.
1: बस श्रावण सरीतच अडकलेली दिसतीय.
0: नाही पण पुढे गुरु ठाकूर असं म्हणून जातात बस श्रावण याच्याबद्दल पावसाबद्दल सुंदर त्यांनी अगदी छान म्हटलेलं आहे.
1: काय म्हटलंय
0: की झरे मेघा भाळी तेव्हा मेघांच्या मैफिलीत जावे मिटून डोळे पसरून बाहू मल्हाराला कवेत घ्यावे.
1: झरे भेटलं पाहिजे अगदी त्या पावसाला भेटलं पाहिजे. काय सुंदर ओळ आहे गुरु ठाकूरांनी लिहिलेली, मल्हाराला कवेत घ्यावे.
0: मातीच्या गंधात भिनावे झरे मेघा भाळी तेव्हा मातीच्या गंधात भिनावे बोट धरून वाऱ्याचे अलगत डोंगर माथे हिंडून यावे. पुढील ओळी तर अतिशय सुंदर की झरे मेघा भाळी तेव्हा पाऊस वेळा पक्षी व्हावे लकाकणाऱ्या तळ्यात वाकून आभाळाचे बिंब पघावे.
1: झरे मेघा आभाळी तेव्हा झरे मेघा आभाळी तेव्हा कंच हिरव्या राणी जावे ठाई ठाईचे हिरवे येऊन गात्रांमध्ये भरून घ्यावे.
0: झरे मेघा आभाळी तेव्हा क्षणभर आपुले वय विसरावे नाव कागदी हेऊन हाती खुशाल डबक्या काठी रमावे. झरे मेघा आभाळी तेव्हा
1: काय सुंदर कविता आहेत. म्हणजे असं वाटतं मला बालकवी असतील, कुसुमाग्रज आहेत, इंदिरा संत आहेत, शांताबाई आहेत, त्यांच्याप्रमाणेच पुढच्या पिढीमध्ये गुरु ठाकूर आहेत, प्रवीण दवणे आहेत, किती किती चांगल्या चांगल्या कविता आहेत. तर आपण
0: या विविध प्रकारची आपण गुजगोष्टी या कवितेत बघितलेल्या आहेत पावसाबद्दलच्या आणि अशा प्रकारच्या पावसाळी कविता वाचताना मंडळी आपणही आपले वय विसरतो की नाही.
1: खरंच आहे, आपण वय विसरून जावं हेच खरं आहे.

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। 1 वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध। DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, चौथी।
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत कहानी किस्मत की या चित्रपटामधलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत। संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात।

0: नमस्कार, मी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम बोलतोय. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: राजकुमारी आणि मुकेश यांनी गायलेलं केदार शर्मा यांचं गीत आता ऐकणार आहोत. बावरे नयन या चित्रपटामधलं संगीतकार रोशन.

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 सिडको।
1: यांच्या आवाजात समीर यांचं गीत आता ऐकणार आहोत, बाबूल या चित्रपटामधलं। संगीतकार आदेश श्रीवास्तव।

0: अगं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8

0: कम्युनिटी रेडिओवर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
1: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले आणि मुकेश यांनी गायलेलं गीत. हे गीत आपण ऐकणार आहोत एक बार मुस्कुरा दो या चित्रपटामधलं. ही गीतरचना आहे SH बिहारी यांची आणि या गीताला संगीत साज आहे OP नय्यर यांचा.

0: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज, विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं. संपर्क करा 91300208888. विश्वास बँक, विश्वासाचं नातं.
1: लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आता ऐकणार आहोत. नौशाद यांच्या संगीताने सजलेलं हे गीत आहे शकील पदायनी यांचं. चित्रपट आहे दिल दिया दर्द लिया.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380 16512 किंवा 8380 16500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात. महावीरा या चित्रपटामधला आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: स्वरशिल्पा प्रस्तुत वोकल एरेना सीजन 1 राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धा आता रंगणार अंतिम स्पर्धकांमध्ये अटीतटीची लढत. भव्य महाअंतिम सोहळा. प्रमुख उपस्थिती अभिनेत्री सुखदा खणकेकर. रविवार दिनांक 6 सप्टेंबर सायंकाळी 5 वाजता. ठिकाण गुरुदक्षिणा सभागृह कॉलेज रोड नाशिक. या सुरेल महासंग्रामाचा आनंद घेण्यासाठी आपण सर्वांना आग्रहाचं निमंत्रण.
1: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16 512 ह्या क्रमांकावर. स्वप्न तुमचं साथ विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
1: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते, शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची, ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात, घर घर की कहाणी या चित्रपटामधलं. ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत, आणि या गीताला संगीत आहे बप्पी लहरी यांचं.

0: 가지.
1: 뭐니?
0: 아까 그 계기까지
1: 어떠히?

कार्यक्रमात आता ऐकूया जंगल में मंगल या चित्रपटामधलं हसरत जयपुरी आणि नीरज यांचं गीत. गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं आणि हे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380165512 किंवा 8380165500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात नीरज यांचं मोहम्मद रफी यांच्या आवाजात. पतंगा चित्रपटामधल्या या गीताला संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात मुकेश आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं एक थे रीता या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे नक्षलाल पुरी यांचं, संगीत दिलं आहे जयदेव यांनी.

0: वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: चोरी चोरी या चित्रपटामधले गीत आता ऐकूयात. गीत रचना हासरा जयपुरी यांची, गायिका लता मंगेशकर, संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात हे गीत ऐकूया संगीतकार उषा खन्ना यांच्या आवाजात. शब्दरचना आहे जान निसार अख्तर यांची आणि हे गीत ऐकणार आहोत हम सब चोर है या चित्रपटामधलं.

0: नमस्कार, मी अभेद शौनक अभिषेकी. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे आनंद बक्षी यांचं बद और बदनाम. या चित्रपटामधलं सुरेश वाडकर आणि शैलेंद्र सिंग यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

कार्यक्रमात आता ऐकूयात अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं बंद दरवाजा या चित्रपटामधलं गीत. शब्दरचना आहे काफिल आझाद यांची, संगीतकार आनंद मिलिंद.

0: स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत हिरादेवी मिश्रा यांचं गीत गमन या चित्रपटामधलं. हे गीत आहे शेहरे यार यांचं, संगीतकार जयदेव.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380016500.

0: येशू विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज मन

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: अगं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.

अंश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

क्षेत्रातील मान्यवरांशी मुलाखती आपण ऐकू शकणार आहात आमच्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे जीवन रंग। सादरकर्त्या सुषमा दाते। प्रसारण दर शनिवारी दुपारी 2 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर शनिवारी रात्री 9 वाजता। तेव्हा ऐकायला विसरू नका जीवन रंग।

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो,

व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा। रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप। अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508। मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: रात्रीचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.

आंखों में आंखें ना डाल।

निकालो मुझे कुछ हो जाए।

天哪！

स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.

की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।

0: रेडियो विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
7: लेकिन जब तक इस कबीले का सरदार हूँ मैं किसी को किसी के साथ जबरदस्ती नहीं करने दूंगा। चलो जाओ तुम।

0: है तेरी
1: मौत इतनी हसीन। अए ये नागन डस ले तो क्या कहना।

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी, विधवा, घटस्फोटी, परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृहउद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380160508. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888 या क्रमांकावर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक, टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज, आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर.

0: व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा। रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप। अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508। मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने।
1: अचानक पैशांची गरज आहे पण एफडी मोडायची नाही,
0: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या।
1: काय सुविधा आहेत?
0: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन।
1: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध।
0: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888। विश्वास बँक, प्रत्येक गरजेला।

0: काय हो सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 1600 आणि 83800 1612.

सोनं आहे, मग पैशाची चिंता कशाला? विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीची विशेष सुविधा. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. गोल्ड लोन म्हणजे विश्वास बँक.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल कर.

स्मार्ट, युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: पहाटे असे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank,
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फूल विक्रेते, चहाची टपरी, किराणा दुकान किंवा रोजचा रोख व्यवहार असणारा कोणताही व्यवसाय। आता व्यवसाय वाढवण्यासाठी घ्या विश्वास बँकेचे हमेबंदी व्यवसाय कर्ज। डेली कलेक्शन पद्धतीने रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, मुदत तब्बल 3 वर्ष, फक्त रुपये 1 लाख कर्जासाठी रोज भरा रुपये 108, रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088। विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची खरी साथ।

0: काय गे शिमिता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.

0: सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: वाढवायचंय, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1,00,000 कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5,00,000 असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 91300.

रसिक हो सप्रेम वंदन। भागवत संप्रदायाच्या अभिरी वाटेवरील चिरंतन जागृत वीणा म्हणजे संत तुकयांची वाणी। सत दृष्टीपुढे पांडुरंगा तूच असावास ही एकच आस घेऊन आळवणी करणारे हे शब्द, अहो शब्द कसले शब्द।

की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 2888.

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank,
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-2746-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

स्वतःच्या हक्काचे घर प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130002088. स्वप्नातील घर विश्वास बँकेचा आधार.